श्रोतो नमस्कार, सुप्रभात। एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्स वर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 4 आषाढ 1948, 25 जून 2026, सकाळचे 5:56 होत आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेला आता प्रारंभ करत आहोत मंगलध्वनीनं।

कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली रमेश अणावकर यांची भूपाळी, संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी।

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेला संत नामदेव महाराजांचा अभंग.

अजित कडकडे यांनी गायलेला संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6:14 होत आहेत. आता ऐकूया आशा.

श्रोते होता मंगल प्रभात या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया रवींद्र पिंगे यांची भक्तिरचना आर एन पराटकर यांच्या स्वरात।

आर्यन पराडकर यांनी गायलेली रवींद्र पिंगे यांची भक्तिरचना आपण ऐकली. मंगल प्रभात या कार्यक्रमात भक्तिगीतांचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.9 मेगाहर्ट्झवर.

0: श्रोतेहो ऐकूया विचार पुष्प.
1: विचार पुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दोहा या छंदोबद्ध काव्याची उकल करून देणारा कार्यक्रम दोहावली. संकलन लेखन निवेदन प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांचं.
2: श्रोतेहो, मानवी मन इतके गुंतागुंतीचे आहे की त्याचा ठाव लागणे कर्म कठीणच. मन म्हणजे जणू पारा. त्याची चंचलता, त्याचे मोठेपण, त्याचे लालचीपण, त्याची क्षुद्रता यामुळे त्याच्याबद्दल आपण काही निश्चित सांगू शकत नाही. पण हे मनच तर आपल्या सर्व इंद्रियांना नियंत्रित करते. या मनामुळेच तर आपण या जगाचा चांगला वाईट अनुभव घेऊ शकतो. कबीरांनीही या मनाचे वर्णन करताना विविध उपमांचा वापर आपल्या दोह्यात केला आहे. मनाचे जे जीवावर नियंत्रण आहे त्याविषयी बोलताना कबीरांना मदारी आणि त्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या माकडाची आठवण होते. ते म्हणतात,

बर। या चंचल मनाला अजिबात धीर नसतो, त्याला वाटेल तेव्हा त्याला एखादी गोष्ट हवी असते, परंतु या जगात सर्व गोष्टी या कालबद्ध नियमबद्ध आहेत। जी गोष्ट ज्या वेळेला घडायची त्याच वेळेला घडणार, तेव्हा चंचल मनाला आवर घालताना कबीर म्हणतात,

माणसाचे मनच कधी कधी त्याचे वैरी होते. अहंकारामुळे आणि क्रोधामुळे या मनाचा संयम संपतो, ते विवेक गमावून बसते आणि मग अशा अहंकारी आणि क्रोधी माणसाला दुसरा कोणी शत्रू लागतच नाही. परंतु हेच मन जर शांत असेल, निरहंकारी असेल, तर त्याला या जगात कोणी शत्रू राहत नाही. हे सांगताना कबीर म्हणतात, जग

मन खूप सामर्थ्यशालीही आहे. या मनावर जर मानवाने विजय मिळवला तर हेच मन मानवाला नराचा नारायण करू शकते. या संयमी बलवान मनामुळे माणूस योगी होऊ शकतो. पण तेच मनाचा संयम ढळला तर माणूस कुकर्म करून अधोगतीला जाऊ शकतो. म्हणूनच कबीर म्हणतात, मन

अंक। मानवी मनाचे हे सामर्थ्य ओळखून माणसाने या मनावर विवेकाने ताबा मिळवला तर अशा संयमी पुरुषाचे सारे जग शिष्यत्व पत्करते। म्हणून या मनावर ताबा ठेवा, त्यालाच ज्ञान ध्यानाचा उपदेश करा, असा उपदेश करताना कबीर म्हणतात, मन

0: विचार पुष्प यामध्ये आपण दोहा या छंदोबद्ध काव्याची उकल करून देणारा कार्यक्रम ऐकला, दोहावली. संकलन, लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांचं.
1: विचार पुष्प हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आवाज जो वर्षानुवर्ष तुमच्या मनाशी जोडला गेला तोच आवाज आता डिजिटल माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय. आकाशवाणीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजेसना भेट द्या, लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.
2: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
3: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
2: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडणी. संपर्क 87 4003 4008.
4: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
5: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
4: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
5: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
6: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
5: अरुण नरखेडकर अंदर.
4: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
7: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी.

0: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
1: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी, सूत मिल समोर, वाघोली, तालुका मोहोळ.
0: मोबाईल 9999 42 41 49.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्र. सकाळचे 6:30 होत आहेत. ऐकूया सोलापूर दिनांक.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
1: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठं पर्यंत आलं?
0: ऍडमिशनचं काम झालं.
1: आणि एवढी मोठी फी?
0: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची. श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
1: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
0: मोबाईल 90 96 222 325.
4: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी. ठळक घडामोडी. आषाढीसाठी सुविधांचं काळजीपूर्वक नियोजन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. शेतकऱ्यांनी शाश्वत उत्पादनासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करावा, डॉ नितीन रणशूर यांचं आवाहन. आणि जिल्ह्यात उद्यापासून विद्युत सुरक्षा सप्ताहाचं आयोजन.

आता घडामोडी विस्तारानं यंदाच्या आषाढी वारीत भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची सर्वच विभागांनी काळजी घेऊन सुविधांचं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. काल विधानभवनात आषाढी वारीच्या पूर्वतयारीची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यंदाच्या आषाढी वारीचा सोहळा डिस्कव्हरी आणि जिओग्राफी या चॅनलच्या माध्यमातून जगभर पोहोचणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली. शेतकऱ्यांनी शाश्वत उत्पादनासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधक संचालक डॉ नितीन रणशूर यांनी केलं आहे. बार्शी तालुक्यातील मुंगशी या ठिकाणी खेत बचाओ अभियान घेण्यात आलं त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ लालासाहेब तांबडे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कृषी विज्ञान केंद्र सोलापूर आत्मा आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या वतीनं हा उपक्रम घेण्यात आला. माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडीच्या दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या वारसदारांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाखांची मदत वितरित करण्यात आली. या गावाजवळच्या एका विहिरीत 4-चाकी वाहन उलटून 8 जणांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 14 जूनला 5 लाखांची मदत जाहीर केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्यामार्फत पंढरपूरमधील मृतांच्या वारसदारांना 40 लाखांची मदत देण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या असलेल्या योजनांना जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून जास्तीत जास्त निधी देण्यात येईल असं जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सांगितलं. अर्थ बांधकाम समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आषाढी वारीच्या काळात वारीच्या मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेतील अभियंत्यांची रजा बंद ठेवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक उभारणीच्या कामात दिरंगाई होत आहे. त्याबद्दल काल विद्यापीठात यासंबंधी झालेल्या आढावा बैठकीत तीव्र पडसाद उमटले. कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांच्या उपस्थितीत चाललेल्या बैठकीत एका सदस्यानं संबंधित ठेकेदारावर

वर भंडारा टाकला. येत्या 15 दिवसात हे काम पूर्ण होईल असं आश्वासन विद्यापीठाकडून यावेळी देण्यात आलं. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील हॉटेल, ढाबे, केटरर्स आणि बेकरी चालकांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. काळ्या तेलात अन्न शिजवू नये, ग्राहकांना पाणी मोफत द्यावं, हॉटेलसाठी परवाना आवश्यक, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करावी, शाकाहारी मांसाहारी अन्न स्वतंत्र असावं, ऑनलाईन विक्रीच्या अन्न पदार्थांवर परवाना क्रमांक आवश्यक अशा नियमावली बंधनकारक करण्यात आली आहे. ग्राहकांच्या आरोग्य संरक्षणासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती मुंढे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांच्या सरसगट कर्जमाफीच्या संदर्भात सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं नाही, त्यासाठी 29 जूनपासून पंढरपूरमध्ये पुन्हा उपोषण करण्यात येईल असं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं. काल पंढरपूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. रेल्वे स्थानकं आणि रेल्वे प्रवाशांमध्ये शिस्त आणण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं काही नवीन नियम केले आहेत. रेल्वेत आणि स्थानक परिसरात धूम्रपान केल्यास 2000 रुपयांचा दंड केला जाणार आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास तिकिटासह पास जप्त करून संबंधिताला खाली उतरवलं जाणार आहे. दंड न भरल्यास न्यायालयात 5000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. रेल्वे स्थानकात अनुमतीशिवाय मालाची विक्री करणं आणि भीक मागणं हाही गुन्हा ठरणार असून संबंधितांना 2000 रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. दंड न भरल्यास 3 महिन्यांचा तुरुंगवास किंवा दंड अशा दोनही शिक्षा होऊ शकतात. सोलापूर महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण समितीच्या वतीनं पालिकेच्या विविध शाळांमधील 431 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात आलं. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर.

या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. सोलापूर जिल्ह्यात उद्या 26 जून ते 2 जुलैपर्यंत राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सप्ताहात ग्राहकांना वीज आणि उदवाहन सुरक्षेविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळा यासह महाविद्यालयं, सर्व शासकीय विभाग, वीज वितरण विभाग यांनी या सप्ताहात सहभाग नोंदवावा असं आवाहन अधीक्षक अभियंता HN गांगुर्डे यांनी केलं आहे. विद्युत अपघातातून होणारी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी महावितरणकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भारत सरकारच्या सांख्यिकी विभागाच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यात आर्थिक विकासाच्या संदर्भात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्वेक्षणातून रोजगाराची स्थिती, श्रमशक्ती सहभागाचा दर, लघु आणि असंघटित बिगर कृषी क्षेत्रातील उद्योग व्यवसायांची स्थिती, कामगारांचं उत्पन्न इत्यादी प्रकाराच्या आर्थिक विकासाच्या मोजमापासंबंधी सांख्यिकीय माहिती संकलित केली जाणार आहे. नागरिकांनी प्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन कार्तिकेयन यांनी केलं आहे. सोलापूर शहरात पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं नागरी सुरक्षा साहित्य कलम लागू करण्यात आला आहे. शहरात 26 जून रोजी मोहरम तसंच राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कलमानुसार मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीमच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणं

0: कार्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला आहे. अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची भेट घेतली. तालुक्यातील विकास कामांसाठी लागणाऱ्या निधीचे प्रस्ताव जैन यांच्याकडे दिल्याचं म्हेत्रे यांनी सांगितलं. शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना येत्या 15 जुलैपासून ड्रेस कोड लागू करण्यात येईल असं आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी सांगितलं. पंढरपूरमधील श्री विठ्ठलाच्या मूर्तीला लेपन करण्याबाबतच्या याचिकेवर प्रतिवादीला नोटीस न दिल्यामुळं काल जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. सांगोला नगरपरिषदेनं या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोफत सेंद्रिय कंपोस्ट खत देण्याची सुविधा निर्माण केली असून शेतकऱ्यांनी या खताचा उपयोग करून जमिनीची गुणवत्ता वाढवावी असं आवाहन नगराध्यक्ष आनंदा माने यांनी केलं आहे. आता तापमान. सोलापूर शहराचं कालचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 35.7 किमान 24.4. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. आषाढीसाठी सुविधांचं काळजीपूर्वक नियोजन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. शेतकऱ्यांनी शाश्वत उत्पादनासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करावा डॉ नितीन रणशूर यांचं आवाहन. आणि जिल्ह्यात उद्यापासून विद्युत सुरक्षा सप्ताहाचं आयोजन. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: श्रोत्यो, आज सोलापूर दिनांकाचं संकलन केलं होतं पत्रकार पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी.
3: काय हो, दवाखान्यात जातो म्हणालात आणि लगेच घरी आला?
4: अगं, उपचार झाले सुद्धा.
3: काय जादू वगैरे आहे का काय?
4: अगं, एसटी स्टँड वर उतरलो, समोरच्या अंबिका हॉस्पिटल मध्ये गेलो, उपचार केले आणि घरी आलो.
3: वेळेची आणि पैशाची बचत म्हणजे अंबिका हॉस्पिटल एसटी स्टँड समोर सोलप.
5: मोबाईल 99217555.
6: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाईट, हॅशटॅग लाहोटी साडी.
7: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
8: 86.32 आणि 265 या जातीच्या उसाच्या दर्जेदार रोपांसाठी प्रसिद्ध असलेली श्री सद्गुरू रोपवाटिका, वसेकर वस्ती, टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ. मोबाईल 98 25 86 72.
9: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
10: पण तू कसा ओळखलास?
9: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
11: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
2: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. श्रोतेहो, ऐकूया आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीमध्ये सध्या घसरण होताना दिसतेय. यासाठी भूजल पुनर्भरण करणं हा त्याच्यावरील एकच पर्याय आहे. भूजलाच्या शाश्वत विकासासाठी ग्रामीण भागामध्ये खाजगी विंधन विहिरी आणि साध्या विहिरींचं पुनर्भरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आणि कृषी क्षेत्रासाठी पाण्याची वाढती मागणी जर विचारात घेतली तर भूजलाचं व्यवस्थापन करणं ही आता काळाची गरज आहे. विहीर, विंधन विहीर किंवा सायफन पद्धतीनं विहीर पुनर्भरण करणं महत्वाचं ठरतं. पावसाचं पाणी आपल्या विहिरीत सोडणं यालाच विहीर पुनर्भरण असं म्हणतात. यासाठी शेतातील ओहोळ, ओढा किंवा नाल्यातून वाहणारं पावसाचं पाणी, पावसाचा अपधाव याचा वापर आपल्याला करता येतो. पावसाळ्यात विहीर भरल्यानं विहिरीतील पाणी जमिनीत खोलवर जातं. ज्या जलस्तरातून पाणी उपसलं गेलं होतं त्या जलस्तरामध्ये विहिरीतील पाणी मुरतं. पावसाळ्याच्या संपूर्ण हंगामामध्ये पाण्यानं भरलेल्या विहिरीच्या सर्वात जास्त खोलवर असलेल्या थरापर्यंत भूजलाचं पुनर्भरण होतं. यासाठी विहिरीची जागा ही शेतातील ओहोळ

0: नाला किंवा ओढा यापासून किमान 12 ते 18 मीटर लांब असावी. भूजल पातळीमध्ये घट झालेल्या विहिरींची यासाठी निवड करावी. विहिरीमध्ये भेगा असलेला खडक जेवढा जास्त तेवढी त्याची पाणी ग्रहण क्षमता अधिक असते, त्यामुळे अशी विहीर पुनर्भरणासाठी चांगली मानली जाते. विहिरीजवळ नाला ओढा ओहोळ नसल्यास विहिरीपेक्षा उंच भागातील अपधावानं जमा होणाऱ्या पाण्याचा यासाठी वापर केला पाहिजे. विहीर पुनर्भरणासाठी उपलब्ध ओहोळाची पाणी नाला शेतातील पाणी यामध्ये साठवण आणि गाळण असे दोन खड्डे घ्यावे. साठवण खड्ड्याच्या मध्यभागी एक आडवं छिद्र घेऊन हा खड्डा पीव्हीसी 6 इंची पाईपद्वारे गाळण खड्ड्याला जोडावा. साठवण खड्ड्याकडे पाईपच्या तोंडाला मोठ्या छिद्राची जाळी बसवावी. साठवण खड्ड्यामध्ये जमा होणारं पाणी स्थिरावून पाण्यामधील पाला पाचोळा कचरा असे पदार्थ विरहित पाणी यामुळे गाळण खड्ड्यामध्ये जातं. भौगोलिक परिस्थितीनुसार साठवण आणि गाळण खड्ड्याच्या आकारमानामध्ये यासाठी बदल करणं आवश्यक आहे. याप्रमाणे विहीर पुनर्भरण करण्यासाठी साधारणत 10,000 रुपये इतका खर्च आपल्याला येतो. तेव्हा अशा पद्धतीनं विहीर पुनर्भरण केलं तर ते आपल्यासाठी कायमच फायदेशीर होतं. सोबतच आपल्या पिण्याच्या पाण्याची आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची यामुळे सोय देखील होते.
1: श्रोत्यो, आजचा कृषी सल्ला आपण जाणून घेतला. कृषी सल्ला या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आज संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळी या कार्यक्रमात. याशिवाय बाजारभावही आपण जाणून घ्याल. त्यानंतर खरीप पिकांसाठी संतुलित खतं याविषयीची संकलित माहिती, त्यानंतर चुकीच्या खाद्यामुळे जनावरातील पोटफुगी याविषयीचीही संकलित माहिती आम्ही प्रसारित करू आज संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात. श्रोतेहो, आज आयसीसी वुमेन्स T20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामन्याचं थेट प्रसारण आम्ही करणार आहोत. तेव्हा संध्याकाळच्या प्रसारणातले कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऍपवर ऐकू शकता. आता हिंदी भक्तिरचना जगजीत सिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: श्रोतेहो, आज रात्री 9:15 आरोग्य जागर हा कार्यक्रम यामध्ये पोलिओ निर्मूलनानिमित्त डॉ राजीव प्रधान यांची तेजश्री कुमठेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. हा कार्यक्रम न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकू शकता.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.
2: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेस साठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे, सोलापूर.
1: मोबाईल 90-49-36-60-77 आणि 97-66-17-24-18.
3: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग, प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, अॅम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
4: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315-156.
5: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
6: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल

0: बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 9202594290.
0: वेळ सकाळी 10:30 ते 8.
2: डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल सोलापूर इथं रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी 9 ते 2 पर्यंत PCOD आणि लठ्ठपणा याविषयी जनजागृती शिबिराचं आयोजन केलंय.
0: यामध्ये मोफत तपासणी आणि मार्गदर्शन केलं जाईल. पत्ता: डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागे, ST स्टँड समोर, सोलापूर.
2: मोबाईल 75 58 300 637.
3: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
4: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
3: मोबाईल 91 72 710 499.
5: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
4: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
5: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95 79 790 940.
6: अहो काका, मिठाई काय वाटताय?
4: अगं, इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
6: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझेशन, 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन डी मार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर. मोजकेच फ्लॅट शिल्लक.
4: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
6: मोबाईल 73 5000 25 47 आणि 84 11 966 700.
7: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
8: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
7: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचं अद्ययावत मशीन,
8: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर DP नकाते यांचं
7: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार जावडी जवळ, सोलापूर.
0: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
2: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ, अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
0: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव AC आणि non-AC निवासी गुरुकुल.
2: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. 98 50 28 43 28.
9: जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल.
10: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
11: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
10: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
11: दागिने त्यांच्याकडूनच आणलेत.
12: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
13: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार.
4: डॉक्टर RS मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटगे रोड, सोलापूर.
13: मोबाईल 91 30 396 809.
14: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
15: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
2: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुरटे यांचं मनोदय न्युरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
16: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
17: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल

0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
2: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय।
0: अहो श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथे पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात।
3: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर।
0: मोबाईल 93-72-14-44-34। श्रीकृष्ण मार्ट म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक गरजेचा विश्वासू साथीदार।
1: प्राध्यापक प्रमोद शिवाजी आवताडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण मार्ट मध्ये किराणा माल, सौंदर्य प्रसाधनं, सर्व काही एकाच छताखाली मिळतं।
0: श्रीकृष्ण मार्ट, मंगळवेढा रोड, कांती बुद्रुक, जिल्हा सोलापूर।
4: संपर्क 90-11-33-82-83।
5: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
6: मोबाईल 77-19-92-22-55।
7: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत। श्रोते हो, सकाळचे 7 वाजले आहेत। आता एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम।

श्रोतो, आज 25 जून ज्येष्ठ संगीतकार मदन मोहन यांचा जन्मदिन. 25 जून 1924 मध्ये त्यांचा जन्म झाला. मधुरता आणि भावभावनांचा उत्कट परिपोष मदन मोहन यांच्या संगीतात प्रकर्षानं जाणवतो. गझल, ठुमरी हे तर त्यांचे हक्काचे किल्लेच. मदन मोहन यांचे हिंदी उर्दूवर उत्तम प्रभुत्व होतं. भिन्न प्रकृतीची गाणी अगदी लिलया देणं हा मदन मोहन यांचा स्वभाव.

श्रोतो आज संगीतकार मदन मोहन यांच्या जन्मदिनी भावपूर्ण आदरांजली आणि त्यांनीच संगीत दिलेल्या मेरा साया या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकूया.

मेरा साया या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, राजा मेहंदी अली खान यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मदन मोहन यांचं होतं. एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

श्रोतेहो सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यापूर्वी काही जाहिराती आणि संदेशही.

0: आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्षअखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषीमंत्र्यांचा सल्ला. आता सविस्तर बातम्या. राज्यातील 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जात आहे. या वर्षअखेरीस उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषीपंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातील एकंदर सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं सर्व राज्यांना महाराष्ट्राचं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवलं आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. चित्रा वाघ यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: यासंदर्भात काही कायदे निश्चित आहेत पण त्याचं योग्य त्या प्रमाणात पालन होत नाही आणि म्हणून आता काही उपाययोजना चित्रा त्यांनी या ठिकाणी सुचवलेल्या आहेत. मी तर असं म्हणेन की आपल्या आणि अध्यक्षांच्या मान्यतेने दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून आणि आत्ता उपस्थित असलेले कायदे आणि नियम याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे. विशेषतः आपण जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस प्रायव्हेट वर्कप्लेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या. जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस आपल्याकडे रात्रीच्या शिफ्टला महिला कमी काम करत होत्या, त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन्ही सभागृहाची महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून त्यांना ही जबाबदारी आपण देऊ. या सगळ्या कायद्यांचा, नियमांचा, झालेल्या घटनांचा आढावा घेऊन आपण काय उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्या. निश्चितपणे राज्य सरकार त्या उपाययोजना त्या ठिकाणी लागू करेल.
0: परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. परिवहन विभागातल्या कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी 16 जूनपासून बेमुदत संप पुकारला होता. राज्यात बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल विधानसभेत दिली. यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातील बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहितीही सरकारनं काल विधानसभेत लेखी उत्तरात दिली.

राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट असल्यानं वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. यंदाच्या आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. विधानभवनात काल त्यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या अनुषंगानं आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. वारीचा उपक्रम डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी जर्मन हँगर उभारण्यात आले असून त्यामुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. संत मुक्ताबाईंच्या पालखीनं काल जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. विठ्ठल नामाचा जयघोष आणि टाळ मृदंगांचा गजर अशा भक्तिमय वातावरणात हा प्रस्थान सोहळा पार पडला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 1975 रोजी आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित पुल स्मृती महोत्सवाचं उद्घाटन काल तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटन समारंभापूर्वी या समहा हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात बहुरूपी पुल या विषयावर विशेष परिसंवाद झाला. माहिती कायद्यात केलेल्या दुरुस्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी 5 जुलै रोजी उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी काल अण्णांची राळेगण सिद्धी इथं भेट घेतली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून आपण उपोषणावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 21 जून ते 6 जुलै या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत राज्य सहकारी संघ आणि राज्य शासनाच्या सहकार खात्यानं जनजागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सहकारी चळवळीचं राष्ट्रविकासातील योगदान तसंच सहकार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे. राज्य शासनाचे 2023-24 आणि 24-25 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिदाम यांना जाहीर झाला आहे. 2024-25 साठीचा पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली असून मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मासेमार आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. रायगड जिल्ह्यातही गेले 2 दिवस जोरदार पाऊस

पडला त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अलिबाग तालुक्यात झालेल्या जोरदार पावसानं काल देहेन गावाजवळील बंधारा वाहून गेला यामुळे या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. रत्नागिरीमध्ये पगरवठार इथं 70 फुटी संरक्षक भिंत काल कोसळली. लांजा तालुक्यातल्या आरगावात बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. परभणी जालना आणि यवतमाळ जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या काही भागातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान. मान्सूननं अवघा महाराष्ट्र व्यापला असून येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंत तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 26 आणि 27 जूनला जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना

0: यवतमाळ जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या काही भागातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान. मान्सूननं अवघा महाराष्ट्र व्यापला असून येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जून पर्यंत तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 26 आणि 27 जूनला जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्ष अखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यात आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.94 MHz. श्रोतेहो, सकाळचे 7:21 होत आहेत.
2: डॉक्टर, इंजिनियर व्हायचे अथवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवायचे? कोटा राजस्थान सारखी अध्यापन पद्धत आता सोलापुरात. मोशन एज्युकेशन सोलापूर.
3: जी नीट MSTCET महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी तर MSTCET साठी स्पेशल बॅच.
2: आणि विद्यार्थ्यांनो, दिवसा कॉलेज करून संध्याकाळी CET ची तयारी करण्यासाठी स्पेशल बॅच. 8वी ते 10वी फाउंडेशन बॅच साठी प्रवेश सुरू.
3: उपयुक्त स्टडी मटेरियल, अनुभवी तज्ज्ञ शिक्षक, नियमित टेस्ट सिरीज.
2: मोशन एज्युकेशन सोलापूर, युनिटी श्रद्धा आर्किड दावत चौकाजवळ, पतंजली स्टोअर शेजारी, जुळे सोलापूर. मोबाईल 97 666 46 400 आणि 78 220 97 296.
3: मोशन आहे तर भरोसा आहे.
2: मोशन आहे तर हमका सिलेक्शन आहे.
4: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
5: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
4: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर. फोन 73-85-81-85-55.
6: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
7: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
6: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
7: संपर्क 98-60-10-44-70.
1: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20.
8: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
9: पण तू कसा ओळखलास?
8: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
10: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.

आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो एक निवेदनम च कार्यक्रमास श्रोतेहो तज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्य विषयक चर्चा आणि उपयुक्त सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवर योग्य मार्गदर्शन. ऐका आरोग्य जागर हा कार्यक्रम दर गुरुवारी रात्री 9:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून. आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा. श्रोतेहो, आज या कार्यक्रमात पोलिओ निर्मूलनानिमित्त डॉक्टर राजीव प्रधान यांची तेजश्री कुमठेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. हा कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आपण ऐकणार आहात.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा केला, त्यानिमित्ताने डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आता सगळ्यात महत्वाचा छोटासा प्रश्न असतो की काही काहींची अशी भावना आहे, काही काहींना असं वाटत असतं की माझी जाडी कमी होईल मी योगा अभ्यास केला तर. तर खरंच जाडीवरती, लठ्ठपणावरती योग काम करतं?
1: हो हो. आता कसं झालंय की जाड होण्याची कारणं खरं खूपच हे झालेली आहेत. म्हणजे आपण कष्टच करत नाही जास्त. म्हणजे आजकाल कुठलाच व्यवसाय असा नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात. त्याच्यामुळे घरी पण राहून तुम्हाला काहीच कष्ट नाही आहे. जवळ मशीन सगळ्याच गोष्टींसाठी अवेलेबल आहे. त्याच्यामुळे सिडेंटरी लाईफस्टाईल आहे हे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे, जाडी वाढण्याकरता, वजन वाढण्याकरिता. मग त्याच्यानंतर खाण्यापिण्याच्या पद्धती झाल्या, झोपण्याच्या पद्धती झाल्या, वागण्याच्या पद्धती झाल्या, या सगळ्यांमुळे माणसाचं वजन वाढत चाललंय. आणि मग योगशास्त्र तर ते शेवटी तुम्हाला सांगितलं, ते करेक्शन ऑफ युअर लाईफस्टाईल इज योगा. तर मग ते जर लाईफस्टाईल तुम्ही अंगीकारली तर डेफिनेटली तुमची जाडी कमी होण्याला मदत होईल. पण जर का तुम्ही असं म्हणत असाल की नाही मी जे खाते तेच कंटिन्यू करेल आणि मी रोज आसनं करेल, तर त्याच्याने फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. तुम्हाला जर का वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला पूर्णच योगिक लाईफस्टाईल अंगीकारावी लागेल, आणि मग त्याच्यानंतर डेफिनेटली तुम्हाला त्याचे फायदे दिसतील. आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायची आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी.
0: बरोबर
1: ना, आपण म्हणजे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे. अगदी.
0: म्हणजे आपण योगाभ्यास करताना सुरुवातीला ठीक आहे, आपण प्रशिक्षण घेतलं आणि मग दररोज काही क्लासला जायला आपल्याला पॉसिबल नाही आहे सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये, त्याच्यानंतर आपल्या आपण घरी करायला लागतो. पण आपण योग करताना आपलं काहीतरी चुकतंय हे कसं ओळखायचं आणि ते शरीर इंडिकेशन काय देत असतं
1: हे खरंच खूप महत्वाचं आहे. कसं आहे की जोवर समोरचा माणूस आपल्याला बघतोय आणि करेक्ट करतोय तोपर्यंत आपल्याला कळतं की नाही आपण हे चुकलोय ते तसं चुकलोय. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एखादं आसन करायचं असेल तर एक्झॅक्ट त्या आसनाची क्रिया कशी करायची असते ती तुम्हाला थिरॉटिकली समजून घ्यावी लागेल पहिल्यांदा, आणि नंतर तसं तसं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. साधी गोष्ट असते, मी फॉर एक्झाम्पल सांगते की तुम्हाला सरळ उभं राहून कमरेतनं साईडनी बेंड व्हायचं आहे समजा, तर किती सिम्पल गोष्ट आहे, काहीच हे नाही आहे. एखादा व्यक्ती म्हणे नाही मला किती छान वागता येत आहे खाली, पण बघताना आपल्याला दिसेल की तो वागतोय, पण तसं नाही, त्याला त्या विशिष्ट प्लेन मध्येच वाकायचं असतं. मग हे त्याला कोण सांगेल? समोरचा माणूस जर का असेल योग शिक्षक तोच सांगू शकतो. पण मग आता अशा वेळेस त्यांनी कमीत कमी आरशात बघून करायला पाहिजे की नाही बाबा मी हे करतोय हे योग्य आहे का नाही. आणि त्यानंतर जर

0: का त्या आसनामध्ये सांगितलंय की तुम्हाला लेफ्ट साईडनी मानेमध्ये या टाईपने ताण अनुभव करायचा आहे, तर मग तसा अनुभव करण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच ते आसन तुम्ही योग्य रीतीने करीत आहात असं तुम्हालाच कॉन्फिडन्स येईल.
1: अच्छा,
0: म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का मला आता एखादं सुप्त वज्रासन असेल, सुप्त वज्रासन म्हणजे वज्रासन घालायचं आणि असं झोपायचं असतं खाली, तर हे मी बरोबर करते आहे की नाही, मग जेव्हा मला माहिती असेल की हे आसन करत असताना माझ्या पोट्र्यांना असा असा ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे, किंवा माझ्या कमरेला ह्या टाईपने ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे की हा अनुभव करा, जर का तसा ताण पडत नसेल तर तुम्ही समजून घेऊ शकता की मी हे आसन योग्य रीतीने करीत नाहीये. पण जर का तुम्हाला ते अनुभव होत असेल, ते तुम्ही करत असाल, तर तुम्ही आसन योग्य पद्धतीने करीत आहात. आसनाची थिअरी तुम्ही माहीत करून घ्यायची आणि मग तुम्ही प्रॅक्टिकल करायचं, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी करतोय ते व्यवस्थित करतोय किंवा नाहीये.
1: नक्कीच डॉक्टर, सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आहाराचा विषय आहे. सध्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या जेवणाच्या पद्धती किती बदललेल्या आहेत, फास्ट फूडचा जमाना आहे सध्या, तर आहार आणि योगाभ्यास यांची सांगड कशी घालायची नेमकी?
0: हे तर खरंच खूप कठीण आहे सुचेता, माहितीये का. आजकाल आहार ही गोष्ट अशी झालेली आहे की आपल्याला काहीही दिसलं की आपण तोंडात टाकायला बिलकुल मोकळेच असतो. मुळात योगाभ्यास करताना आहार कसा ठेवला पाहिजे याच्याबद्दल पण काही गाईडलाईन्स आहेत थोडक्यामध्ये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सात्विक आहार सेवन केला पाहिजे जर का तुम्ही योगाभ्यास करत असाल तर. मग सात्विक आहार काय असतो, म्हणजे तीन टाईप्स असतात आहाराचे, सात्विक, राजसिक, तामसिक या टाईप. तर सात्विक आहारामध्ये जसं दूध आणि दुधाचे पदार्थ येतात, तूप सेवन केलं जाऊ शकतं, त्याच्यानंतर खूप तिखट, तेलकट, मसालेदार खाऊ नये, शिळं अन्न खाऊ नये, किंवा काय म्हणता येईल आजकालच्या याच्यामध्ये तुम्ही पॅकेज्ड फूड्स म्हणू शकतात, फास्ट फूड्स म्हणू शकतात, एकदम फ्रीज मधलं काढलंय थंडगार आहे वस्तू ती पण खाऊ नये, एकदम उकळतं काही आहे गरम म्हणायला चहा आहे ते पण तुम्ही घेऊ नये. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि मग जे साधं सात्विक जे अन्न आहे रोजच म्हणजे त्याच्यामध्ये काही खूप वेगळं खाण्याची गरज नाही, पण दूध तूप ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असेल आपल्या आहारामध्ये तर त्याला आपण सात्विक अन्न म्हणतो. आणि हे सात्विक अन्न योगाभ्यास करत असताना चालू ठेवलं पाहिजे किंवा तेव्हा ह्या आहाराचं पालन केलं पाहिजे.
1: डॉक्टर, एक मनामध्ये छोटासा प्रश्न येतो की रागावरती नियंत्रण ठेवण्यासाठी योगाभ्यास मदत करतं का?
0: निश्चितच. म्हणजे राग, लोभ, क्रोध, काय मद, मत्सर, सगळे हे जे षडरिपू आहेत या सगळ्या षडरिपूंना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी योगशास्त्र मदत करत. कसं आहे की आता छोटे छोटे टिप्स असतात ना, आपण म्हणतो नाही का एखाद्याला खूप राग आला की नाही 100 पर्यंत आकडे मोज,
1: उलटे आकडे मोज,
0: उलटे आकडे मोज, सरळ मोज, काय असेल. मुळात योगशास्त्राचं पालनच घेलं, मी जसं सांगितलं ना की यम नियम ह्या गोष्टींचं जर आपण पालन केलं, तसं बॉडीला कंडिशन केलं आपण, तसं बॉडीला किंवा माइंडला आपल्या ट्रेन केलं, तर मग हे राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर, मोह, माया ह्या सगळ्या गोष्टी आपोआप कमी व्हायला मदत होते. आणि मग त्याच्यासाठी रेग्युलॅरिटी पाहिजे. फक्त जे काही योगशास्त्राचा अभ्यास करत आहात ना, तो अभ्यास तुम्ही नियमित केला पाहिजे. त्याच्यामध्ये विश्वास असला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं समर्पण किंवा ते शरणागत भाव जो आहे तो असला पाहिजे की नाही मी हे जे काही करतोय हे माझ्या भल्यासाठी आहे आणि हे मला कायम हितकर आहे ह्या दृष्टीने जर आपण केला, तर तो डेफिनेटली तुमच्या मनातले सगळे षडरिपू जे आहे ते सगळे कमी करायस मदत करतो.
1: खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, मला एक सांगा की गर्भवती महिलांनी योग करायचा का आणि तो कधीपर्यंत करायचा?
0: योग म्हणजे कसं, मी जसं आत्ताच सांगितलंय की नुसतं आसन म्हणजे योग नाहीये, त्यामुळे गर्भवती महिलेने निश्चितच केलं पाहिजे. ती गर्भवती महिला काही आजारी नसते ना, म्हणजे ती आजार पण थोडीच आहे गर्भावस्था. फिजिओलॉजिकलच प्रोसेस आहे ना, तुमची शारीरिक क्रियात्मकच प्रक्रिया आहे ना, त्याच्यामुळे काही हरकत नाही. अगदी पहिल्या महिन्यापासून, इवन मी तर म्हणते कन्सिव्ह करण्याच्या आधीपासूनच जर का त्यांनी योगशास्त्राचा अवलंब केला त्यांच्या आयुष्यामध्ये, तर त्यांना डेफिनेटली त्यांच्या गर्भाला म्हणजे त्या होणाऱ्या बाळाला, त्या आईला त्याचे नक्कीच फायदे दिसतात. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी सगळं करायला पाहिजे.
1: प्रशिक्षकाची गरज आहे
0: या ठिकाणी, निश्चितच प्रशिक्षकाची गरज आहे. ते सगळे मात्र आसनांच्या बाबतीत, मग त्याच्यानंतर प्राणायाम आहे, काही ब्रीदिंग टेक्निक्स आहे, त्या तर करू शकताच येतात, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत केल्या जाऊ शकतात.

0: त्याच्यानंतर काही मुद्रा असतात, असं योगशास्त्रामध्ये काही मुद्रा हस्तमुद्रा सांगितलेल्या आहेत, त्याचा पण अभ्यास करू शकता येतात. तर अशा भरपूर साऱ्या योगिक क्रिया आहेत की ज्या गर्भवती महिलेने केल्या जाऊ शकतात. फक्त योगिक शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत काही, त्या मात्र त्या अवस्थेमध्ये टाळल्या पाहिजेत. सहा अशा शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत की नेती, धौती, नवली म्हणजे त्राटक आणि कपालभाती, बस्ती, ह्या सगळ्या
1: पंचकर्म आपण म्हणूया जे आयुर्वेदात केलं जातं पंचकर्म, ते टाळलं पाहिजे.
0: तसं योगशास्त्रामध्ये वेगळं कर्म असते त्याला षटक्रिया म्हणतात.
1: मग ते काय म्हणजे आरोग्यासाठी या जे तुम्ही आता शुद्धिक्रिया सांगितलं आणि षटकर्म सांगितलं, हे आरोग्यासाठी आपल्याला कितपत उपयोगी पडतं?
0: हे खूपच उपयोगाचं आहे. हे क्लेन्झिंग आहे, म्हणजे तुम्ही रोजच्या जीवनात सुद्धा खूप आवश्यक आहे. जसं आपण रोज बाहेरची स्वच्छता करतो ना, आपली स्नान करतो, सगळ्या गोष्टी करतो ना, तर ती बाहेरची स्वच्छता आहे, बाह्य. आतमधली स्वच्छता, अंत शौच जे आहे ते कसं होणार ना, ती सगळी शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या शुद्धिक्रिया उपयोगाच्या आहे. शरीराच्या आतमधली शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि जोवर आपण ह्या सगळ्या शुद्धिक्रिया करणार नाही ना, तोवर तुमच्या नाड्या मोकळ्या होत नाही आणि तोवर तुम्हाला योगाभ्यासामध्ये प्रगती साध्य होत नाही.
1: अच्छा, पण या शुद्धिक्रिया सगळ्यांनीच करायच्या की ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतील, समजा शारीरिक प्रॉब्लेम्स असतील, असं काही आहे का की त्यांनी नाही करायच्या?
0: हा, असं काही नसतं. म्हणजे शुद्धिक्रिया सगळ्यांनीच नसतात करायच्या, ज्याला गरज असेल त्यांनीच करायच्या. म्हणजे एखादा स्थूल व्यक्ती असेल, एखाद्याला थोडक्यामध्ये कफाचे त्रास असतील ना, या टाईप कफ दोष जो आयुर्वेदात म्हणतात त्या टाईपमध्ये असतील ना, त्याच लोकांनी शुद्धिक्रिया करायची. एखादा माणूस ऑलरेडी जर शुद्ध असेल आतूनच, त्यांनी शुद्धिक्रिया करण्याची काही गरज.
1: पण ते ठरवायचं कसं? आपण आतमधलं तर शरीरातलं आपल्याला माहिती नसतं की आतमध्ये काय चाललंय, तर ते आपण शुद्ध आहोत किंवा आतमध्ये खूप गोंधळ आहे सगळ्या शरीरात आपण, हे आपण काय शरीर इंडिकेशन देतं त्याचं?
0: बिलकुल बिलकुल. म्हणजे जसं तुम्ही आसन करत आहात ना, तुम्हाला सांगतं एखादा व्यक्ती की हे असं असं करायचं, तुम्ही खूप प्रयत्न करता पण तुमच्याच्याने तसं होतच नाही, तेव्हा तुम्हाला इंडिकेशन मिळतं की नाही मला काहीतरी आतमध्ये गडबड आहे माझ्या ह्याच्यात, की जी शुद्धी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मला हे साध्य होईल. फॉर एक्झाम्पल प्राणायाम पण करत असू आपण, तर प्राणायाम करता करता ज्या टाईपने आपल्याला सांगितलेलं आहे की पूरक करायचं आहे, कुंभक करायचं आहे, मग रेचक करायचं आहे, तर हे असं करत असताना जर ते तुम्हाला शक्य नसेल होत, म्हणजे तुम्ही करताय प्रयत्न पण तुम्हाला होत नाहीये तुमच्या शरीरात, मग तेव्हा कळायला पाहिजे की नाही बहुतेक मग कफ दोषाचं माझ्या शरीरामध्ये जास्ती साचलेलं आहे. मग तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की नाही आता मला ह्या शुद्धिक्रिया केल्यानंतर, मग तुम्ही शुद्धिक्रिया कराल ना, नेती धौती ज्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही प्राणायामाचा अभ्यास कराल, तर तुम्हाला डेफिनेटली कळेल की नाही आता मला प्राणायाम योग्य रीतीने जमायला लागलेला आहे.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: पुणे खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी सोलापूर केंद्रानं सहक्षेपित केला. सकाळचे 7:39 झाली आहेत.

0: सकाळचे 7:40 होत आहेत।
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड, संपर्क 95 95 24 25 59।
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी।
3: आकर्षक साड्यातही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू, लाहोटी साडी चाती गल्ली सोलापूर।
0: श्रोते हो, ऐकूया द वी केसकर यांचं गीत, गायलंय लता मंगेशकर यांनी।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. श्रोतेहो सकाळचे 7:45 झाली आहेत. आता श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्याबाबत आयुर्वेदामध्ये असलेल्या खूप चांगल्या उपचारांविषयीची माहिती देत असतात. या भागातही डॉक्टर गर्दे उपस्थित आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
5: नमस्कार मॅडम.
4: डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण सूज या विषयावर बोलत होतो, म्हणजे वेगवेगळ्या अवयवांना येणारी सूज आणि त्याचबरोबर डोळ्याच्या पडद्याला पण येणारी सूज. तर या सुजेविषयी अजून काय आपल्याला सांगता येईल, या सुजेचा परिणाम अजून कशा कशावर होतो?
5: जसं मी सांगितलं की प्रामुख्यानं तीन अवयव आहेत जे आपल्याला सुजेसाठी कॉन्ट्रीब्युट करतात किंवा त्या अवयवांशी संबंधित आजारांचा परिणाम स्वरूप शरीरावरती, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरती, शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरती आपल्याला सूज दिसते. सार्वधिक म्हणजे सगळ्या अंगावर येणारी, एकांग म्हणजे एखाद्या अवयवावरती एखाद्या ठिकाणावरती येणारी सूज. जसं चेहऱ्यावरती आहे, हातापायावर आहे, पोटावरती आहे, नाभीवरती आहे, वृषणावरती आहे, किंवा डोक्याला येणारी सूज आहे, किंवा ही वरवरची तुम्हा आम्हाला दिसणारी सूज झाली, किंवा किडनीला येणारी सूज आहे, लिव्हरला येणारी सूज आहे, स्प्लिनला येणारी सूज आहे, डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज आहे, डोळ्याच्या नसांना येणारी सूज आहे. मग ही असं का होत असेल बरं? खरं तर मला नेहमी रुग्ण हे विचारतात, डॉक्टर तुम्ही सांगताय की दोष तीनच, धातू सातच, तेच तीन दोष त्याच धातूनं खराब करतात, पण एकाच आजाराच्या पेशंटमध्ये वेगळी लक्षणं का दिसतात? हे सूजच आहे. एखाद्याला सूज पायाला येते शुगरच्या पेशंटमध्ये, एखाद्याच्या लिव्हरला सूज येते, एखाद्याला स्प्लिनला येते, एखाद्याला मेंदूला येते, एखाद्याला नसांना येते डोळ्याच्या, आणि एखाद्याला पडद्याला येते. हे आयुर्वेदानुसार जे स्थान वैगुण सांगितले, म्हणजे जिथं दोष असेल, जिथं त्या व्यक्तीचा कमकौतपणा असेल, जिथं ऑलरेडी दोष संचय जास्त असेल, अशा ठिकाणी जाऊन हे जास्त दोष वाढून मग विकार अभिव्यक्त होतो, आणि म्हणून व्यक्तीपरत्वे हे लक्षण आहेत. हे काही लोकांना डोळ्याला होईल, काहीला शरीराला होईल, हा जो भाग आहे तो त्या व्यक्तीपरत्वे बदलतो. दुर्दैवानं शुगर, बीपी किंवा थायरॉइड किंवा मोठे कोणतेही लिव्हर, किडनी आणि हृदयाशी संबंधित कोणतीही मोठी आजारपणं हे बऱ्याचदा डोळ्यावरती परिणाम करतात, आणि म्हणून वारंवार आपल्याला डोळ्याला सूज येते. आता मग हे वारंवार का, हाही प्रश्न फार महत्वाचा आहे. डोळ्याला वारंवार सूज का येते? गॅसेस होत आहेत वारंवार का? तर ते पोट साफ होत नाही म्हणून. पोटाचा विकार गेले की गॅसेस जातात, तसंच आपल्याला डोळ्याच्या बाबतीत सांगता येईल.
4: आता ही सूज वारंवार का येते त्याची कारण आपण जाणून घेऊया, पण एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर मग ही सूज खरंच वारंवार का येते डॉक्टर?
5: खरं तर त्या प्रश्नातच त्याचं ही गंमत अशी आहे, वारंवार येते म्हणजे आपण काहीतरी चुकतोय. हे जसं मी मगाशी सांगितलं की गॅसेस वारंवार येत आहेत. का होत आहेत गॅसेस? डिकम्पोजिशन होते मळाचं, गॅसेस होत आहेत, किंवा आडलेला वात आहे, गॅसेस होत आहेत. एक्स वाय झेड पोटाशी निगडीत गोष्ट आहे. तो जर दोष निघाला, मळ साफ व्हायला लागला, तर गॅसेस व्हायचं कारण नाही. मळ साठत नाही तर डिकम्पोज काय होणार आहे आणि गॅसेस तयार कसे होणार आहेत?
4: बरोबर.
5: मूळ कारणाचंच जर निरा

0: निराकरण केलं, मूळ दोष मळ जो पडून राहतोय मोठ्या आतड्यात तोच जर काढून टाकला तर गॅस होणारच नाही ना. तसं ज्या वेळेला शुगर आहे, ज्या वेळेला हायपरटेन्शन आहे, ज्या वेळेला थायरॉइड आहे, ज्या वेळेला आम्लपित्त आहे, हे जिरलेले दोष आहेत. ज्या वेळेला हे साठत जातं आणि आपण तकला दू, मी मागच्या भागामध्ये सांगितले तसं लाक्षणिक चिकित्सा करायला लागतो, त्यावेळेला नुसतं लक्षण कमी होतं, आजार नाही ना कमी होत. आणि आजार जसा जुना होत जाईल तसं दोष वाढत जातात आणि प्रत्येक व्यक्ती परत्वे शरीर वेगळी लक्षणं तयार करायला लागतं. मग ज्या वेळेला हे खूप दिवस झाल्यानंतर मग त्याचा परिणाम, म्हणजे सुरुवातीला आता फॉर एक्झाम्पल आम्लपित्ताचं घेऊयात, आम्लपित्ताचं सुरुवातीच्या पेशंटमध्ये ओकाऱ्या होतील. आम्लपित्ताच्या सुरुवातीच्या पेशंटमध्ये वृद्ध म्हणजे शरीरात छातीत जळजळ किंवा पोटात जळजळ होईल, त्याच्याकडे तुम्ही फक्त त्या जळजळीची ट्रीटमेंट घेतली, फक्त ओकाऱ्याची तात्पुरती ओकाऱ्या बंद व्हायची औषध घेतली तर काही दिवसांनी परत ओकारे होईल. का होणार? कारण तुम्ही आता ओकाऱ्या कमी व्हायची औषध घेतलीत, ओकाऱ्या काय होत्या त्याचं औषध नाही ना घेतलं. आणि असं ज्या वेळेला फ्रिक्वेंटली व्हायला लागतं आणि ते दोष तसेच खूप दिवस पडून राहायला लागलं. तुम्ही बऱ्याचदा बघा गॅसेस होत असताना काही लोकांना सगंध म्हणजे अतिशय दुर्गंधित गॅसेस होतात आणि काही लोकांना नुसतेच आवाजाचे होतात,
1: वायू सरला
0: अगदी म्हणतात. हे जे होतं हे का होतंय? ज्या वेळेला अतिशय मळ साठलाय, अतिशय पित्ताची विकृती व्हायला लागली, त्यावेळी मळाला म्हणजे तुमच्या गॅसेसला वास यायला लागतो. नुसता वाताशी संबंधित आहे, त्याला वास येत नाही. तसं ज्यावेळेला पित्त आहे, वात आहे, कफ आहे, खूप जिरलाय, कारण आजार कोणताही वात पित्त कफानं होतोय, त्याच्याकडे तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात जर टेम्पररी किंवा सप्रेस करायचे औषध घेत राहिलात तर ते दोष तसेच वाढत होत जातात, ते दोष तसेच साठत जातात आणि मग त्याचा परिणाम जवळच्या व्हायटल ऑर्गनवरती होतो. मग ते डोळा असो, मेंदू असो, लिव्हर असो, किडनी असो किंवा हार्ट असो, त्या जवळच्या ऑर्गनवरती परिणाम व्हायला लागतो. आणि म्हणून ही सूज आपण आधुनिक शास्त्राचे औषधं घेऊन सुद्धा वारंवार यायला लागते, कारण ती सूज आणणारे दोष शरीरात तसेच आहेत, आपण फक्त सूज कमी करणारी औषध घेत असतो,
1: मुळापर्यंत आपण जातच नाही.
0: त्यामुळे आपण त्या मूळ कारणांपर्यंत गेलो तर मग मात्र आपल्याला हे दोष घालवणं शक्य होतं. आणि म्हणून आयुर्वेदात जे खात्रीशीर ही सूजीची ट्रीटमेंट होईल म्हणून जे सांगितलं जातं ते होण्यामागचं कारणच हे आहे की ते मूळ कारण शोधलं जातं आणि त्याच्या उपचार केले जातात.
1: बरोबर आहे. तर ह्याच आयुर्वेदाच्या महत्वाविषयी अजून आपण जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, डोळ्याच्या असं नाही, एकंदर सगळ्या अवयवांच्या सुजेबद्दल तुम्ही खूप डिटेलमध्ये गेल्या दोन तीन भागात सांगताय. आता डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज यावर आपण नेमकं काय सांगू शकता, याची कारणं काय अशी सूज आहे?
0: जसं गेले दोन ते तीन भाग हे विस्तृत सांगण्याचं कारण काय, दरवेळेला फक्त पडद्याला सूज येते ती शुगर मुळे आली, हायपरटेन्शन मुळे आली कारण सांगतोय, पण तो पूर्ण प्रोसेस आहे ती जोपर्यंत सांगितली जात नाही तोपर्यंत त्याची डेप्थ त्या आजाराची किंवा त्याचं गांभीर्य लक्ष. आता खरं तर कारण खूप आहेत, म्हणजे तुम्हाला गंमत सांगू का, जो जो विकार खूप दिवस शरीरात पडून राहतोय तो तो विकार शरीरातल्या व्हायटल ऑर्गन वरती परिणाम करणार आहे, तो तो विकार डोळ्यांना बाधित करणार आहे. आता साधे साधे आजार पण सांगतो, साध्या संधिवात घ्या, खूप दिवस संधिवात राहिला म्हणजे वात रक्त नावाचा एक संधिवातातला प्रकार आहे, त्यात बोटं वाकडी होतात, तर तो खूप जिरला, जशी बोटं वाकडी होतात तसे त्याच्या पडद्यावरती परिणाम येतो. आम्लपित्त म्हणजे ओकाऱ्या काढायची ज्यांना सवय आहे त्याचाही पडद्यावरती परिणाम व्हायला लागतो. टीबी सारखा आजार आहे त्याचाही परिणाम व्हायला लागतो. डोक्याला डोळ्याला मार लागलाय त्याचाही परिणाम व्हायला लागतो. तुम्हाला कुंठून जो आपल्याला शौचाला करायची सवय आहे अशा लोकांच्याही पडद्यावरती मेजर इम्पॅक्ट होतो, रक्तस्रावाने सूजी येऊ शकते. तुम्हाला आधुनिक शास्त्राची सततची सर्दीची औषधं खायची सवय आहे तरी सुद्धा तुमच्या पडद्याला सूज भविष्यात येऊ शकते. म्हणजे शुगरच्या पेशंट आहे, तुमच्या हिस्ट्रीत आई वडिलांकडे शुगर हायपर टेन्शन आहे आणि तुम्हाला अलर्जिक सर्दी आणि तुम्ही अँटी अलर्जिक औषध खात आहे तरीही तुमच्या पडद्यावरती परिणाम होऊ शकतो. तुम्हाला हाडांचे मोठे विकार आहेत आणि त्याची आधुनिक शास्त्राची सततची औषधं घेतली गेली तरी तुमच्या पडद्यावरती परिणाम होऊ शकतो. अननेसेसरी कोणती मल्टीव्हिटॅमिन खायला लागला तरी त्याचा रक्तावरती परिणाम येऊन सुद्धा आपल्या डोळ्यावरती, शरीरावरती सुजेसारखा भविष्यात परिणाम येऊ शकतो. हे खरं थोडक्यात सांगितली, अजूनही बरीच कारण आहेत.

0: पण ती प्रत्येक कारण आपण
1: पुढच्या भागात जाणून
0: प्रेक्षकांना सांगूयात.
1: बरोबर आहे. अगदी तुम्ही छोट्या छोट्या कारणांपासून सुरुवात केली आहे पण अशी अजून खूप मोठी पण कारणं आहेत ती आपल्याला जाणून घ्यायची आहेत, पण ती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261699.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला.

श्रोते हो, प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हरेंद्र जाधव यांचं गीत आपण ऐकूया. संगीत मधुकर पाठक यांनी दिलंय.

प्रल्हाद शिंदे आणि सहकारी निघालेलं हरेंद्र जाधव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मधुकर पाठक यांचं होतं. श्रोते हो, आता निवेदन.

0: उन्मूलन में आर्टिफिशियल इंटेलिजेंस के उपयोग और साइबर धोखाधड़ी रोकने के लिए मजबूत व्यवस्था पर जोर दिया। देश में आपातकाल के दौरान पीड़ित लोगों को श्रद्धांजलि अर्पित करने के लिए आज संविधान हत्या दिवस मनाया जा रहा है। उत्तराखंड के लिपुलेख दर्रे से भारत चीन सीमा व्यापार 6 वर्ष बाद फिर शुरू होगा। वेनेजुएला में 7.5 तीव्रता का शक्तिशाली भूकंप, कई इमारतें क्षतिग्रस्त और आईसीसी महिला टी20 क्रिकेट विश्व कप के ग्रुप ए मुकाबले में आज भारत का सामना बांग्लादेश से। इसके साथ ही समाचार प्रभात का यंग समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहोत। श्रोतेहो, सकाळचे 8:15 वाजले।
2: श्रीकृष्ण मार्ट म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक गरजेचा विश्वासू साथीदार।
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण मार्ट मध्ये किराणा माल, सौंदर्य प्रसाधन सर्व काही एकाच छताखाली मिळतं।
2: श्रीकृष्ण मार्ट, मंगळवेढा रोड, कामती बुद्रुक, जिल्हा सोलापूर।
4: संपर्क 90 11 33 82 83।
1: ऐकूया न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
3: नोकरी नाही, चिंता नको। सरकार मान्य ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंग कोर्स शिका आणि कमवा। बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल संडे बॅचेस, आजच प्रवेश घ्या आणि डिस्काउंट मिळवा।
2: होय, सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स, यशस्वी होण्याची गुरुकिल्ली।
4: न्यू एज कॉम्प्युटर्स, 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी सोलापूर। मोबाईल 9822071778।
3: श्रोते हो नमस्कार, आपण भेटणार आहोत न्यू एज कॉम्प्युटर्सचे संस्थापक शैलेश थिगळे सरांना। सर नमस्कार।
5: नमस्कार श्रोते हो।
3: सर, मोबाईल रिपेअरिंग कोर्स याविषयी काय सांगाल?
5: आज अन्न, वस्त्र आणि निवारा याबरोबरच मोबाईल ही एक गरजेची वस्तू आहे, त्यामुळे मोबाईल क्षेत्रात रिपेअरिंगच्या संधी अत्यंत वेगाने वाढत चाललेल्या आहेत। मोबाईल रिपेअरिंग क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी आहेत। मोबाईल रिपेअरिंगमध्ये भरपूर पैसे मिळू शकतात, यामुळेच तरुण तरुणी मोबाईल रिपेअरिंग क्षेत्रात आपले करिअर करू शकतात। सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी अत्यंत अल्प भांडवलामध्ये स्वतःचे मोबाईल रिपेअरिंग सेंटर आपल्या गावामध्ये, शहरामध्ये न्यू एज कॉम्प्युटर्सच्या मार्गदर्शनाखाली सुरू करू शकतो।
3: वा, खूपच छान। सर, आपल्या न्यू एज कॉम्प्युटर्समध्ये जो मोबाईल रिपेअरिंग कोर्स आहे तो सरकार मान्य आहे का?
5: हो, न्यू एज मध्ये जो कोर्स चालवला जातो हा सरकार मान्य कोर्स आहे। हा कोर्स महाराष्ट्र शासनातर्फे चालवला जातो आणि प्रमाणपत्र देखील महाराष्ट्र शासनातर्फेच मिळतं। एक मोबाईल जर आपण दुरुस्त केला तर साधारणपणे 100 ते 150 रुपये हा विद्यार्थी कमवू शकतो, आणि दिवसभरामध्ये साधारण 5 ते 10 मोबाईल रिपेअर केले तर विद्यार्थी दिवसभरामध्ये 500 ते 1500 रुपयेपर्यंत कमाई करू शकतो। म्हणजेच महिन्याला 15,000 ते 45,000 रुपयेपर्यंत विद्यार्थी कमाई करू शकतो। या व्यतिरिक्त नोकरी किंवा शिक्षण घेत असताना एक एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी मोबाईल रिपेअरिंग कोर्स हा निश्चितच फायदेशीर ठरू शकतो।
3: सर, यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
5: यासाठी 10वी पास किंवा नापास विद्यार्थी हा सरकार मान्य कोर्स करू शकतो। शासनातर्फे याला फक्त 25 जागा आहेत आणि याला वयाची कोणतीही अट नाही। हा कोर्स मराठी भाषेतून शिकवला जातो। याच्या सकाळ, दुपारी किंवा संध्याकाळी अशा सोयीस्कर वेळा आहेत। तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी न्यू एजने स्पेशल संडे बॅचचे आयोजन केलेले आहे। विद्यार्थी आठवड्यातून फक्त रविवारी येऊन हा सरकार मान्य कोर्स पूर्ण करू शकतो। हा कोर्स 6 महिन्यांचा पार्ट टाइम कोर्स असून यामध्ये आम्ही बेसिक मोबाईल रिपेअरिंग पासून ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंगचे ट्रेनिंग देतो। यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा दोन्ही गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जातं। तसेच यामध्ये मोबाईल रिपेअरिंग मधल्या ज्या काही विविध समस्या असतात, जसं की चार्जिंग प्रॉब्लेम येतो, डिस्प्ले फुटतो, डिस्प्ले पाण्यामध्ये पडतो, रिंगर, स्पीकर, माईक इत्यादी, याविषयीची पूर्ण माहिती ही आम्ही प्रॅक्टिकल सह विद्यार्थ्यांना शिकवतो। न्यू एजचे स्वतःचे मल्टी ब्रँड मोबाईल रिपेअरिंग सर्व्हिस सेंटर असून यामध्ये आलेले मोबाईल हे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये दाखवले जातात आणि त्यांच्या समक्ष हे मोबाईल रिपेअर केले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा निश्चितच फायदा होतो।
3: हा सरकार मान्य मोबाईल रिपेअरिंग कोर्स केल्यानंतर नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी काय आहेत?
5: या कोर्समध्ये भरपूर प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिले जात असल्यामुळे कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्वतःचे मोबाईल रिपेअरिंग सेंटर सुरू करू शकतो अथवा नामांकित मोबाईल कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नोकरी देखील करू शकतो. या सर्व्हिस सेंटरमध्ये पगार देखील उत्तम असतात. सोलापुरातील बऱ्याच सर्व्हिस सेंटरमध्ये न्यूएजचे विद्यार्थी हे कार्यरत आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपापल्या गावामध्ये शहरामध्ये मोबाईल रिपेअरिंग सेंटर सुरू केलेले आहेत. यासाठी न्यूएज कॉम्प्युटरतर्फे त्यांना

0: मार्गदर्शनही दिले जाते. तसेच अल्पदरात मोबाईल रिपेअरिंग किट देखील उपलब्ध करून दिले जाते.
1: सर, यासाठी फी कशी भरायची असते?
0: यासाठी फीज ही हप्त्याने भरता येते किंवा एकदम ही भरता येते. यासाठी स्पेशल डिस्काउंटही दिला जातो.
1: सर, महिलांनी या मोबाईल रिपेअरिंगच्या क्षेत्रामध्ये पुढे यावं यासाठी न्यूएज तर्फे काही विशेष योजना आहे का?
0: हो, निश्चितच आहे. महिला आणि मुलींनी या क्षेत्रात पुढे जावे यासाठी न्यूएज तर्फे महिला आणि मुलींसाठी 50% डिस्काउंट हे फी मध्ये आम्ही देतो, जेणेकरून त्यांनी देखील हा कोर्स शिकावा आणि स्वावलंबी व्हावं.
1: हा कोर्स करण्यासाठी कुठे संपर्क साधावा?
0: हा कोर्स करण्यासाठी न्यूएज कॉम्प्युटर्स 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी या ठिकाणी संपर्क साधावा.
1: मोबाईल नंबर काय सांगता येईल?
0: 98 220 71 77 8.
1: सर, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

0: 24 71 78.
1: सर, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: काय यश, नवीन गाडी घेतलीस?
3: होय काकू, मी सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स मध्ये ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स केलाय आणि ब्रँडेड सर्व्हिस सेंटर मध्ये जॉबही करतो.
2: होय, सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स, यशस्वी होण्याची गुरु किल्ली.
3: न्यू एज कॉम्प्युटर्स, 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी, सोलापूर. मोबाईल 9822071778.
1: न्यू एज कॉम्प्युटर्स ची न्यू ऑफर. जुना कॉम्प्युटर द्या आणि अल्प दरात नवीन कॉम्प्युटर घ्या. मोबाईल 98 220 71 77 8.
4: न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. श्रोतेहो, ऐकूया दागिना सोन्याचा असो व हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पुना काडके आणि सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
5: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
6: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
7: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
6: श्रोते हो, गळ्यात घालायच्या सोन्याच्या माळांपैकी गहू मण्यांची माळ आणि व्हर्टिकल माळांचे प्रकार व्हरायटी म्हणून महिलांना हवे असतात. पण हे गहुमणी किंवा व्हर्टिकल माळा म्हणजेच नक्की कशा असतात, त्यांचे प्रकार जास्त प्रचलित कुठले आहेत आणि कोणत्या भागात प्रचलित आहेत याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत.
8: नमस्कार. गहुमणी हा खूप म्हणजे जुन्या पद्धतीची माळ असायची. म्हणजे तुम्ही परंपरागत खूप जुन्या स्त्रियांचे जे फोटो बघितले तर त्याच्यामध्ये अगदी दोऱ्यामध्ये ओलेल्या अशा सिंगल पदरी माळा किंवा 2 पदरी 3 पदरी 4 पदरी माळा, त्यातला जो मणी असतो तो आपली तांदुळाची साळ जशा आकाराची असते त्या आकाराचा साधारण असतो ना, हॉलो असतो, पोकळ असतो, त्यामुळे वजनाने खूप हलकं असतं. त्यामुळे साधारणपणे गहुमणीची माळ आपण 22 ते 24 इंचाची 4 पदरी अगदी केली. पूर्वीच्या सारखी दोऱ्यात नाही ओली, ती अगदी सोन्याच्या तारांमध्येच गुंफत गेलो आपण. जशा मंगळसूत्राच्या तारा असतात तर ती साधारणपणे 33 ते 35 ग्रॅम मध्ये बनते. 4 पदरी थस्तशीत दिसायला, त्याला वेगवेगळे म्हणजे आकार दिलेले असतात त्यामुळे त्याचं चमक उठून दिसते आणि ती साधारणपणे 33 ते 35 ग्रॅम मध्ये होते. आजच्या हिशोबाने परत जर विचार करायचा आला 1.5 लाख रुपये समजा 10 ग्रॅमला सोनं आहे तर साधारणपणे 5.5 ते 6 लाख रुपयाचं सोनं आणि त्याला 16% जर मजुरी म्हटली तर 7 लाख रुपये, तर 7.75 लाख रुपयापर्यंत 4 पदरी गहुमणीची माळ होऊ शकते. दिसायला फार सुंदर दिसते आणि ते म्हणजे एखाद्या फंक्शनल युज करता म्हणून वापरता येण्यासारखे असते कारण ठसठशीत दिसले.
6: अगदी पेशवेकालीन दागिना आपण जो म्हणतो तर त्याप्रमाणे आपल्याला बनवता येतो. सर, व्हर्टिकल मणीमाळ ही सुद्धा याच टाईप मध्ये येते?
8: नाही, व्हर्टिकल मणीमाळ हे तुम्हाला आता माहिती आहे कारण तुम्ही आताच्या 20व्या 21व्या शतकातले आहेत म्हणून, पण अदरवाइज व्हर्टिकल मणी हे आताचा आधुनिक प्रकार आहे.
6: बर.
8: व्हर्टिकल मणीला आपले जसे कंठी मणीला तास असतात तसेच तास असतात, पण ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे असे एक धाटणीतले नसतात, ते कधी गोले असतात त्याच्यावर तास असतात, षटकोनी असतात तास असतात, लंब गोलाकृती असतात त्याच्यावर तास असतात. आणि हे राजकोटला बनतं. आता इंडियामध्ये आपण विचार केला तर ते राजकोटला प्रामुख्याने बनतं. आणि व्हर्टिकल मण्यामध्ये काय असतं की सगळे मणी एकसारखे असतात पण पदक जिथे असतं आपलं जनरली चेनचं किंवा नेकलेसचं किंवा कुठल्याही माळेचं तर त्या पदकाच्या जागी जे मणी वरती वापरलेले असतात त्याच्यातलेच पण जवळजवळ तिप्पट चौपट आकाराचे मणी 5-6 खाली पदकाच्या जागी वापरले जातात. साधारणपणे एक व्हर्टिकल मणीची माळ म्हटली तर 23-24 इंचाची माळ 15 ते 16 ग्रॅम पर्यंत होते. आणि जर हे मोठे मणी जर लावलेले असतील पदकासारखे त्याला खाली तर त्याचे आणखीन 2-1 ग्रॅम वजन वाढू शकतं, म्हणजे 17-18 ग्रॅम पर्यंत होते. परत 1,50,000 रुपये 10 ग्रॅम आणि वगैरे जीएसटी 15-16% मजुरी तर 3 ते 3,20,000 पर्यंत ही 1 पदरी माळ जाते. याच्यातही मल्टीपदर माळा बनतात.
6: बरोबर.
8: आता मोहनमाळ आणि जोंधळी माळ हे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात प्रसिद्ध आहेत आणि तिथे वापरले जातात. तुम्ही जर कंठी मणी आणि व्हर्टिकल मणी म्हणाल की ज्याला तास असतो,

0: तो षटकोन असतो,
1: हो, हो.
0: तर ते जास्त करून शहराकडे वापरलं जातं, गावाकडे कमी वापरलं जातं. आणि गहू माळ जी आहे, गहू मणी माळ ही खूपच परंपरागत आहे. ती ग्रामीण भागात तर वापरली जातेच, पण तुम्हाला माहितीये की आता आधुनिक जुन्या पद्धतीच्या किंवा ग्रामीण पद्धतीच्या माळा अटायर फॅशन म्हणून वापरायची शहरात पद्धत निघाली आहे, त्यामुळे आता त्या शहरातही वापरल्या जातात.
1: मोडक सर, गहू माळ आणि व्हर्टिकल माळ या सोन्याच्या माळा कशा असतात, त्याचं सौंदर्य कसं असतं, या कोणत्या भागात प्रचलित आहेत, याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते हो, आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गीत. संगीत दिलं आहे अभिजित लिमये यांनी.

0: इतली मये यांचा होतो। आकाशवाणी सोलापूर केंद्र सकाळचे 8:30 होत आहेत। आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत।
1: पुणे केंद्र 8:30 आहेत। राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
2: आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक। 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाचा घेतला आढावा। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर। महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत। आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीमध्ये प्रगती मंचाची 52वी बैठक पार पडली। या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी 4 राज्यांमधील रस्ते, वीज, मेट्रो तसंच रेल्वे क्षेत्रातील जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला। विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या। या बैठकीत TB-मुक्त भारत मोहिमेचाही आढावा घेण्यात आला। क्षयरोग निर्मूलनासाठी AIचा वापर करण्यावर यावेळी चर्चा झाली। क्षयरोग जनजागृती अभियानासाठी NCC छात्र आणि माय भारत स्वयंसेवकांची मदत घेण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी केल्या। सायबर गुन्हे आणि डिजिटल अरेस्ट संदर्भातील विविध तक्रारींचाही यावेळी आढावा घेण्यात आला। आर्मेनियामध्ये नुकत्याच झालेल्या सांसदीय निवडणुकांमधल्या विजयाबद्दल आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान आणि त्यांच्या पक्षाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे। काल आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला। पश्चिम आशियातल्या घडामोडींनंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले। भारत आणि आर्मेनिया यांच्यातील व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि नागरिकांमधील परस्पर संबंध यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमधील भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर देणार असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशात म्हटलं आहे। 11वी ब्रिक्स ऊर्जा परिषद आज आणि उद्या हरियाणातील गुरुग्राममध्ये होत आहे। भारत या परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे। ही बैठक प्रामुख्यानं ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, ऊर्जेची उपलब्धता तसंच तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या 3 महत्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित असेल। या बैठकीत ब्रिक्सच्या सदस्य देशांचे ऊर्जा मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत। यावर्षी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी ही असणार आहे। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत। भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे। या भेटीदरम्यान गोयल UKचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोईल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल। ग्रामीण विकास विभागातर्फे नवी दिल्लीमध्ये आज ग्रामीण विकासात AIचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे। ग्रामीण भागाच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजनांवर विचारमंथन करण्याकरता ही कार्यशाळा घेतली जात आहे। या विषयावर काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था तसंच तज्ज्ञ आणि उद्योग आणि स्टार्टअपचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत। 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती। त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे। आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण

समारंभ आज नवी दिल्लीत संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या उपस्थितीत होणार आहे। ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती। युवा संसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त आणि लोकशाही मूल्य रुजवणं हा आहे। पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। अॅमेझॉननं राज्यामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांच्यासमवेत काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा केली। डेटा सेंटर्स क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे। डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे। केवळ डेटा सेंटर्स नाही तर राज्यात आरोग्य तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्य विकास यामध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी आहेत असं फडणवीस म्हणाले। नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग लैंगिक अत्याचार धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली। एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत, त्यांची संख्या पक्षांच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली। या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भारताचा कनिष्ठ महिला हॉकी संघ पुढील महिन्याच्या 5 ते 14 तारखेदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहे। या 24 सदस्यांच्या संघाची घोषणा हॉकी इंडियानं केली आहे। नवीन प्रशिक्षक टीम व्हाईट यांच्या मार्गदर्शनात हा संघ कनिष्ठ गटाचा आशिया चषक तसंच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये 7 सामने खेळणार आहे। या युवा संघाचं नेतृत्व कर्णधार खैदम शिलेमा चानू करणार आहे। 9 दिवसांच्या या दौऱ्याची सुरुवात स्कॉटलंडच्या संघाविरुद्धच्या 2 सामन्यांनी होईल आणि त्यानंतर भारतीय संघाचे सामने अमेरिका इंग्लंड आणि बेल्जियमच्या संघाविरुद्ध होतील। महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत होणार आहे। मँचेस्टरमधल्या एमिरेट्स ऑफ ओल्ड ट्राफर्ड मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरु होईल। या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे तर बांगलादेश 4थ्या स्थानावर आहे। व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातील युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला। याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती अशी माहिती युएस जिओलॉजिकल सर्वेनं दिली आहे। युमारे इथल्या भूकंपाच्या 39 सेकंदाआधी सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं युएस जिओलॉजिकल सर्वेनं म्हटलं आहे। या भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबाबत अजूनही नेमकी माहिती मिळालेली नाही, मात्र या आपत्तीमध्ये जीवित आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असण्याची शक्यता आहे। जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला। टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही। दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधान कार्यालयानं एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे। हवामान। देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। कर्नाटक किनारपट्टी, झारखंड, तेलंगणा, ओदिशा तसंच कोकण, गोवा आणि राज्याच्या काही भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। पुढील 2 ते 3 दिवसात दिल्ली, चंदीगढ, हरियाणा, जम्मू काश्मीरसह
ईशान्येकडील काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज

0: ही हवामान विभागानं वर्तवलं आह। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक। 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर। महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत। आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.9 मेगाहर्ट्सवर। श्रोते हो, हे प्रसारण न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऍपवरही आपण ऐकू शकता। सकाळचे 8:41 झाली आहेत।

सुचेता कृपलानी यांनी एन अनफिनिश्ड बायोग्राफी या नावानं आपलं आत्मचरित्र लिहिलं. सुचेता कृपलानी यांचं 1 डिसेंबर 1974 रोजी निधन झालं. आज त्यांच्या जन्मदिनी भावपूर्ण आदरांजली.

पाटगीळ हे बालसाहित्यकार आणि कोशकार म्हणून ओळखले जातात. ते अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे संस्थापक होते. त्यांनी गोकुळ या मुलांच्या मासिकाचं संपादक म्हणून काम पाहिलं. श्रोतेहो, आज त्यांच्या जन्मदिनी भावपूर्ण आदरांजली आणि एक बालगीत आपण ऐकूया.

तो आज 25 जून जागतिक कोड त्वचा रोग दिन। कोड या आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी 25 जून हा दिवस जागतिक कोड दिन म्हणून साजरा केला जातो। श्रोतेहो, त्याचबरोबर आज बालसाहित्यकार आणि कोशकार अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ यांचा जन्मदिन। अमरेंद्र

श्रोते हो समूह स्वरात बालगीत आपण ऐकलं. आजचे काही दिनविशेष जाणून घेत मराठी गाणी आपण ऐकत आहोत. श्रोते हो आज प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि संगीताचार्य द व्ही काणेबुवांचे ज्येष्ठ शिष्य पंडित शरद जांभेकर यांचा स्मृती दिन. पंडित शरद जांभेकर हे आकाशवाणीतलं एक खूप मानाचे कलाकार. त्यांचं शिक्षण रुईया महाविद्यालयात झालं आणि शास्त्रीय संगीतात त्यांनी सुरुवातीला नारायणराव व्यास यांच्याकडे ग्वाल्हेर गायकीचं शिक्षण घेतलं. त्याच वेळेस ते तबलाही शिकत होते. शरद जांभेकर यांना लयीचा ओढा असल्यामुळे आग्रा गायकी शिकण्याची फार आस होती. त्याकाळी गुरु संगीताचार्य पंडित द व्ही काणेबुवा हे मुंबईत होते. त्यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतलं.

शरद जांभेकर यांना खड़ा आवाजाची देणगी असल्यानं हिंदी आणि मराठी संगीतकारांबरोबर त्यांनी काम केलं। पंडित शरद जांभेकर यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका लोकप्रिय आहेत। पंडित शरद जांभेकर यांचं 25 जून 2020 रोजी निधन झालं। आज त्यांना भावपूर्ण आदरांजली आणि त्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकूया।

0: पंडित शरद जांभेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते, आता आमच्या कार्यक्रमाची काही निवेदनं.
1: दररोजच्या स्वयंपाकात हवा काहीतरी खास बदल,
2: मग नक्की ऐका खमंग रुचकर, तुमचा आवडता कार्यक्रम.
1: इथे मिळतील चविष्ट सोप्या घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही.
2: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्यानं मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर करणारी रहस्य.
1: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
2: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर,
1: दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
2: अधिक स्वादिष्ट.
3: श्रोतेहो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात, ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं. पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर, हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर. आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळं इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं? हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
0: आकाशवाणी

0: लापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहोत. श्रोतेहो सकाळचे 9 वाजले.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवाद, संधिवाद, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
3: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.

श्रोतेहो आकाशवाणी सोलापूर केंद्र आता सोशल मीडियावर उपलब्ध. आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.

श्रोते हो आजचे काही दिनविशेष जाणून घेत मराठी गाणी आपण ऐकत आहोत. श्रोते हो आज मराठी चित्रपट सृष्टीमधली ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सई ताम्हणकर यांचा वाढदिवस. पंचवीस जून 1986 मध्ये सांगली इथं त्यांचा जन्म झाला. मराठी चित्रपट क्षेत्रात बोल्ड अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जातात. प्रामुख्यानं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. श्रोते हो त्यांच्या दुनियादारी या चित्रपटात लगेच आपण ऐकूया.

दुनियादारी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, सईचा आत्मविश्वासपूर्ण वावर, तिची स्टाईल, फॅशन तिच्याभोवती वेगळं वलय निर्माण करते.

सई दाभणकरच्या चित्रपटांनी गेल्या 3-4 वर्षात व्यावसायिक मराठी चित्रपटांवर निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं आहे. हल्लीच्या प्रत्येक मराठी निर्मात्याला आपल्या चित्रपटात सई दाभणकर हवी असते.

म्हणजे 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या नो एंट्री पुढे धोका आहे चित्रपटातील बिकिनी सीनवर सई बरीच चर्चेत आली.

अनुबंध अग्निशिखा तुझं माझं जमीना साथी रे या मालिकांमध्येही सईनं काम केलं. सनई चौखडे या चित्रपटानं सईचं आयुष्य बदललं. या चित्रपटानं सईला मराठी चित्रपटसृष्टीत नाव मिळवून दिलं. दुनियादारी, सौ, शशी देवधर, बालक पालक, टाइम प्लीज, तू हिरे, वजनदार, वायझेड, क्लासमेट्स यासारख्या अनेक चित्रपटांमधून सई ताम्हणकरनं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. प्रतिहो सई ताम्हणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. आणि त्यांनीच अभिनय केलेल्या गुलकंद या चित्रपटातली दोन गाणी आपण ऐकूया.

अमित हडकर, रोहित राऊत, सचिन मोटे, सावनी रवींद्र यांनी गायलेलं गुलकंद या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आता याच चित्रपटातलं आणखी एक गीत आपण ऐकूया. अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं, संगीत दिलं आहे अविनाश विश्वजीत यांनी.

0: अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं गुलकंद या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत अविनाश विश्वजीत यांचं होतं. आजचे काही दिनविशेष जाणून घेत मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 9:15 होत आहेत. आता जाहिरातीनंतर खमंग रुचकर हा कार्यक्रम.
1: श्रीकृष्ण मार्ट म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक गरजेचा विश्वासू साथीदार.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण मार्ट मध्ये किराणा माल, सौंदर्य प्रसाधन सर्व काही एकाच छताखाली मिळतं.
1: श्रीकृष्ण मार्ट, मंगळवेढा रोड, कामती बुद्रुक, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 90 11 33 82 83.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
6: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज.

0: मध्येच मिळतात.
1: श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: श्रोते हो नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या अंकात मी अपर्णा
4: आणि मी तेजश्री
3: आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तेजश्री, काय आणलंयस बरं आज तू?
4: आज माझ्या लेकीनं गेलेली एक रेसिपी आणली.
3: बर, लेकीनं गेली?
4: हो.
3: बर,
4: का माहितीये? कारण त्याला गॅसच नाही लागत.
3: अरे वा, छान आहे की.
4: हो, अशी रेसिपी आहे की त्याला काही शिजवायचं नाहीये, उकडायचं नाहीये, तळायचं नाहीये.
3: अरे वा.
4: आणि त्याला पदार्थ पण खूप, म्हणजे खूपच कमी साहित्यात होतीये.
3: आता सांग पटकन.
4: आता जास्त उत्कंठा नाही वाढवते. तर ही आहे चण्याची ब्राउनी.
3: चण्याची ब्राउनी?
4: ब्राउनी, हा. आता लहान मुलं किंवा आता जे यंगस्टर्स असतात ना, त्यांना असे वेगळे वेगळे पदार्थ खूप आवडतात. ब्राउनी, बर्गर, पिझ्झा, ते याच ह्याच्यातले.
3: त्यांनाच काय, आपल्याला सुद्धा कधीतरी एखादा पदार्थ चांगला वाटतो खायला.
4: अगदी. आणि मग हे पदार्थ मग आवडतात, ते खायला नको द्यायला असं पण, किंवा सारखे सारखे खायला द्यायला पण नको वाटतात. मग याच्यातून काहीतरी एक मार्ग काढला पाहिजे. मग मी असंच शोधत असताना मला ना ही रेसिपी सापडली. मग आम्ही ठरवलं करायचं आणि खरंच इतकी सुंदर झाली. मी आता सांगतेच. हा,
3: सांग सांग.
4: हा, तर याच्यासाठी साहित्य असं लागणार आहे, एक कप भाजलेले चणे.
3: बर,
4: म्हणजे आपण चणे फुटाणे
3: फुटाणे
4: फुटाणे खातो, ते फुटाणे साधे आपले.
3: पण ते मला वाटतं काळ्या सालीचे मोठे लागते.
4: हा, काळ्या सालीचे मोठे, पण त्याची सालं काढून घ्यायची. हा, एक कप भाजलेले फुटाणे, दीड कप मऊ असा खजूर बिया काढलेला.
3: बर.
4: आणि पाव कप कोको पावडर.
3: बर. झालं साहित्य?
4: झालं साहित्य.
3: अरे वा, छान आहे.
4: आणि दुसरं थोडस ह्याला जर अजून तुम्हाला इम्प्रोवाइज करायचं असेल, नटवायचं असेल आपण असं म्हणूया, तर मग तुम्ही त्याच्यावर चॉकलेट सिरप टाकू शकता.
3: बर.
4: हा, मग एक इन्ग्रेडियंट आपला ऍड होईल की चॉकलेट सिरप. पण खरं तर बेसिक आपल्याला तीन पदार्थातच हा मस्त छान पदार्थ तयार होतोय.
3: बर बर.
4: आता मी कृती सांगते.
3: हो, सांग, सांग, सांग.
4: तर पहिल्यांदा आपण जे एक कप चणे घेतलेले आहेत फुटाणे म्हणजे, तर त्या फुटाण्यांची सालं काढून त्याला स्वच्छ करून घ्यायचं, त्याला मिक्सरमध्ये घालायचं.
3: बर.
4: आणि जो आपण दीड कप खजूर घेतलाय त्याला कोमट पाण्यामध्ये एक 10 मिनिटं भिजवून ठेवायचं, म्हणजे तो मऊ होतो. त्यातल्या बिया काढून घ्यायच्या, तो पण आपल्याला मिक्सरमध्ये घालायचा आहे. आणि त्यामध्ये घालायचं आहे पाव कप कोकोची पावडर. असं सगळं मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं. आता त्या ओल्या खजुरामुळे थोडासा ओलावा पण त्या ब्राउनीला येणारच आहे.
3: बरोबर.
4: पाणी नाही घ्यायचं, फक्त ओला खजूर घ्यायचा. आणि त्यानंतर हे सगळं एका बाउलमध्ये सेट करायचं. आणि त्याच्यावर मी आता म्हटलं तसं थोडस, म्हणजे खरं तर ही आपली ब्राउनी रेडी आहे, पण अजून थोडं नटवायचं असेल तर त्याच्यावर थोडस चॉकलेट सिरप घालायचं.
3: बर.
4: आणि गार्निशिंग, म्हणजे अजून नटवायचं असेल तर ड्रायफ्रुट्स घालायचे.
3: ओके.
4: आणि ना आपण, तुला माहितीये का, फक्त 5 मिनिटं हे डीफ्रीज करायचे.
3: अरे वा,
4: हो,
3: लवकरच की होते.
4: अगदी, फक्त 5 मिनिटात आपली ब्राउनी सेट होईल आणि आपण लगेच खाऊ शकू.
3: अरे वा. म्हणजे जास्त मेहनत नाही, जास्त काही साहित्य नाही.
4: हो.
3: आणि पदार्थ झटपट होतो.
4: झटपट होतो आणि एक वेगळी काहीतरी स्वीट डिश खाल्ल्याचा आनंद.
3: आणि पौष्टिक पण.
4: आणि पौष्टिक, हे महत्वाचं. खरंय. आणि मुलंही करू शकतात. गॅसचा वापर नाहीये, तळायचं नाहीये, भाजायचं नाहीये.
3: फक्त मिक्सर,
4: फक्त मिक्सर आपल्या देखरेखीखाली फिरवून घ्यायचा.
3: छान. तेव्हा मैत्रिणीनो, नक्की तुम्ही करून पहा ही चण्याची ब्राउनी. तेजश्री, पदार्थ तर अगदी सुंदर सांगितलाय, छान आणि झटपट होणारा सांगितलाय, पण आपल्याला आता निघायचं आहे. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपतीये. तेव्हा श्रोते हो, मी अपर्णा
4: आणि मी तेजश्री
3: आपला निरोप घेतोय.
4: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
1: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री दूध सारीज कडूनच घेतला असणार.
0: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री दूध सारीज मध्येच मिळतात.
1: श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 9:20 झाली आहेत. आता ऐकूया क्रमशः अभिवाचन, निर्मिती सहाय्य विनायक दुदगी यांचं.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

0: रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. सोलापूरची नाट्यगाथा.
1: श्रोते हो नमस्कार. सोलापुरामध्ये विजेची उपलब्धता किंवा वीज येण्यापूर्वी नाट्यगृहांमधून प्रयोग होत असत. मोकळ्या किंवा खुल्या मैदानावर देखील तात्पुरता रंगमंच उभा करून नाट्यप्रयोग होत असत. मात्र प्रेक्षागृहामध्ये किंवा रंगमंचावरील प्रकाश योजना हा वेगवेगळ्या गोष्टी कशा साकार केल्या जात असत हे पाहण्याचा एक अतिशय महत्वाचा आणि रंजक भाग ठरू शकेल. डेरेक जेफेरिस यांनी रंगमंचावरील प्रकाश योजनेच्या इतिहासावर आपल्या लेखनामधून जो प्रकाश टाकला आहे तो उद्बोधक आहे. डेरेक जेफेरिस हे व्यावसायिक प्रकाश योजनाकार होते. त्यांनी त्यांच्या कल्पनेमधून विविध कार्यक्रमांसाठी कशा पद्धतीची प्रकाश योजना करायची याविषयीचं मनोगत लिहून ठेवलेलं आहे. 16व्या 17व्या शतकापर्यंत रंगमंचावरती कृत्रिम प्रकाशाची गरज भासत नसे, कारण बंदिस्त नाट्यगृहांची संकल्पना जगामध्येच रूढ झालेली नव्हती. ग्रीक आणि रोमन नाट्यगृहांना छत नसे. मध्ययुगीन युरोपमधील फिरती नाटकं उघड्यावर होत आणि 16व्या शतकामध्ये किंवा 17व्या शतकाच्या आरंभी म्हणजे राणी एलिझाबेथ आणि पहिला जेम्स यांच्या काळातही इंग्लंडमधील नाट्यगृहांना छप्पर नसे. भारतामध्ये इंग्रजांचं राज्य असल्यामुळे तिकडील कलाकौशल्याचा परिचय त्यांच्या माध्यमातून आपल्याकडील जाणकारांना होत असे. त्यामुळे तिकडे त्या काळामध्ये नाटकाचे प्रयोग दिवसा होत, साहजिकच विशेष अशा प्रकाश योजनेची गरज भासत नसे. तथापि डेरेक यांच्या म्हणण्यानुसार रात्र किंवा अंधाराचं सूचन करण्यासाठी मेणबत्त्या, मशाली, कंदिलाचा वापर केला जाई. एलिझाबेथन रंगभूमीवर नाट्यप्रयोगाच्या शेवटच्या भागासाठी लागणाऱ्या मामूली कृत्रिम प्रकाशाखेरीज इतर कशाचीही गरज नसे. बंदिस्त नाट्यगृहामध्ये 16व्या आणि 17व्या शतकामध्ये प्रेक्षागृहात मेणबत्त्यांची किती झाडं लावायची आणि रंगमंचावर किती झाडं लावायची एवढ्यापुरतीच प्रकाश योजनेची संकल्पना मर्यादित होती, कारण विजेचे दिवे लावले जात नव्हते. त्यावेळी मशाली, मेणबत्त्यांची झुंबरं वापरली जात असत. छोटे मोठे अनेक दिवे रंगभूमीच्या मध्यभागी छताला टांगले जात. त्यांची मांडणी कौशल्यपूर्ण असे. पुढच्या काळामध्ये जेव्हा रंगमंच, पडदा आणि विंगा, झालरी अशा सोयी आल्या तेव्हा पडद्याच्या पुढे असलेल्या जागेवर दिव्यांची सोय केली जाऊ लागली. त्या नाट्यगृहात पडद्याच्या पुढे असलेल्या अर्धवर्तुळाकार जागेला एप्रन असं म्हणत. पडदा उघडणं आणि बंद करणं या प्रक्रियेमुळे एप्रनच्या जागेचा संकोच झाला. सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये एप्रनमध्ये पार्श्वसंगीत देण्यासाठी कलावंतांना खड्डा करून देण्यात आलेला आहे. मेणबत्त्यानंतर रंगमंचावरती प्रकाश योजनेसाठी गॅसबत्त्यांचा वापर सुरू झाला. लंडनमध्ये 6 सप्टेंबर 1817 रोजी पहिल्यांदा गॅसबत्त्या वापरण्यात आल्या. विजेच्या दिव्यांचा वापर सुरू होण्यापूर्वी 60 वर्ष रंगमंचावरती गॅसबत्त्या वापरल्या जात. 1846 साली पॅरिस ऑपेरामध्ये उगवता सूर्य दाखवण्यासाठी सगळ्यात आधी विजेच्या आर्क दिव्यांचा वापर केल्याचा उल्लेख डेरेक जेफरिसनं केलेला आहे. भारतामध्ये विजेचा वापर सुरू झाल्यानंतर गंधर्व नाटक मंडळींच्या शहरी भागातील प्रयोगांमध्ये त्यांचा वापर सुरू झाला, पण सोलापूरसारख्या शहरातील नाट्यप्रयोग किंवा लोकनाट्यांसाठी विजेचा वापर 1900 नंतर ब्रिटिश काळामध्ये केला गेल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. त्यातही मुंबईहून दौऱ्यासाठी येणाऱ्या नाटक कंपन्यांकडे आपापले विजेचे दिवे आणि स्पॉट स्टँड्स वगैरे सुविधा असत. स्थानिक पातळीवरती सोलापुरामध्ये ती उपलब्ध होण्याची फारशी सोय नव्हती. सोलापुरामध्ये होणाऱ्या नाट्यप्रयोगांमध्ये आरंभीच्या काळामध्ये उघड्या रंगमंचाच्या समोर प्रखर झोत टाकणारे दिवे असत, त्याला फ्लड लाईट्स असं म्हटलं जाई. फ्लड लाईटमध्ये जास्त ताकदीचे बल्ब असतात, त्यामुळे नटमंडळी अक्षरशः घामेघूम होऊन जात. पुढे मंचाच्या डाव्या उजव्या बाजूला दिवे लावून गरजेनुसार त्यांची तीव्रता कमी जास्त करता येऊ लागली. पौराणिक नाटकामध्ये फ्लड लाईट्सचा वापर प्रामुख्यानं केला जात असे. त्याचं कारण संपूर्ण रंगमंच

0: प्रकाशानं उजळून निघणं ही त्या नाटकांची गरज असे. फ्लड लाईट्स नंतर सोलापुरामध्ये स्पॉटलाईट्सचा वापर सुरू झाला, तो खास नाटकासाठी सभागृह तयार झाली त्यावेळी. विशेषतः नाट्यस्पर्धा सुरू झाल्यानंतर स्पॉटलाईट डिमरचा वापर केला जाऊ लागला. बंदिस्त नाट्यगृहामध्ये रंगमंचावरती झालरी टांगलेल्या असतात, त्या झालरींना दिवे टांगलेले असतात. फुटलाईट्स आणि झालरींचे दिवे यांच्या प्रकाशाची सरमिसळ करून एखादा इफेक्ट नाटकामध्ये दाखवला जाऊ लागला. सायक्लोरामा नावाचा महत्वाचा पडदा संपूर्ण रंगमंच व्यापून टाकतो. तो मुख्यतः शेवटच्या विंगेची खूण म्हणता येईल. सतीश आळेकर यांनी आपल्या आत्मचरित्राला गगनिका असं नाव दिलेलं आहे. सायक्लोरामाला तो मराठीतील प्रतिशब्द असं म्हणता येईल. सायक्लोरामा प्रकाश शोषून घेतो, त्याच्यातून प्रकाश परावर्तित होत नाही. युरोपीय रंगभूमीवरती सायक्लोरामाचा उपयोग सर्रास केला जात असे. मंडपीपासून रंगमंचाच्या पृष्ठभागापर्यंत तो ताणलेला असतो. त्याची उंची साधारणपणे 90 फुटापर्यंत असू शकते. नाट्यगृहाच्या आणि रंगमंचाच्या आकारावरती ते अवलंबून आहे. अभिनयाचं क्षेत्र प्रकाशित करणं आणि नट नसलेली मंचावरली जागा पूर्ण काळोखात ठेवण्यासाठी विशेष प्रकारची प्रकाशयोजना केली जाते. या गोष्टी ढोबळ म्हणता येईल, कारण नंतरच्या काळामध्ये प्रकाशयोजनेद्वारे रंगमंचावरती अनेक चमत्कार दाखवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. अगदी बालनाट्यात सुद्धा पर्यांचं भ्रमण किंवा धूर आणि कापसाच्या सहाय्यानं निळ्या ढगांचा आभास निर्माण करण्याचं कौशल्य दाखवलं जाऊ लागलं. सोलापुरामध्ये एका एकांकिका स्पर्धेत 4 विंगांमध्ये आर पार पांढऱ्या दोरखंडाचे अनेक तुकडे खाली वर करून निळ्या प्रकाश झोताच्या सहाय्यानं समुद्राच्या लाटा निर्माण झाल्याचं दृश्य दाखवलं गेलेलं होतं. किंवा नाट्य आराधना या संस्थेच्या 11 कोटी गॅलन पाणी या नाटकामध्ये प्रकाश योजनेचा अनोखा वापर केल्याचं मी पाहिलेलं होतं. अनिल बर्वे यांच्या कादंबरीवरती आधारित हे नाटक अशोक समेळ यांनी लिहिलेलं आहे. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये 1984 साली त्याचा प्रयोग झाला होता. या नाटकामध्ये खाणीचं काम सुरू आहे असं दाखवण्यात येत होतं. जमिनीमध्ये खोलवर खोदलं जात आहे, यंत्रांचा त्यासाठी वापर केला जातोय. एक प्रचंड भिंत आहे आणि तिच्या पाठीमागं पाण्याचा भला मोठा साठा आहे. खोदकामामुळे भिंत फुटणार आहे आणि पाण्याचा प्रलय ओढवणार आहे. त्यामध्ये सगळ्या कामगारांना जलसमाधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंजिनियर आणि अन्य तज्ज्ञ लोक घाबरून गेलेत आणि 11 कोटी गॅलन पाणी उसळत येणार असा तो प्रसंग होता. त्यासाठी पार्श्वसंगीत आणि प्रकाश योजनेचा इतका प्रभावी वापर करण्यात आला होता की काही वेळामध्येच सगळा रंगमंच भिजून प्रेक्षागृहात पाणी येईल की काय असा आभास निर्माण झालेला होता. नाटकाचे परीक्षक, समीक्षक आणि प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले होते. नाटक संपल्यावर त्याच प्रसंगाची चर्चा सुरू झालेली होती. संगीत आणि प्रकाश योजना नाटकाला किती आणि कशा उंचीवर नेऊ शकते याचा वस्तुपाठ या नाटकानं घालून दिलेला होता. माझ्या स्मरणाप्रमाणे शशिकांत बटाणे यांची प्रकाश योजना आणि शिरीष देखणे यांचं पार्श्वसंगीत या नाटकाला होतं. महत्वाचं म्हणजे ऑडिओ कॅसेटच्या सहाय्यानं संगीताचे इफेक्ट्स दिले जात होते. तशा इफेक्ट्सच्या कॅसेट्सचा खर्च श्री देखणे यांच्याकडे असावा. प्रकाश योजनेच्या बाबतीत देखील तेच. सोलापुरामध्ये त्यावेळी फक्त नाट्य आराधना या संस्थेकडेच स्वतःच्या मालकीचे स्पॉट्स आणि डिमर्स होते. नाटकाच्या प्रत्यक्ष प्रयोगापूर्वी किमान आठवडाभर पार्श्वसंगीत आणि प्रकाश योजनेसह तालमी होत असत. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये अन्य नाट्य संस्थांना हुतात्मा स्मृती मंदिर रंगीत तालमींसाठी भाडेतत्वावरती घेऊन तिथल्या स्पॉट्स आणि डिमर्सचा वापर करून सराव करावा लागे. दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेल्या नाटकाचा आशय, शैली आणि पात्रांची मनस्थिती या गोष्टींशी प्रकाश योजनेचा संबंध असतो. केवळ मंचावरील वस्तू ठळकपणे दिसाव्यात एवढीच अपेक्षा नसते, तर नाटकाकडे पाहण्याची दृष्टी प्रेक्षकांना पुरवण्याचं काम दिग्दर्शकाच्या सांगण्यानुसार प्रकाश योजनाकार करत असतो असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

श्रोते हो निर्मिती सहाय्य विनायक दुदकी यांचा होता. आकाशवाणी सोलापूर केंद्र सकाळचे 9:31 होत आहेत. आता सकाळी 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत।

श्रोत्यो, आज आहे 25 जून. अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा वाढदिवस, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि त्यांच्यावरच चित्रित झालेल्या गाण्यांचा आनंद घेऊया आज चित्रबेला या कार्यक्रमात.

आनंद मिलिंद यांनी संगीतलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता एस पी बालसुब्रमण्यम आणि साधना सरगम यांचा. चित्रपट प्रेम कैदी. श्रोतेहो, करिश्मा कपूर यांनी अवघ्या 16व्या वर्षी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला प्रेम कैदी या चित्रपटाद्वारे. आणि हा चित्रपट 1991 मध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर चांगलाच लोकप्रिय झाला.

श्रोतेहो, अलका याज्ञिक सोनू निगम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत हिमेश रेशमिया यांचं होतं. चित्रवेला हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 10:15 होत आहेत.

श्रोत्यो, आज अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावरच चित्रित झालेली गाणी आपण ऐकत आहोत. उदित नारायण आणि पौर्णिमा यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकूया. संगीत आनंद मिलिंद यांनी दिले चित्रपट हिरो नंबर 1.

0: उदित नारायण आणि पौर्णिमा यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. आनंद मिलिंद यांनी संगीत दिलेला हा चित्रपट हिरो नंबर वन. श्रोतेहो, आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाचं.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.

अलका यांनी गायलेलं कृष्ण या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत अनु मलिक यांचं होतं. श्रोतेहो, आज अभिनेत्री करिश्मा कपूर यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया आणि कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया. त्यांच्यावरच चित्रित झालेलं आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. उत्तम सिंग यांनी संगीत दिलेला हा चित्रपट दिल तो पागल है.

आणि सहकार्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीतपण ऐकलं. चित्रपट होता दिल तो पाक आहे. संगीत उत्तम सिंग यांनी दिलं होतं. श्रोतेहो, या गीताबरोबरच चित्र

श्रोतेहो न्यूज ऑन एआयआर या ऍपसह हा स्वरमय प्रवास आता क्षणोक्षणी सर्वत्र आकाशवाणी आता सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
2: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
1: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडणे. संपर्क 87400304008.
3: कार्यक्रमात सुरुवातीला भीमराव पांचाळे यांनी गायलेली गझल आपण ऐकूया.

0: भीमराव पांचाळे यांनी गायलेली ही गझल आपण ऐकली.
1: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
2: सर्व प्रकारच्या डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
1: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95 79 790 940.
3: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
4: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
3: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
4: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर डी पी नकाते यांचं
3: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ सोलापूर.
5: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
6: आकर्षक साड्या ते ही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
0: श्रोतेहो, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूया मिलिंद जोशी यांनी गायलेलं गीत. गीत आणि संगीतही मिलिंद जोशी यांचं.

0: मिलिंद जोशी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीतही मिलिंद जोशी यांचं होतं.
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंदर.
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
3: श्रीकृष्ण मार्ट म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक गरजेचा विश्वासू साथीदार.
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण मार्ट मध्ये किराणा माल, सौंदर्य प्रसाधन सर्व काही एकाच छताखाली मिळतं.
3: श्रीकृष्ण मार्ट, मंगळवेढा रोड, कामती बुद्रुक, जिल्हा सोलापूर.
5: संपर्क 90 11 33 82 83.
4: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
3: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
4: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर. फोन 73 85 81 85 55.
0: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.
1: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
1: मोबाईल 91 72 710 499.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.

सुलोचना चव्हाण, कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. केला इशारा जाता जाता या चित्रपटासाठी संगीत दिलं होतं राम कदम यांनी. श्रोत्यांनो, आता एक निवेदन.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: श्रोतेहो, आता मराठी गाण्यांच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया। अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं नवरा माझा नवसाचा या चित्रपटाला संगीत जितेंद्र कुलकर्णी यांनी दिलं आहे।

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 11:30 होत आहेत. आता जाहिरातीनंतर हिंदी गाणी ऐकूया.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्यातही मिरेटमध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.

0: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
1: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
0: मोबाईल 9372707100.
1: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वन वेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
0: मोबाईल 77192922555.
2: काय हो, दवाखान्यात जरो म्हणालात आणि लगेच घरी आलात.
3: अगं, उपचार झाले सुद्धा.
2: काय जादू वगैरे आहे का काय?
3: अगं, एसटी स्टँड वर उतरलो, समोरच्या अंबिका हॉस्पिटल मध्ये गेलो, उपचार केले आणि घरी आलो.
2: वेळेची आणि पैशाची बचत म्हणजे अंबिका हॉस्पिटल, एसटी स्टँड समोर, सोलप.
4: मोबाईल 99217555.
5: श्रुती हो, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता दिलेर मेहंदी यांनी गायलेलं गीत आपण ऐकूया.

0: दिलेर मेहंदी आणि सहकार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर. फोन 2315156. अनुभवी दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
1: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
2: मोबाईल 9205994290.
1: वेळ 10:30 to 8.
2: डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल सोलापूर इथं रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी 9 to 2 पर्यंत PCOD आणि लठ्ठपणा याविषयी जनजागृती शिबिराचं आयोजन केलंय.
1: यामध्ये मोफत तपासणी आणि मार्गदर्शन केलं जाईल. पत्ता: डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धजीन हाउसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागे, ST स्टँड समोर, सोलापूर.
2: मोबाईल 75 58 300 637.
3: अहो काका, मिठाई काय वाटताय?
4: अगं, इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
3: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन डीमार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर. मोजकेच फ्लॅट शिल्लक.
4: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
3: मोबाईल 73 5000 25 47 आणि 84 11 966 700.

0: शेखर स्नेहा पंडित आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गोलमाल टू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: वा काय छान सजली हो नवरी मुलगी.
2: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
1: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
2: हे दागिने त्यांच्याकडूनच आणले.
3: अहो गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
4: इंस्टा ची स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट. हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आकर्षक साड्यातही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, जाती गल्ली, सोलापूर.
6: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
7: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
8: अगं बाई बाई बाई वैतागले ग बाई या दारूला.
9: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96-37-91-22-88.
0: श्रोते हो, आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाचं.
10: श्रोते हो, या धावपळीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणं फारच गरजेचं आहे, हो ना? हेच लक्षात घेऊन खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्याच्या विविध विषयांवरील चर्चा, उपयुक्त आणि सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवरती योग्य मार्गदर्शन देखील. त्यासाठी अवश्य ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15. आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.
0: श्रोतेहो, आरोग्य जागर या कार्यक्रमात आज पोलिओ निर्मूलनानिमित्त डॉक्टर राजीव प्रधान यांची तेजश्री कुमठेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोतेहो, हा कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आपण ऐकणार आहात.

श्रोते हो आकाशवाणी आता सोशल मीडियावर आमच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राइब करा।

0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।

0: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
1: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथे पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
2: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 9372144434.
3: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
1: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
3: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर. फोन 73-85-81-85-55.
4: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
5: अग आपकी काय सांगत होतीस ग तू?
6: आता ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
5: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
6: पाणी उकळून शानपण.
5: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
6: अग मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
5: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
6: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तू शिकवतोय ना?
5: हाके रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
4: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
7: श्रोते हो, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता शेवटचं गीत आपण ऐकूया. श्रोते हो, आज अभिनेता आफताब शिवदासानी यांचा आहे वाढदिवस, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. आणि त्यांनी अभिनय केलेल्या मस्त या चित्रपटातले गीत ऐकूया. सुनीती चौहान आणि सोनू निगम यांनी गायलेलं हे गीत, संगीतबद्ध केलं आहे संदीप चौटा यांनी.

सोनू निगम यांनी गायलेलं मस्ती आंश चित्रपटाचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. दुपारचे 12 वाजतायत. 12 ते 1 यावेळेत वनिता मंडळ हा मुंबई हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद साधायला तुमची सखी कविता कोहळे. मैत्रिणींनो, जगातील जवळपास 90% व्यापार हा समुद्री मार्गाने चालतो, ज्यामध्ये अन्नधान्य, औषधं, इंधन आणि इतर अनेक वस्तूंचा समावेश होत असतो. हे आपलं काम नाविक अथक प्रयत्नांनी पूर्ण करतात. आपलं कुटुंब आणि घरापासून अनेक महिने हे नाविक लोक दूर राहतात. समुद्रातील खराब हवामान, समुद्री चाच्यांचा धोका, सागरातील बदलती कठीण परिस्थिती या सर्वांचा अत्यंत धैर्यानं सामना करत ते आपले कर्तव्य अगदी चोखपणे बजावत असतात. आपल्या देशात

देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि जागतिक व्यापारामध्ये या नाविकांचं योगदान फार मोठं आहे. नाविकांच्या या अभूतपूर्व कार्याचा गौरव करण्याच्या आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं आज म्हणजे 25 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय नाविक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी खलाशी आणि खलाशांचे हक्क, आरोग्य आणि सुरक्षा या विषयावर विविध चर्चासत्रांचं आयोजन केलं जातं. चला तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमातून आपणही सर्वजण या नाविकांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूयात आणि त्यांच्या समर्पणाचा गौरवही करूयात.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील या सुरेल भावगीतानंतर मैत्रिणींनो आता वनिता मंडळ कार्यक्रमात आपण वळूया आपल्या मालिकांकडे. मैत्रिणींनो, कुठल्याही भाषेत आणि संभाषणात संवादाला खूप महत्वाचं स्थान आहे. संवाद म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये विचारांची, भावनांची आणि माहितीची देवाणघेवाण होय. संवाद हा मानवी नात्यांचा पायाच आहे, तसंच तो प्रत्येक नात्याचा प्राणवायू देखील मानला जातो. चांगल्या संवादामुळे लोकांमध्ये जवळीक वाढते, मतभेद आणि गैरसमज दूर होऊन परस्परांमध्ये विश्वास निर्माण होतो. संवादामुळेच व्यक्ती आपलं सुखदुःख इतरांपर्यंत पोहोचवू शकतो, ज्यामुळे मन हलकं होऊन त्याचा एकटेपणाही दूर होतो. हो ना? चला तर आज याच विषयी अधिक मार्गदर्शन घेऊयात आमच्या हितगुज या मालिकेतून. डॉक्टर सरिता मोडक यांच्याशी संवाद

0: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपल्या हितगूस या मालिकेमध्ये आपण अतिशय सुंदर विषय घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे लेट्स टॉक. चला बोलूया. असं म्हणतात ना की घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. एका घरात राहत असताना कितीतरी नाती आपण जपत असतो, पण त्या नात्यांमध्ये जर प्रेम आणि जिव्हाळाच नसेल तर ती नाती सुद्धा कोरडी वाटायला लागतात. सगळ्यांमध्ये माणसाला कुठेतरी एकटं वाटायला लागतं. मग हे प्रेम आणि हा जिव्हाळा कसा टिकून राहील? तर तो एकमेकांबरोबरच्या संवादानं, एकमेकांशी गोष्टी वाटून घेतल्यानं, चर्चा केल्यानं. पण आज आपण बघतोय की कलह होतात आहे, शेवटी गोष्ट जाते ती घटस्फोटापर्यंत, आरोप प्रत्यारोप करण्यापर्यंत, आणि कित्येक वर्ष या वादामध्ये दोन्ही कुटुंब मात्र होरपळल्या जातात. तर यावर उपाय म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, सरकारने एक स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे, लेट्स टॉक चला बोलूया हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर मैत्रिणींनो, आज याच विषयावर आपण आपल्या हितगुज या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय डॉक्टर सरिता मोडक यांना, ज्या एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. शिवाय वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये एक वक्ता म्हणून गेली बरीच वर्ष त्या काम करतात आहे. तर डॉक्टर सरिता मोडक, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: सरिता ताई. हल्ली आपण बघतो की कुटुंबात संवादापेक्षा वाद वाढलेला दिसतोय.
1: खरंय.
0: आणि गोष्ट घटस्फोटापर्यंत जाते. यासाठी लेट्स टॉक आणि चला बोलूया हे कसं काम करतं?
1: अतिशय छान प्रश्न विचारलाय तुम्ही. 2018 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी याची सुरुवात केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की घटस्फोटाचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. आणि एकदा तो वाद वकिलापर्यंत गेला किंवा मी असं म्हणेन की लीगल लेवलवर गेला तर मग ते वर्षोनवर्ष प्रकरण खदखदत राहतं आणि सॉल्युशन निघत नाही. पण तोपर्यंत माणूस मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचून जातो. तर कुठेतरी या घटस्फोटाच्या प्रमाणाला किंवा नवरा बायको किंवा कुटुंबातील वाद हे कमी करायला काहीतरी करावला हवं असं म्हणून चला बोलूया हे एक सेल आहे जे गव्हर्नमेंटनी सुरू केलं आहे. आणि हे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट किंवा जिल्हा आणि सत्र न्यायालय प्राधिकरण याच्या अंडर हे काम करतं. आणि याच्यामध्ये समुपदेशक तुम्हाला मदत करतो की हा वाद कसा मिटवता येईल आणि याच्यातून बाहेर निघून पुन्हा एक आनंदी जीवन कसं जगता येईल.
0: खरंच, कारण कौटुंबिक वाद हे कुठल्याही प्रकारे असू शकतात हो ना, म्हणजे पती पत्नीमध्ये असू शकतात,
1: भावाभावांमध्ये असू शकतात, बहीण भावांमध्ये असू शकतात, पती पत्नी, सासू आणि सून हे तर मी सांगायलाच नको. तर असे अनेक प्रकारचे वाद असू शकतात. तर इथे समुपदेशक तुम्हाला या वादातून एक चांगला मार्ग म्हणजे निघायचा मार्ग दर्शवतो. याचे खूप मदत होते आणि एक वेगळा दृष्टिकोन पण त्या कुटुंबातील व्यक्तींना दिसू शकतो. समुपदेशकाच्या समुपदेशनाने एक नवा दृष्टिकोन कुटुंबातील व्यक्तींना समुपदेशक देऊ शकतो.
0: खरंच आहे सरिता ताई, आपण एक समुपदेशक आहात, तर जेव्हा कौटुंबिक वाद शिगेला पोहोचतो तेव्हा लोक तुमच्याकडे कशी येतात आणि कोणत्या प्रकारची लोक येत असतात?
1: जास्ती करून वैवाहिक किंवा कौटुंबिक कलहाचे लोक जे असतात, जे त्याच्यातून जात असतात, ते आमच्याकडे येतात. सगळ्यात पहिले ते प्रकरण आधी भरोसा सेलमध्ये जातं किंवा महिला मंडळात जातं आणि मग तिथून आमच्याकडे त्यांना पाठवल्या जातं.
0: अच्छा.
1: तर इथे सगळ्या प्रकारची लोक येतात, म्हणजे 6 महिने लग्नाला झालेले आहे, 2 महिने लग्नाला झालेले कुटुंब किंवा कपल, किंवा 18-18 वर्ष सुद्धा लग्नाला झालेले असे कपल आमच्याकडे येतात, किंवा बहीण भावंडांमध्ये कलह सुरू आहे तर ते लोक पण आमच्याकडे येतात. म्हणजे सर्व प्रकारचे कौटुंबिक जे वाद आहे ते सर्व लोक आमच्याकडे येतात.
0: अच्छा. जेव्हा कौटुंबिक वादातून निर्माण होणारी जी ही भांडणं आहेत, जी पती पत्नी आहे किंवा

0: सासू सून आहे किंवा भाऊ भाऊ असतात तर काय कारण असू शकतात म्हणजे तुमच्या अनुभवानुसार?
1: हो, हा खूप छान प्रश्न आहे. माझ्या अनुभवानुसारच मी सांगेन की वादा करता कधीच एक कारण नसतं आणि प्रत्येक कपलमध्ये कारण वेगवेगळं असतं. पण मी जास्तीत जास्त जे पाहिलंय ते आजकाल मुलींमध्ये आणि मुलांमध्ये लग्नानंतरच्या त्यांच्या अपेक्षा खूप वेगळ्या झालेल्या आहेत. त्यांचं लव्ह मॅरेज असलं तर लव्ह असेपर्यंत ते ठीक चालतं आणि मग मॅरेज झालं की कुठे बिनसत कोण असतं तर त्यांच्या एक तर अपेक्षांमध्ये बदल झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुली आजकाल आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे त्याच्यामुळे पण त्यांच्या लग्न नंतरच्या अपेक्षा खूप बदललेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि याची चर्चा बहुतेक आजकाल ओपनली होते की विवाह बाह्य ज्याला अफेअर्स आपण म्हणतो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ते एक कारण आहे. दुसरं व्यसन हे एक मोठं कारण आहे. आजकाल म्हणजे मुलींना मी पाहिलंय माझ्या अनुभवाने त्यांना जॉईंट फॅमिलीत अजिबात राहायचं नसतं. जरी त्यांना त्याचे फायदे दिसत असले तरी त्यांना किती कमी पगार असेल नवऱ्याचा तरी पण त्यांना स्वतंत्रच राहायचंय जॉईंट फॅमिलीमध्ये त्यांना आणि तिथूनच पुन्हा वादाला सुरुवात होते. तर ही अशी अनेक कारणं आणि दुसरी म्हणजे सायकोलॉजिस्ट असल्यामुळे कधी कधी मानसिक विकृती हे पण एक या वादाचं कारण असतं. कधी कधी त्या व्यक्तीला डिप्रेशन असतं किंवा अजून इतर प्रकारच्या मानसिक विकृतींनी जर ती ग्रस्त असेल तर ते एक कारण या वादाचं पण असू शकतं.
0: खरंच. बरं, मग जेव्हा ही व्यक्ती तुमच्याकडे येतात तेव्हा तुमची पद्धत काय असते म्हणजे त्यांना समजवण्याची किंवा त्यांचा वाद सोडवण्याची?
1: आम्ही काय करतो की आमचा एक प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला सांगते की आम्ही त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेतो ज्याच्यात त्यांचं नाव असतं, पत्ता असतो, मोबाईल नंबर असतो. आम्ही त्यांच्याकडनं त्यांचं आधार कार्ड घेतो आणि प्रकरणात समाविष्ट म्हणजे समजा जर एक मुलगी आली असेल तर प्रकरणात समाविष्ट हा तिचा नवरा किंवा जो कोणी कौटुंबिक मेंबर असेल तो होतो समाविष्ट प्रकरणातील व्यक्ती आणि त्याच्याबद्दल पण आम्ही माहिती घेतो आणि हा फॉर्म आम्ही भरून घेतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही जर मुलगी आली असेल किंवा जर स्त्री आली असेल तिची माहिती तिच्याकडनं घेतो की तिचा काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, तिच्या लग्नाला किती वर्ष झाले, मुलं बाळ किती आहेत आणि कधीपासून ही समस्या सुरू झालेली आहे हे सगळी डिटेलमध्ये माहिती आम्ही तिच्याकडनं घेतो आणि एक्झॅक्टली मग आम्ही येतो की तिला प्रॉब्लेम काय आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे मग आम्हाला एक समस्येचं स्वरूप पूर्ण क्लिअर आमच्या समोर उभं राहतं.
0: बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला त्यांचं समुपदेशन करायला सोपी जातं.
1: पूर्ण माहिती आम्ही त्यांच्याकडनं घेतो. पण एक गोष्ट म्हणजे गमतीची मला इथे सांगायला आवडेल की ती पूर्णच माहिती काही विश्वसनीय असते असं नाही आणि म्हणून त्याच्याकरता काय करतो की जर मुलगी आली असेल किंवा स्त्री आली असेल तर आम्ही तिच्या पार्टनरला बोलवतो, फोन करून बोलवतो, आम्ही डेट देतो कारण आम्हाला त्याची पण बाजू ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हिची तर बाजू आम्ही ऐकली आहे, नुसती ऐकली आहे, पण ती व्हेरीफाय करणं पण तितकंच गरजेचं असतं की खरंच दोष कोणाचा आहे आणि कशामुळे हे वाद होतात आहे एक्झॅक्टली हे समजायला आम्हाला दोन्ही बाजूंच्याकडनं ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आम्ही त्या पार्टनरला पण बोलवतो. कधी कधी तर आम्ही मुंबईहून वगैरे पण दुसऱ्या गावावरनं पण लोकांना बोलवतात आणि लोक येतात. आजकाल खूप कोऑपरेट करतात कारण कुठेतरी मनातून सगळ्यांनाच इच्छा असते की हा वाद मिटावा.
0: खरंच आहे. कारण त्यात दोन कुटुंबाचं नुकसान असतं
1: आणि नुसतं कुटुंबाचं नाही जर हे वैवाहिक वाद असेल तर त्याच्यात लहान मुलं फार होरपडल्या जातात. कारण त्यांचं भावनिक विश्व इतकं कोमल असतं की ते सारखं आई वडिलांना भांडताना जेव्हा पाहतात तेव्हा ते अक्षरशः म्हणजे भावनिकरित्या खूप डिस्टर्ब होऊन जातात आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे. म्हणून कपलपैकी दोघही जण इच्छुक असतातच की हा वाद मिटला पाहिजे म्हणून ते येतात, कोऑपरेट करतात आम्हाला, दुसरा पार्टनर पण येतो.
0: अच्छा. सरिता ताई, लेट स्टॉक म्हणजे चला बोलूया या प्रोसिजरचा त्या पतीपत्नीला आणि त्या संपूर्ण कुटुंबाला कसा फायदा होतो? आता तुम्ही जसं पद्धत सांगितली आणि ते येतात हे पण सांगितलं की त्यांना वाटतं की आपला वाद हा कुठेतरी मिटावा.
1: बरोबर.
0: तर त्या दृष्टीने ते पण थोडे प्रयत्नशील असतातच. पण चला बोलूया हे कसं काम करतं, त्याचा कसा फायदा होतो त्यांना?
1: बिलकुल. ऍक्च्युली जेव्हा ते आम्हाला दोघं जण सांगतात तेव्हा ते सत्य खरं बाहेर येतं की कोणाचा खरंच याच्यामध्ये दोष आहे. आता मी एक साधं उदाहरण सांगते. सांगते की एक मुलगी आहे, तिचा नवरा ड्रायव्हर आहे, तो 12 तास गाडी चालवतो. तर घरी आल्यावर तो अक्षरशः गळून गेलेला असतो, कारण की कधी एसी बंद, म्हणजे एकंदर वातावरण पाहिलं तर तो थकलेला असतो. पण तिचं म्हणणं असतं की आपलं आत्ताच लग्न झालंय.

0: आपण तुम्ही मला फिरायला नेलं पाहिजे, तुम्ही मला हॉटेलमध्ये नेलं पाहिजे, पण तो इतका थकलेला असतो. मग त्यांनी जर म्हटलं की आपण नंतर जाऊ तर हिचा पारा चढतो, कारण ती मुळात तापट आहे. तर एवढ्या साध्या साध्या गोष्टीवरनं इतके वाद होतात की इवन त्या मुलीचे वडील म्हणतात की नाही मॅडम आम्हाला घटस्फोटच हवाय. तर अशा वेळेस मग हे सगळं समजलं की हिची ही अपेक्षा आहे, तर आपण हिला थोडी इमॅच्युरिटीच याला कारणीभूत आहे. तर मग अशा वेळेस आम्ही दोघांचाही ऐकून घेतो, शांत राहतो. पण हे करत असताना समुपदेशकामधला फरक हा असतो की तो कोणालाही ब्लेम नाही करत की दोष तुझा आहे किंवा दोष तुझा आहे असं म्हटलं तर तिथेच सगळं संपून जाईल. म्हणून आम्ही दोष देत नाही, आम्ही पेशंटली ऐकतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या इथे म्हणजे जे उदाहरण मी दिलंय तर त्या मुलीला सांगितलं जातं की अगं तो थकलेला असतो, तू थोडं समजून घे, तू थोडेसे पेशंट राहा. मग हे सगळं तर तुम्ही करणारच आहे आणि मग कुठेतरी कलाकलानी घेतलं दोघांनाही आणि मग त्यालाही आम्ही समजावून सांगतो की अरे तिला इतकी इच्छा वाटते, दिवसभर घरचं काम करून ती कंटाळून जाते, तर तू तिला कधीतरी ने हवं तर थोडा वेळा करता नाही पण ने. तर अशा तऱ्हेने समजावून सांगितलं तर मग त्यांना स्वतःलाच कळतं की ही गोष्ट अगदीच मामूली होती पण याच्यावर आपण मात्र खूपच वाद करत होतो.
1: खरंच आहे.
0: आणि समुपदेशकामध्ये एक फरक हा असतो की त्याच्याजवळ एक तर तो एक्सपिरियन्स असतो आणि सायकोलॉजी त्याला ह्युमन नेचर काय आहे आणि कशामुळे काय कॉज अँड इफेक्ट काय आहे हे त्याला खूप चांगलं कळतं. एवढंच नव्हे तर त्याच्याजवळ वेगळे स्किल्स असतात, म्हणजे त्याच्याजवळ पेशन्स असतो, त्याच्याजवळ इन्साइट असते, म्हणजे तो कशामुळे वाद होतोय हे डायनॅमिक्स त्या कपलमधले काय आहेत हे त्याला कळतं आणि मग तो त्या पद्धतीने. दुसरी गोष्ट म्हणजे तो कोणाच्याही बद्दल एकदम जजमेंट तयार करत नाही, जे की सहज होऊन जातं अरे ही तापट आहे म्हणजे हिच्याचमुळे सगळा प्रॉब्लेम आहे असं आम्ही करणार नाही. आम्ही हो आम्ही समजून घेऊ की ही तापट आहे पण आता हिचा तापटपणा घालवायला आपण काय करू शकतो हे आम्ही करू.
1: तर
0: हा फरक आहे समुपदेशक.
1: म्हणजे जर असे कौटुंबिक वाद असतील किंवा असं जर आता कुठे वाटत असेल की हा वाद सुटणार नाही, समुपदेशक हा एक चांगला पर्याय असू शकतो, आहे ना? म्हणजे
0: कारण की तो त्या पूर्ण परिस्थितीकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने बघतो, तो कोणालाच ब्लेम करत नाही किंवा तो राईट ऑफ कोणालाच करत नाही की हा व्यक्ती असा आहे म्हणजे हा अगदीच याच्याचमुळे सगळे असं नाही करत. तो नॉन जजमेंटलही असतो आणि पूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन समजून घेऊन मग तो दोघांनाही समजवतो, एकालाच नाही तर दोघांनाही समज. समुपदेशकाकडे जायचे फायदे खूप आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा अवेअरनेस फॉर्च्युनेटली खूप कपल्समध्ये वाढलाय आणि ते स्वतःहून समुपदेशकाकडे अगदी यंग कपल्स पण येतात आणि ते सांगतात की मॅडम आमचा वाद खूपच वाढतोय आणि तो आम्ही ऍडजस्ट नाही करू शकत आहे तर आम्हाला तुमची मदत हवी आहे. आणि बरेचदा हे खूप सक्सेसफुल पण होतं.
1: अच्छा, तर सरिताताई आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी आपल्या या कार्यक्रमामध्ये एखादं छानसं तुमच्या आवडीचं गीत ऐकूया. कुठलं गाणं ऐकायला आवडेल?

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. तर हितगुज या मालिकेमध्ये डॉक्टर सरिता मोडक यांची लेट्स टॉक याविषयी आपण मुलाखत ऐकत आहात. तर सरिताताई, तुमच्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत तुम्ही अनेक केसेस हाताळल्या आहेत. तर अशा काही केसेस आहेत का की ज्या सक्सेसफुल आहेत, तर काय सांगाल?
1: आम्हाला सांगायला जरूर आवडेल. दुसऱ्या गावचे ते कपल होतं आणि त्या दोघांचं हे दुसरं लग्न होतं आणि तो फुल विकणारा होता. त्याचं मनाचं मोठेपण हे होतं की त्यांनी त्या पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलाला पण एक्सेप्ट केलेलं होतं. तर अगदी छोट्या छोट्या म्हणजे त्यांची जॉईंट फॅमिली होती आणि या मुलीला थोड्याशा गोष्टीने तिच्या सासूशी वाद होत असेल. आणि मग तो वाद झाला की हा नवरा घरी आला की मग संपूर्ण कथा त्याला सांगायची आणि मग त्याच्यामुळे घरातलं वातावरण तापायचं. नवराही चिडून जायचा, त्याला कळायचं नाही की बायकोची बाजू घेऊ की आईची बाजू घेऊ, पण त्याला दोन्ही प्रिय होत्या. मग आम्ही तिला हळूहळू समजावून सांगितलं की त्या काही झालं तरी घरातल्या मोठ्या आहे आणि इतके वर्ष त्यांनी हे कुटुंब बघितलेलं आहे आणि त्याचा सांभाळ केलेला आहे, तर तू पण थोडे दिवस त्यांच्या मनासारखं वाघ आणि तुला शेवटी सुख तुझंच आहे याच्यामध्ये. त्यांच्यापेक्षाही तुझा नवीन नवीन संसार आहे आणि मोठेपणा तुझ्या नवऱ्याचा आहे की त्याने तुझ्या मुलाला एक्सेप्ट केलेलं आहे, हे तुझं दुसरं लग्न आहे आणि तू थोडस त्यांचं ऐकशील, त्यांच्या मनासारखं घेशील तर तू त्यांची प्रिय होऊन जाशील असं तिला आम्ही 3 सेशन घेतले. आणि मग तिला हळूहळू खरंच पटलं की आपण असं केलं तर आपण त्यांचं मन जर जिंकलं तर आपले वाद त्यांच्याशी होणार नाही. नवऱ्याशी तिचे वाद होत नव्हते पण सासूची खूप वाद होते, कारण की त्या सासूची पद्धत होती एक पद्धतीने काम करायची आणि हिची पद्धत वेगळी आणि त्यांची अपेक्षा होती की हिने माझ्या पद्धतीने करावं आणि हिला वाटत होतं की मी माझ्या पद्धतीने करावं. म्हणजे गोष्ट अगदी छोटीशीच होती पण त्याच्यातून कलह निर्माण होऊन मग ती गोष्ट नवऱ्यापर्यंत जाऊन आणि तो चिडून आणि मग शेवटी ते आमच्याकडे आले होते की नाही आम्हाला आता नाहीच राहायचं एकमेकांबरोबर. इथपर्यंत वेळ गेली होती पण 3 सेशनमध्ये समजावून सांगितलं आम्ही तिला आणि त्याच्यानंतर मग तिला ते सगळं खरंच पटलं. आणि आम्ही काय करतो की जेव्हा असं ते एकत्र पुन्हा राहायला लागले मग मुली लगेच आपल्या माहेरी जातात, पण त्याला आम्ही सांगितलं की तू आत्ताच्या आत्ताच हिला इथून घरी ने. आणि त्यांनी घरी नेलं आणि आम्ही मग रिव्ह्यूला बोलवतो 1 महिना झाल्यानंतर की त्यांचं कसं चालू आहे बा, हे पण आम्हाला बघायचं असतं. कारण की नुसतं आमच्या समोर सक्सेसफुल झालं असं नाही, तर 1 महिन्यानंतर पण आम्ही त्यांना पुन्हा बोलवतो आणि त्यांच्याशी बोलतो की पुन्हा त्यांचं कसं चाललंय. जर काही समस्या अजून दुसरी असेल तर आम्ही त्याच्याही करता मग पुन्हा समुपदेशन करतो. असं करता करता त्यांच्या दोघांमध्ये पण मॅच्युरिटी वाढते आणि आपोआपच मग ऍडजस्टमेंट चांगली त्यांची इम्प्रूव्ह होते.
0: खरंच आहे सरिताताई, चला बोलूया या प्रोसिजरचा आपण वापर करूनही जर ते पती पत्नी एकत्र राहायला तयार नसतील किंवा त्यांच्यातले वाद जर मिटत नसतील तर पुढे काय प्रोसिजर आहे मग?
1: खूप छान प्रश्न विचारला तुम्ही, कारण बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती सुद्धा नसेल. ऍक्च्युली बरेचदा असं होतं की जे पती पत्नी आमच्याकडे येतात किंवा कुटुंबातील लोक येतात त्यांचे वाद इतके चिघळून आणि इतक्या जास्त प्रमाणात वाढलेले असतात की त्यांना काही केल्या कॉम्प्रोमाइज करायचाच नसतो. म्हणजे 3 सेशन जरी तुम्ही समुपदेशन केलं समजवलं तरी ते अगदी ठाम असतात. अशी प्रोव्हिजन आहे की त्यांना सरकारी वकील अगदी कमी खर्चात किंवा फ्री मध्ये त्यांना सरकारी वकील मिळू शकतो आणि ते काम जे वर्षोनुवर्ष चालेल ते न चालता कमी वेळात यांचा प्रॉब्लेम तो वकील सॉल्व्ह करून देऊ शकतो अशी प्रोव्हिजन केलेली आहे सरकारने.
0: अच्छा.
1: कारण की बरेच कुटुंब असे आहेत की ज्यांच्याजवळ वकिलाकडे जाऊन फी द्यायला सुद्धा पैसा नसतो, तर मग त्यांनी काय करायचं, नुसतं भांडत राहायचं का? तर सरकारने ही पण प्रोव्हिजन अतिशय उत्कृष्ट आहे ही केलेली आहे की त्या वकिला आम्हीच म्हणजे पाठवतो त्या वकिलाकडे. म्हणजे जो कोणी वकील असेल तर आम्ही डायरेक्ट करतो त्यांना की तुम्ही तिकडे जा आणि मदत मागा.
0: अच्छा. ही केस जी असते ही शेवटी डिवोर्सलाच जाते,
1: पण काही काही समस्या इतक्या थराला गेलेल्या असतात की तिथून मागे येणं अगदी अशक्य वाटतं. म्हणजे आणि दोघाही जण अगदी फर्म असतात की नाही मला नाहीच राहायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की मुली तर म्हणतात की मला खाऊ पण नको पण मला घटस्फोट हवाय.
0: अच्छा.
1: इथपर्यंत त्यांचा वाद गेलेले असतात आणि तिथे तुम्ही कितीही त्यांना समजवलं तरी ते म्हणजे ठरवूनच आलेले असतात की आता मला राहायचं नाही. कारण की कधी कधी तुम्हाला माहिती असेल की डोमेस्टिक व्हायलेन्स खूप प्रमाण त्याचं वाढलेलं आहे, म्हणजे

0: शिक्षित अशिक्षित सगळीचकडे त्याचं प्रमाण खूप आहे. तर जेव्हा डोमेस्टिक व्हायलेन्स आणि शिव्यागाळी किंवा अब्यूज खूप जास्त प्रमाणात होतो तर तेव्हा मग त्या स्त्रीला तिथे राहणं किंवा जर किंवा तिला खूपच जास्त सिव्हिअर असा कुठला मानसिक आजार असेल तर अशा वेळेस तर घटस्फोटाशिवाय काही पर्याय उरत नाही. आम्हाला म्हणजे सांगितलंय की जबरदस्ती तुम्ही करू नका, कारण पुन्हा त्यांची भांडणं झाली पुन्हा व्हायलेंट झाला तर ते हानिकारकच आहे.
1: बरोबर. शेवटी काय सांगणार कुटुंबात राहणाऱ्या आणि नवीन लग्न होणाऱ्या आपल्या मैत्रिणींना जाता जाता?
0: हो, नवीन लग्न झालेल्या मुली की त्यांना थोडे दिवस तर लागतीलच ऍडजस्ट करायला आणि दोन व्यक्ती अगदी भिन्न आहेत तर त्याच्यामुळे त्यांना त्याच्याशी अडॅप्ट करणं त्यालाही थोडा वेळ दिला पाहिजे. दुसरी गोष्ट की नवीन कुटुंबातल्या पद्धती असतात त्या वेगळ्या असतात, तुमच्या घरातल्या वेगळ्या असतात आणि थोड्या अपेक्षा ज्या आहेत त्या अगदी रिअलिस्टिक ठेवल्या, पेशन्स ठेवला आणि थोडंसं सहनशक्ती ठेवली तर कदाचित हे वाद होणारच नाही किंवा होण्यापासून झाले तरी ते तुम्हाला लवकर सॉर्ट आउट करता येतील असं मला वाटतं. म्हणून त्यांनी थोडासा पेशन्स, टॉलरन्स आणि ऍडजस्ट करण्याची वृत्ती आणि लग्न म्हटलं म्हणजे सॅक्रिफाईस तर हा आलाच तर तो त्यांना कुठेतरी त्यांच्या घरी आईनीच त्यांना हे शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. समुपदेशक हा स्किल्ड व्यक्ती आहे, तो स्पेशली क्वालिफाईड आहे या गोष्टी करता आणि तो सर्व गोष्टी समजून पेशंटली आणि नॉन जजमेंटल राहून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे समुपदेशकाकडे जाणं किंवाही फायद्याचंच राहील.
1: खरंच आहे. आणि घरातल्या लोकांशी बोलून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करणं.
0: एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल, कारण सगळे जे संबंध आहेत ते बनतात किंवा बिघडतात तुमच्या कम्युनिकेशन पॅटर्नने. तर मी इथे मुद्दामून आर्जवून सांगेल की तुम्ही आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप केला, कारण की एखाद्या माणसाला जिंकायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन स्किलने जिंकू शकता किंवा त्याच्यात जर काही गडबड असेल तर तुमचे संबंध परमनंटली डॅमेज होऊ शकतात. म्हणून कम्युनिकेशन करताना कुठली आपण भाषा वापरतो, कुठले शब्द वापरतो, तीच गोष्ट आपण कुठल्या टोनमध्ये सांगतो या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर याने आपले संबंध जास्त चांगले आणि हेल्दी, आपल्याला हेल्दीच हवे असतात तर ते हेल्दी होऊ शकत. अशा पद्धतीने त्याला सांगितलं तर मला वाटतं बरेच वाद आपण टाळू शकतो.
1: खरंच. आणि एक आनंदी कुटुंब तयार होऊ शकतं.
0: आणि हो, एक आनंदी कुटुंब हा देशाचा आधारच आहे हे आपण सगळेच जण, एका समुदायाचा किंवा एका सोसायटीचा आधार आहे, पूर्ण संपूर्ण देशाचाच आधार आहे हे आपण सगळे जाणतोच.
1: खरंच खूप छान. तर डॉक्टर सरिता मोडक आपण इथे आलात आणि हितगुज या मालिकेमध्ये तुम्ही लेट्स टॉक या विषयावर, चला बोलूया या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

हितगुज या मालिकेअंतर्गत लेट्स टॉक चला बोलूया याविषयी डॉक्टर सरिता मोडक यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील अभिजीत सावंत आणि बेला शेंडे यांच्या आवाजातील हे गीत आताच आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात परत वळूया आपल्या दुसऱ्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, आपलं आयुष्य म्हणजे अनेक कडूगोड आठवणींचा अमूल्य ठेवाच असतो. काही आठवणी या मनाला खूप हळव्या करणाऱ्या असतात, काही खूप आनंद देऊन जातात, तर काही आठवणी या सतत आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देत राहतात. अशा सुखदुःखांनी भरलेल्या आठवणींचा मौल्यवान खजिना म्हणजे आमची मालिका तिच्या शब्दातून. चला तर आज काही स्त्रियांच्या आत्मचरित्राविषयीच्या आठवणी आपण जाणून घेणार आहोत सुरुची डबीर यांच्याकडून. चला तर ऐकूया.

नमस्कार. आज आपण आत्मचरित्रातून आत्मबोध हा विषय घेणार आहे. म्हणजे आत्मचरित्रातून आपण काय शिकावे बरे. आपण किती पुस्तकं वाचतो ना, पण त्यातून आपण काय घ्यायचं हे कधी कधी आपल्याला समजत नाही. पण मजा मात्र येते वाचताना. आणि आत्मचरित्र तर खूप काही शिकवून जातात. आत्मचरित्र म्हणजे काय तर आयुष्याच्या वाटेवरून चालताना अनुभवलेल्या सुखदुःखांचा यश अपयशांचा हा संघर्ष व्यक्तीने स्वतः केलेला आहे त्याचा हा आत्मीय वृत्तांत असतो. त्यातून केवळ एका व्यक्तीचे जीवन नव्हे तर त्या काळातील समाज संस्कृती नातेसंबंध याचंही दर्शन आपल्याला घडत असतं बरं. मग या आत्मचरित्रातून आपण काय शिकावं, कारण ते घडलेलं आहे, कुणाचं आयुष्य आहे ते, हेच मी आपल्याला इथे सांगणार आहे. मराठी स्त्री आत्मचरित्र लेखनाची परंपरा आहे ना, ती रमाबाई रानडे यांच्या आमच्या आयुष्यातील काही आठवणी या आत्मचरित्रापासून सुरू होते. या ग्रंथाने स्त्रीच्या अनुभव विश्वाला प्रथमच शब्दबद्ध करून मराठी साहित्यात एक नवा अध्याय सुरू केला आहे. स्त्रीला जेव्हा स्वतःच्या हक्कांची जाणीव झाली, अनुभवांनी ती समृद्ध होत गेली आणि एक दिवस तिच्या मनाला शब्द सापडतात. तिचा आवाज अनेकदा चार भिंतींमध्ये तडपलाच गेला, पण आत्मसन्मान जागृत झाल्यावर, लेखणी हातात आल्यावर तो आवाज काळाच्या कराल भिंतींनाही भेदून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला आहे. तिच्या जीवनाचा संघर्ष याचे प्रतिबिंब आत्मचरित्रातून उमटते. अशाच काही गाजलेल्या, हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या आत्मचरित्रांचा आज आपण बोध करून घेणार आहोत. साधनाताई आमटे यांचे समिधा हे आत्मचरित्र अत्यंत दुर्मिळ समाजसेवी दाम्पत्याचा अप्रतिम सुंदर पण अडचणींवर मात करत होणारा प्रवास आहे. साधनाताई आणि बाबा आमटे यांनी खूप दारिद्र्याचे चटके सोसलेत हो. कुणापुढे हात पसरायचा नाही अशी वृत्ती असल्यामुळे मिळेल त्यात समाधान मानायचे असे त्यांनी दिवस काढले. समाजसेवेचे व्रत स्वीकारताना त्यांनी स्वतःच्या सुखसोयींचा विचार कधी केलाच नाही. त्यांच्या मुलांबद्दल आपण ऐकू ना तेव्हा आपलं मन फार हळवं होतं हो. मुलांचे हाल बघून अनेकदा त्यांचे मन, साधनाताईंचे मन व्याकुळ होत असे. त्या म्हणायच्या की साधा बिस्किटचा पुडा सुद्धाही आम्ही त्यांना घेऊन देऊ शकत नव्हतो. साधनाताईंनी सांगितलेला ह्याच आत्मचरित्रातील एक विशेष असा प्रसंग आहे, हृदयस्पर्शी आहे.

0: साहेबांनी उपचार केलेला पहिला कुष्ठरुग्ण म्हणजे शंकर ठाकरे हे आपल्या पत्नीसह त्यांच्या शेजारी राहत होते. एकदा त्यांच्या पत्नीने केलेला तुरीच्या डाळीचा पदार्थ मुलांनी कधी पाहिलाच नव्हता, कारण मुगाच्या डाळीशिवाय कुठली डाळ असते हेच त्यांना माहिती नव्हतं. आणि त्यांनी तो पदार्थ पाहिला आणि अख्खा संपवून टाकला. साधनाताईंना त्यांना रागवणी जमलेच नाही, कारण काय रागवणार नाही या बालगोपालांना, लहान वय ते, आपणच तर त्यांना पुरेसं देऊ शकत नाही ही भावना त्यांच्या मनात आली. साधनाताईंच्या आत्मचरित्रातून एक महत्वाचा जीवन मूल्याचा संदेश मिळतो, म्हणजे असं की आपण स्वतः पुरतो मी माझं कुटुंब असं न राहता वसुधैव कुटुंबकम या भारतीय संस्कृतीच्या उदात्त तत्वाप्रमाणे जगायला हवं हे त्या शिकवतात बरं. रमाबाई रानडे आणि साधनाताई आमटे या दोघींच्याही आत्मचरित्रातून पतीविषयीचा आदर प्रेम, त्यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा अगदी प्रखर्षाने जाणवते. आहे काय आत्मचरित्र? आत्मचरित्र म्हणजे स्वतःचा आलेला अनुभव शब्दबद्ध करणं आहे. कारण नंतरच्या काळामध्ये स्त्रीला होणारा त्रास यातना याचे प्रतिबिंब उमटायला लागले. त्याला कारणही असे होते की पूर्वी होणारा त्रास स्त्रिया कधी बोलून दाखवत नसत, त्यांना तो सहनच करायचा हेच शिकल्या होत्या. पण आत्मभान आल्यावर स्वतःच्या हक्काची जाणीव झाल्यावर मात्र त्या बोलायला लागल्या. रमाबाई रानडेंच्या जीवनामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे स्थान पतीचे नव्हते केवळ, ते मार्गदर्शक शिक्षक गुरु होते. किती लहान होत्या ना रमाबाई जेव्हा त्यांचं लग्न झालं.
1: अटुष्य पानबाई अटुष्य गोडतोडे घालून आपण नटुष्य, अटुष्य पानबाई अटुष्य गोडतोडे घालून आपण नटुष्य.
0: अगदी चिमुरडी पोर, पण त्यांचं जीवन घडवलं ते त्यांच्या पतीने. त्यांना शिक्षण दिलं, घरातला विरोध पत्करून, सगळ्या स्त्रियांचा विरोध होता तिने शिकू नये म्हणून. काय काय त्यांनी आत्मचरित्रात लिहिलंय ना, आपण अतिशय भावविभोर होतो. साधनाताईंबद्दलही आपल्याला तेच दिसतं ना, पती पत्नींमध्ये कसा आदर असावा हेही तर शिकायला हवं ना आपण, कसा विश्वास असावा, कसं समर्पण असावं बरं, याचं सुंदर दर्शन आपल्याला या दोघींच्याही आत्मचरित्रातून मिळतं आणि मन अगदी सुखावून जातं. हे आत्मचरित्र केवळ भूतकाळाचे दर्शन नाही आहे, तर वाचकाला स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी देतात. आपले जीवन फक्त स्वतः पुरते न राहता विश्वाचे भाग. आणखीन एक आत्मचरित्र खूप महत्वाचं, सिंधुताई सपकाळ यांना मात्र पतीचा प्रचंड त्रास झाला, समाजाचा त्रास झाला. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाकडे पाहिलं तर आपण अतिशय भावविभोर होतो, चटके बसतात हो मनाला. पण या स्त्रीनं आपल्या लेकीला घेऊन स्मशानात वास्तव्य करावं, तिथल्या मिळालेल्या अन्नावर उदरनिर्वाह करावा, आणि अशी स्त्री समाजाला हातात मशाल घेऊन मार्गदर्शन करते. इतकं सुंदर वाक्य आहे ना त्यांचं, मी जे भोगले हे दुसऱ्या कोणालाही भोगावे लागू नये. हा विचार किती उदात्त आहे ना. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनाचा प्रवास केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची कथा राहत नाही बरं, तर हजारो अनाथ वंचित मुलांसाठी आशेचा दीप बनले आहे.

स्त्रियांची आत्मचरित्र ही जीवनकथा नाही बरं केवळ, त्यांची जिद्द आणि जीवन मूल्य जपासत संवेदनशीलता सजग जबाबदारी मानत जबाबदारीचा स्वीकार करत माणूस बनवण्याचा हा प्रवास आहे. आणखीन एक आत्मचरित्र ते म्हणजे रजनी ते रजिया. या आत्मचरित्रात रजिया यांचा संघर्षमय जीवनाचा प्रवास अक्षरशः थक्क करून सोडणारा आहे. वाचनावर बंधने असतानाही त्यांनी चोरून पुस्तके वाचली. पतीने

मासिकांचे अंक फाडले. त्या म्हणतात, अहो पण विचार फाडून टाकता येत नाही ना. एका वाक्यात त्यांची जिद्द, स्वाभिमान, वैचारिक निष्ठा समावलेली आहे. त्या म्हणाल्या, मी माझा संसार पूर्ण करीन, मी ठरवलं आहे ना, मी निर्णय घेतला आहे ना, तो चूक सुका बरोबर, तो माझा आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामध्ये अडगाव हे गाव आहे. गावाच्या नावामागील आख्यायिका सांगताना त्यांनी समाजातील लिंगभेदावरही बोट ठेवलंय आणि म्हणतात, इथे मुली अडते, मुलींचा संसार अडतो या गावातल्या, म्हणून अडगाव आहे. मग त्या म्हणतात की पुरुषांचा नाही अडत का, मुलांचा अडत नाही. आणि तेव्हा त्यांनी अन्यायाविरुद्ध किंवा ह्या विचाराविरुद्ध की मुलींना असं समजावं की त्यांचा संसार अडतो हे त्यांना कधी पटलं नाही आणि ते त्यांनी त्याचा विरोध तेव्हाही केला होता लहान वयातच. गरिबी हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. आई वडील शिंपी काम करायचे, एका पायाने अधोती बरं आई तरी सुद्धा मशीन चालवत होती. लहानगी रजनी तिला कामात मदत करत होती. तिचं लहानपण अगदी प्रचंड हालपेष्टात गेलंय पण प्रेम खूप होतो. प्रेम असलं ना की माणूस सगळं सहन करतो. लग्न झाल्यावर मात्र ते तिला कधीच मिळालं नाही. तरुण वयात एका तरुणाच्या प्रेमात पडते. दहावी नंतर डीएड करून तिने शिक्षिकेची नोकरीही स्वीकारली होती बरं. आता आपल्या आईला सुखाचे दिवस दाखवावे अशी स्वप्न पण रंगवली असतील. जेव्हा मागे वळून ती बघते ना, तेव्हा तिला आपल्या या निर्णयाची अतिशय खंत वाटते. ज्या आईने निस्सीम प्रेम दिले तिचा विश्वास तोडून आपण असे का वागलो, हा प्रश्न तिला छळत होता सतत. आणि आपण यातून काहीतरी शिकायला हवं की नाही, हा आत्मपरीक्षणाचा प्रामाणिकपणाचा भाग या आत्मचरित्रात मला खूप भावला. खूप धडे मिळतात हो वाचकाला या आत्मचरित्रातून. जीवनामधील कोणतेही निर्णय केवळ भावनेच्या भरात न घेता विचारपूर्वक घ्यावा. आपल्यावर प्रेम करणाऱ्या आणि आपले हित चिंतणाऱ्या माणसांचा विश्वास जपावा. क्षणिक आकर्षण किंवा घाईघाईने घेतलेले निर्णय कधी संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. रजिया यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात प्रेरणादायी पैलू म्हणजे संकटासमोर त्यांनी कधीच हार मानली नाही, कधीच नाही. आणि त्यांनी अतिशय हालअपेष्टा सहन केल्या पण समाजासाठी काही केलं. मला ह्या आत्मचरित्रातून हे फार आवडतं. या सगळ्याच स्त्रिया ज्या आहे ना, त्या स्वतःचे प्रश्न सोडवत नाही बसल्या, त्या सोडवता सोडवता इतरांना मदत करत गेल्या. ही खरी वसुदैव कुटुंबकाची बाब आहे. जेलमधल्या स्त्रियांचे प्रश्न सोडवले, पुरुषांचे प्रश्न सोडवले, किन्नर समाजासाठी किती वर्ष त्यांनी काम केलं. विचार करा, ज्या घरामध्ये बाहेर निघण्याची मुभा नव्हती त्या घरात या स्त्रीनं हे सगळं केलं आहे. स्त्रीने निर्णय कसा घ्यावा, आत्मभान कसे राखावे, प्रेमाचा जरा आटू न देता, हे खूप महत्वाचं आहे. स्त्री म्हणजे प्रेमाने परिपूर्ण मन ईश्वराने दिलंय. आपल्याला जर नाही पटलंय तर आपल्याला निर्णय घेतला आला पाहिजे की ठीक आहे, आता मी नाही राहू शकत इथे. आणि आपला जरा नाही आटू द्यायचा हा प्रेमाचा, तो जपणं हे फार आजच्या काळात महत्वाचं झालंय. हे शिकावं आपण, हीच आत्मचरित्रांची शिकवण आहे असं मला वाटतं.

तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत सुरुची डबीर यांचं मनोगत आताच आपण ऐकलात. विषय होता आत्मचरित्रातून आत्मबोध. चला तर मैत्रिणींनो, आता घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. परत भेटूया पुढल्या वनिता मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील हे सुमधुर गीत मैत्रिणींनो आताच आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच मैत्रिणींनो आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आहे.

0: मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र संभाजीनगरहून.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नागपूर विमान वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक क्षेत्रासह कृषी क्षेत्रातली निर्यात वाढवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरच्या जेएमआर या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगाने होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर विदर्भासह मध्य भारताच्या आर्थिक विकासाचं इंजिन बनेल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हब अँड स्पोक मॉडेलवर आधारित देशातल्या पहिल्या विमानसेवेचं उद्घाटन नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केलं. या विमानसेवेमुळे आता वाराणसीहून दिल्लीमार्गे थेट जगभरात कुठेही जाता येणार आहे. या हब अँड स्पोक मॉडेलमुळे विमान प्रवासात मोठा बदल घडून येणार असल्याचं राममोहन नायडू यावेळी म्हणाले. हब अँड स्पोक प्रकारात देशातल्या एका छोट्या भागातल्या विमानतळावरून जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहरातल्या विमानतळाकडे थेट प्रवास करता येतो. या मॉडेलची अंमलबजावणी भारतात केल्यामुळे नागरिकांना आपल्या प्रदेशातूनच आंतरराष्ट्रीय प्रवासाला जाता येईल असं नायडू यांनी सांगितलं. महाराष्ट्रात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. कोकणातले आंबा आणि काजू उत्पादक

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8-10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. रस्ते अपघात टाळण्यासाठी एक सर्वसमावेशक सुरक्षाविषयक आराखडा तयार करायचं काम परिवहन विभागानं हाती घेतलं असून अपघातप्रवण ठिकाणी काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला जात आहे. लवकरात लवकर तो पूर्ण करून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं त्याची अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवस ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोईल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र गुजरात पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात डिजिटल अटक घोटाळ्याच्या 200 जास्त प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. अशा प्रकारचे सायबर गुन्हे करणाऱ्या जाळ्याला मोडून काढणं हा ऑपरेशन चक्रचा उद्देश असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमाल्यवाक्षी यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात सीसीटीव्ही फुटेज डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. धार्मिक बाबींशी काही देणं घेणं नसून केवळ प्रशासकीय कारभाराबाबत आपली मागणी असल्याचं याचिकेत स्पष्ट केलं आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या 3-सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातल्या सुमारे युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती. तसंच सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपात कॅराकास आणि परिसरात अनेक इमारती कोसळून किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 700 अधिक जण जखमी झाले.
भूकंपग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वन

0: ट्विटर संदेशात म्हटलं आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी नसल्याचं वृत्त आहे. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या प्रधानमंत्री कार्यालयाने विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. अमेरिकेत फुलरटन इथं सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताने सर्व गटांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतली रौप्यपदक विजेती भारताची तन्वी शर्मा हिने महिला एकेरी गटात जर्मनीच्या युवोन ली हिचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या रक्षिता श्री हिनेही चेक प्रजासत्ताकाच्या टेरेझा स्वाबिकोवा हिचा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक स्तरावर 5वा मानांकित भारताच्या किदंबी श्रीकांतने पुरुष एकेरी गटात भारताच्या डी सानितचा पराभव केला, तर रौनक चौहान याने कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेता भारताचाच एस शंकर मुथुस्वामी याचा पराभव केला आहे. मिश्र दुहेरी गटात भारताच्या ध्रुव रावत आणि के मनीषा या जोडीने इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: विधान परिषदेच्या धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे बसवराज पाटील विजयी. जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये विविध उपक्रम आणि जिल्ह्यात मान्सूनचं आगमन. जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
3: विधान परिषदेच्या धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला. या निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातल्या 367 पैकी 362 जणांनी मतदान केलं. जिल्ह्यात 98% अधिक मतदानाची नोंद झाली. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यानं राज्यभरात चर्चा झाली. यात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी लातूरच्या शैक्षणिक प्रतिमेचं संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली आहे. एका चुकीमुळे संपूर्ण लातूर पॅटर्न बदनाम होऊ नये असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. लातूर शहरात औद्योगिक वसाहतीतल्या ट्यूशन एरियावर कारवाई होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संबंधित संस्था कायद्याच्या चौकटीत काम करत असल्याचं सांगत कोणत्याही व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन देशमुख यांनी केलं. दरम्यान नीट प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरात जवळपास 3 मुक्कामी होतं. विद्यार्थी, पालक आणि काही क्लासेसच्या अनुषंगानं त्यांनी चौकशी केली. याच पार्श्वभूमीवर 21 रोजी घेण्यात आलेली नीट यूजी पुनर्परीक्षा लातूर जिल्ह्यात शांततेत पार पडली. जिल्ह्यातल्या 26 परीक्षा केंद्रांवर 14,687 विद्यार्थ्यांपैकी 13,672 विद्यार्थी उपस्थित राहिले. लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या वेगवेगळ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त होत आहे. चाकूर तालुक्यातल्या अलगरवाडी परिसरात लातूर नांदेड महामार्गावर कंटेनर, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. लातूर औसा मार्गावरील बुथोडा परिसरात क्रूझर वाहनाला पाठीमागून कारची धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले. तर अन्य एका अपघातात लातूर शहरातल्या सम्राट चौक परिसरात ट्रॅव्हल्सला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका युवकाचा मृत्यू झाला. या घटनेचं दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं असून वाहन चालवताना वेगावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये विविध ठिकाणी योग कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रम पार पडले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ भारत

0: आस्तेवाड यांनी योग हा निरोगी जीवनाचा आधार असल्याचं सांगत प्रत्येकानं दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा असं आवाहन केलं. तर लातूरच्या राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांनी शहरातल्या विविध चौकांमध्ये रांगोळीच्या माध्यमातून योगाचा संदेश देत सलग 11व्या वर्षी हा उपक्रम राबवला. देवणी तालुक्यातल्या बोमळी इथं बैल दगावल्यामुळे शेतीची कामं थांबू नयेत म्हणून वृद्ध पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला अवताला झुंपल्याचा व्हिडिओ राज्यभर चर्चेत आला. या घटनेची प्रशासनानं तातडीनं दखल घेत संबंधित शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली. त्यानंतर नव्या बैलाचीही व्यवस्था करण्यात आली असून आता शेतीची कामं पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झालं असून जळकोट तालुक्यात 22 जूनच्या रात्री ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक साठवण तलाव पाझर तलाव आणि नद्या पुन्हा जिवंत झाले आहेत. मात्र या पावसामुळे अनेक भागात शेतीचं नुकसान झालं, बांध फुटणं अशा घटनाही घडल्या. जळकोट शहरासह वांजरवाडा, घोणसी, कोळनूर, माळ, हिपरगा, रावणकोळा, पाटोदा खुर्द आदी भागात जोरदार पावसाची नोंद झाली. या पावसामुळे जंगमवाडी साठवण तलाव आणि हळदवाढवणा साठवण तलाव 80% भरले. कृषी विभागानं शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला देत 100 मिलीमीटर पर्यंत समाधानकारक पावसाची नोंद होईपर्यंत पेरणी करू नये असं आवाहन केलं आहे. इतर काही घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पळशी इथं आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन करत अंबाजोगाई लातूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प केली. तर लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासस्थानासमोर झाडतोडीच्या निषेधार्थ ग्रीन लातूर वृक्ष टीमनं झाडाची अंत्ययात्रा काढत अर्धनग्न आंदोलन केलं. अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत जवळपास 3.5 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. खंडापूर इथं आयोजित धार्मिक कार्यक्रमातील देणगी निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आयोजकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा। नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास। अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दर डोई 7 किलो प्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन। आणि डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे। राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली। गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते। राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखापरीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी आज केली। दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत, यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे यांनी सांगितलं। कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8 ते 10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं। ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला। पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिकाध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला आग लागल्याच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली। यात 11,580 हेक्टर वनजमिनीवर नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं। यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत। मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला। या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला। हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले। उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली। या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले। मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसांपूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यानं चाकू भोसकून हत्या केली। मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं

घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे असंही त्यांनी नमूद केलं. नागपूर इथला डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयाला येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजीरापू राममोहन नायडू यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 बद्दल नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. या दुरुस्तीनुसार अंत्योदय योजनेतल्या कुटुंबांना दरडोई 7 किलोप्रमाणे जास्तीत जास्त 35 किलो धान्य दिलं जाईल आणि त्याहून चांगली आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबांना दरडोई 5 किलो धान्य वाटप केलं जाणार आहे. या दुरुस्तीमुळे अधिकाधिक गरजूंना या योजनेचा लाभ मिळेल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमल्य बागची यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं नेमलेल्या 3 सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 हून अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200 पेक्षा जास्त डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. विठ्ठल नामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि वरुण राजाच्या उपस्थितीत संत मुक्ताबाई पालखी जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यामधल्या कोथळी इथून
पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचं

हे 318वं वर्ष आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं काल हजेरी लावली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल दमदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दररोज 7 किलोप्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. आणि डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

छुपा सकता नहीं। कितनी दिलकश है मोहब्बत की जवान,

संध्याकाळचे ठीक 5 वाजलेत. श्रुती हो, आता हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेणार आहोत. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकूयात टू स्टेट्स या चित्रपटातलं बेनी डायल यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

सुदेहो आताच आपण टू स्टेट या चित्रपटातलं बेनी डायल यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी.

0: श्रोतेहो, या धावपळीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणं फारच गरजेचं आहे, हो ना? हेच लक्षात घेऊन खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्याच्या विविध विषयांवरील चर्चा, उपयुक्त आणि सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवरती योग्य मार्गदर्शन देखील. त्यासाठी अवश्य ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15. आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.
1: श्रुदेव ऐकायला विसरू नका आरोग्य जागर हा कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून आज रात्री 9:15. आज यामध्ये पोलिओ निर्मूलनानिमित्त डॉ राजीव प्रधान यांची तेजश्री कुमठेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. सादर करते आहेत डॉ सोमेश्वर पाटील.

0: चष्मेबद्दूर या चित्रपटातलं अली जाफर आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं निलेश मिश्रा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं साजिद वाजिदी यांनी.
1: जमीन,
2: शेतकरी,
1: पाऊस,
2: पाणी,
1: उघडीप,
2: वापसा,
1: पेरणी,
2: लावणी,
1: खुरपणी,
2: निंदणी,
1: कुळपणी,
2: फवारणी,
1: खतावणी,
2: कापणी,
1: छाटणी,
2: काढणी,
1: उफणणी,
2: पाखडणी,
1: प्रगत
2: शेतकरी,
1: गावकरी,
2: मंडळ,
1: आकाशवाणी,
2: सोलापूर,
1: दररोज
2: सायंकाळी 7:30
1: माझ तुमच प्रत्येकाच
2: सर्वांच गावकरी मंडळ.
0: आजच्या गावकरी मंडळाच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत खरीप पिकांसाठी संतुलित खतं याविषयी संकलित माहिती आणि त्यानंतर चुकीच्या खाद्यामुळे जनावरांतील पोटफुगी याविषयी संकलित माहिती. तेव्हा ऐकायला विसरू नका आज संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ हा कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून. हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता ऐकूयात जुडवा 2 या चित्रपटातलं देव नेकी आणि नेहा कक्कर यांनी गायलेलं देव कोहली यांचं गाणं. संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय?
1: तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर.
0: इथं मिळतील चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही.
1: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्यानं मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य.
0: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
1: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर दररोज सकाळी 9:15
0: ऐकत रहा आणि बनवत रहा
1: प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट. तेव्हा श्रोते हो ऐकत रहा खमंग रुचकर हा कार्यक्रम रोज सकाळी 9:15 आणि क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम सोलापूरची नाट्यगाथा सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात लुका छुपी या चित्रपटातलं मिका सिंग आणि सुनंद शर्मा यांनी गायलेलं गाणं.

0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किस्मत कनेक्शन या चित्रपटातलं सोनू निगम आणि सुनीती चौहान यांनी गायलेलं शब्बीर अहमद यांचं गीत. संगीत आहे प्रीतम यांचं.
1: Make some noise!

यानंतर आपण ऐकूयात मिका सिंग आणि पलक मुच्छल यांच्या स्वरात कुमार आणि शब्बीर अहमद यांची रचना. संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं.

याबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. यानंतर ठीक 5:30 आमच्या युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: राहिलेला बलाढ्य वेस्ट इंडिजचा संघ. कोणालाही वाटलं नव्हतं की इतिहास बदलणार आहे, पण कपिल देव यांच्या कपिल्स डेव्हिल्सने तो चमत्कार करून दाखवला. आज आपण त्याच सोनेरी क्षणांना पुन्हा एकदा उजाळा देणार आहोत. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून भारताला आधी बॅटिंग दिली. समोर होते मॅल्कम मार्शल, जोएल गार्नर आणि मायकल होल्डिंग सारखे खतरनाक बॉलर. त्यांच्या बाउन्सर समोर भारतीय बॅट्समॅन संघर्ष करत होते. के श्रीकांत यांनी धीराने खेळत सर्वाधिक 38 रन्स केले, तर मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटील यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. पण संपूर्ण भारतीय टीम अवघ्या 183 रन्सवर ऑल आउट झाली. होय, फक्त 183 रन्स. लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसलेले वेस्ट इंडिजचे पाहुणे आणि क्रिकेट तज्ज्ञ समजत होते की वेस्ट इंडिज सहज मॅच जिंकणार आणि विजयाची हॅट्रिक करणार. पण पिक्चर अजून बाकी होता मित्रांनो. 184 रन्सचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात वादळी झाली. विवियन रिचर्ड्स खेळपट्टीवर आले आणि त्यांनी भारतीय बॉलर्सना धोधो धुवायला सुरुवात केली. ते 33 रन्सवर खेळत होते. खेळ भारताच्या हातातून निसटत चालला होता आणि मग आला तो सामन्याचा टर्निंग पॉइंट. मदनलाल यांच्या बॉलवर रिचर्ड्स यांनी हवेत शॉट मारला. बॉल खूप उंचावर होता. मागे धावत जात कॅच पकडणं अशक्य वाटत होतं, पण कॅप्टन कपिल देव यांनी मागे पळत जात हवेत झेप घेत एक अद्भुत कॅच पकडला. विवियन रिचर्ड्स आउट झाले आणि लॉर्ड्स मैदानावर जणू शांतता पसरली. भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास मात्र गगनाला भिडला होता. रिचर्ड्स काय गेले, वेस्ट इंडिजची घसरगुंडी उडाली. मदनलाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी वेस्ट इंडिजच्या बॅट्समॅनना आपल्या फिरकी आणि स्विंगवर नाचवलं. एक एक करून विंडीजचे विकेट्स पडत गेले आणि अखेर 52व्या ओव्हरमध्ये मोहिंदर अमरनाथ यांनी मायकल होल्डिंगला LBW केलं. वेस्ट इंडिज 140 रन्सवर ऑल आउट. भारत 43 धावांनी जिंकला. भारत विश्वविजेता झाला. भारतीय चाहत्यांनी मैदानावर एकच गर्दी केली. लॉर्ड्सच्या बाल्कनीत कपिल देव यांनी तो चमचमता सोन्याचा विश्वचषक हातात उंचावला. तो क्षण प्रत्येक भारतीयाचे डोळे उलावणारा होता. या एका विजयाने भारतामध्ये क्रिकेटची क्रांती घडवून आणली आणि याच विजयाने सचिन तेंडुलकर सारख्या लहान मुलाला देशासाठी खेळण्याची प्रेरणा दिली. 25 जून 1983 ती रात्र भारतीयांसाठी कधीही न संपणाऱ्या दिवाळीसारखी होती. आज 40 अधिक वर्ष झाली तरीही तो विजय आपल्या हृदयात नेहमीच जिवंत राहील. तर मित्रांनो, 25 जूनच्या त्या सोनेरी आणि भाऊक आठवणींना उजाळा दिल्यानंतर श्रोतेहो आता वळूया आपल्या पुढील विशेष सादरीकरणाकडे, म्हणजेच सांजवेळ या मालिकेकडे. आणि ही सांजवेळ अधिक संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपली लाडकी मैत्रीण अश्लेषा भट आपल्यासोबत असणार आहे. तर रसिक हो, गोड आठवणींच्या या प्रवासात सामील होऊया आणि ऐकूया सांजवेळ.
1: हॅलो मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या सांजवेळ या मालेत. मित्रांनो, तुम्हाला कधी असं जाणवलं का हो की आपली लोककला, आपली लोकसंस्कृती कोप पडत चालली आहे म्हणून? बघा ना, आपल्या महाराष्ट्राला लोककलेचा किती समृद्ध वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातील संत नामदेव, संत जनाबाई यांनी ओव्यातून, कवितेतून, गाण्यांच्या माध्यमातून आपली संस्कृती जगासमोर मांडली. या लोककलेमध्ये कित्येक गाण्यांचे प्रकार, कित्येक वाद्य ज्यांची कदाचित ओळखही आपल्याला पडणार नाही, पण ती आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत. कारण गणपतीला, कॉलेजच्या फ्रेशर्स किंवा फेअरवेल पार्टीला, अगदी घरी सगळे भावंड एकत्र जमल्यावरही आपण विरंगुळा म्हणून DJ रिमिक्स गाणे लावतो. नकळत आपले पाय थिरकतातही, पण त्यामुळे मागे पडत चाललेल्या लोककलेला आपणच जबाबदार आहोत. पण आपणच आपल्या लोककलेला, समृद्ध मराठी वारशाला पाठिंबा देणार नाही तर कुठल्या हक्काने आपण गुढीपाडव्याला मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देतो, 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो? थोडक्यात सांगायचं तर आपण आपली संस्कृती, आपली लोककला फक्त इन्स्टा, व्हॉट्सअपच्या स्टेटस पुरतीच मर्यादित ठेवली आहे. आजकाल बघा ना, प्रत्येकाला सवय असते जेवताना काही ना काही बघण्याची. तेव्हा तुम्ही स्टँडअप कॉमेडी शो तर ऐकलाच असेल, पण महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, स्टँडअप कॉमेडियन कोण होते तुम्हाला माहितीये? बघा, मी त्यांची कविता तुम्हाला ऐकवते. बघा, तुम्हाला ओळखता येते का? ते म्हणतात, एकदा मी पणा विकून पहा,

नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी आपले युववाणी मध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, 25 जून 1983 चा तो दिवस, लंडनचं ऐतिहासिक लॉर्ड्स मैदान आणि समोर होता सलग 2 वेळा विश्वविजेता

0: जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्टी आपण इतके दिवस बाळगत होतो. बोलावं तर विचार करून, नाहीतर बडबड सगळेच करतात. ऐकावं ते अंतःकरणातून, कारण आरोळी तर सारेच देतात. टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात. शिकावं तर माफ करायला, कारण राग तर सगळेच करतात. हे आणि यासारखे असंख्य विचार मांडणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय साहित्यिक, विनोदकार, संगीतकार, अभिनेते आणि वक्ते म्हणजे पु ल देशपांडे. गाणं लागलं की आपण अभिमानाने म्हणतो, मराठी पाऊल पडते पुढे. पण हे पाऊल पडताना आपल्या पाठीवरचा समृद्ध वारसा मागे सोडून देत नाहीये ना, हा विचार करण्याची आज अत्यंत गरज आहे. आपल्या महाराष्ट्राला संतांची, वारींची आणि अथांग लोककलेची भूमी म्हटलं जातं. हा तोच महाराष्ट्र आहे जिथे महाराजांच्या काळात मर्दानगीने डफावर थाप पडायची आणि शाहिरांच्या बुलंद आवाजात पोवाडा घुमायचा. पण आज ज्या मातीत मराठी लोककलेचा सुगंध होता, तिथे पाश्चात्य संगीताचा धूर पसरतोय. आपल्याकडे संगीताचा, वाद्यांचा किती अफाट खजिना आहे. संतांनी ज्या टाळ, मृदुंग आणि चिपळ्यांच्या साथीने भजन केलं, कीर्तनाचा गाजर करत समाज प्रबोधन केलं, जिथे डफ, संभळ, ढोलकी आणि तुणतुण्याने आपल्या लोकसंगीताला जिवंत ठेवलं. गाण्यांचे प्रकारही किती. पोवाड्यांशिवाय जत्रेत रंगणारी लावणी, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन करणारे गवळण आणि थेट काळजाला घालणारी भारूड आणि गोंधळ, हा नुसता मनोरंजनाचा भाग नव्हता, तर हा आपल्या संस्कृतीचा कणा होता. मित्रांनो, आज आपण एक निश्चय करूया. ही लोककला, ही जुनी वाद्य, हे गाण्यांचे प्रकार फक्त संग्रहालय किंवा पुस्तकावरच बंद होणार नाही, तर ते आपल्या सणांमध्ये, श्वासात आणि आपल्या संस्कृतीत मनाने वाजतच राहतील. कारण लोककला टिकेल तर महाराष्ट्राची अस्मिता टिकेल. पुन्हा भेटूया सांजवेळ मालेच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण, तुमची रजा घेते. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण आपली मैत्रीण अश्लेषा भट हिच्या सोबत सांजवेळ ही मालिका ऐकली. आशा आहे या मालिकेतील संवाद तुमच्या मनाला नक्कीच स्पर्शून गेला असतील. चला तर मग गप्पांच्या या सुंदर वातावरणात आता वळूया आपल्या पुढील भागाकडे, ज्याचे नाव आहे अनुभवाचे बोल. या भागात आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने हेरिटेज वॉक याविषयी सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. तर ऐकूया अनुभवाचे बोल.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेत आज आपण हेरिटेज वॉक आणि विदर्भाचा समृद्ध वारसा या आगळ्या वेगळ्या विषयी बातचीत करणार आहोत नागपुरातील उत्तम लेखक, ब्लॉगर आणि इन्फ्लुएन्सर सर्वेश फडणवीस सोबत. सर्वेश एक उत्तम लेखकही आहे. नुकतंच त्याचं गाभारा, मंदिराचा समृद्ध वारसा हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालंय आणि त्यासोबत वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी आणि प्राचीन मंदिरांना भेट देऊन तत्संबंधी लेखनाद्वारे तो प्रचार आणि प्रसार सुद्धा करतो. तर सर्वेश, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत.
3: नमस्कार स्वर्णिमा, खूप खूप धन्यवाद.
2: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा तुला हेच विचारायचंय की तुझी आणि इतिहासाची गट्टी कशी जमली.
3: छान प्रश्न आहे. इतिहास आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे आणि इतिहासात प्रत्येकाला रमायला आवडतं. मग आपण ते लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकलो, त्याच्यानंतर आपल्या देशाचा इतिहास. असं करत करत एका टप्प्यावरती येतो की आपण आपल्याला जे आवडतो तो इतिहास आपण जाणून घेतो, त्याच्याबद्दल अधिक वाचन करतो. तर ती आवड लहानपणापासून निर्माण झाली. मग मला मंदिर आणि हेरिटेज म्हणजे आपला जो समृद्ध वारसा आहे आणि प्रत्येक शहराला त्याचा एक वारसा असतोच, ती वारसा स्थळं आपण बघितली पाहिजे. प्रत्येकाचा माझा म्हणजे मी आग्रह धरतो की प्रत्येकाने तो बघितला पाहिजे. आपण खूप दूर दूरचं बघायला जातो पण आपण आपल्या घराजवळचंच बघत नाही. लोकांची एक खेळ असते. तर मी तो बदलवण्याचा प्रयत्न केला. मी आधी आपलं घराजवळच्या ज्या वास्तू आहेत त्या बघायला सुरुवात झाली आणि मग तिथून हेरिटेज वॉक

0: घ्यायचा असं ते सुरुवात झाली. मुळात वॉक घ्यायचा असं काही ध्यानीमनी नव्हतं, पण जेव्हा आपण बघितलं आणि हल्ली सगळीकडे सोशल मीडिया आहे, तर मग ते टाकल्यानंतर सोशल मीडियात जेव्हा मी टाकायचो तर मग लोकांचं लक्षात आलं की लोकांना आवड निर्माण झाली, मग समविचारी आपल्याला आपले मित्र भेटतात, तर त्याच्यातून मग वॉक ही कॉन्सेप्ट सुरू
1: झाली. पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही असं ठरवलं की आता वॉक घ्यायचं आपण, तर मग त्या मागे प्लॅनिंग कसं होतं आणि रिस्पॉन्स कसा होता लोकांचा?
0: छान आहे. याचा एक किस्सा आहे की कोविड झाल्यानंतर किंवा त्याच्यात थोडस आधी म्हणता येईल आपल्याला, पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते, मोजून 5. त्यात माझे 2 मित्र होते, एक नागपुरातले इतिहासातले जाणकार आणि तज्ञ म्हणू आपण त्यांना, श्रीपाद चितळे, जे आता या जगात नाहीये, तर ते होते. आणि त्यांच्या थ्रू मग ती विजन मिळाली की आपण वॉक घ्यायचा. तर मग मी त्यांना म्हटलं होतं की मला महाल समजून घ्यायचा आहे, तर ते म्हणाले की ठीक आहे आपण जाऊया. आणि मग जेव्हा आम्ही प्रत्यक्ष हे केलं, मी एक फ्लायर बनवलं, ते सोशल मीडियात पोस्ट केलं, तर ते मला म्हटले काय तुला काय वाटतं किती लोक राहतील? म्हटलं कमीत कमी 25 असायला हवेत आताच्या डेट प्रमाणे. तर ते म्हणाले ठीक आहे चालेल, मग आपण या दिवशी जाऊ. लिटरली आम्ही 5 लोक होतो. त्यांनी त्याच आवेशाने मला पूर्ण सगळं दाखवलं जे ते नेहमी दाखवायचे. आणि त्यांनी मग मला महालातला जो समृद्ध इतिहास आहे, भोसल्यांचा वाडा, तिथल्या अवतीभोवतीची मंदिर आणि ते सगळं जेव्हा त्यांनी दाखवलं, तर त्यांना मग मी म्हंटल की सर सॉरी काय की नाही जमलं एवढं लोकांना, तर ते म्हणाले अरे मला माहिती आहे आवड आणि प्रत्यक्षात ते येऊन बघणं याच्यामध्ये फरक आहे.
1: बरोबर.
0: तर त्याच्यामुळे प्रयत्न कर, बघ कसा रिस्पॉन्स येतो. तर पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते. आणि मग त्याच्यानंतर थोडं थोडं जेव्हा लोकांना समजायला लागलं, त्याच्यात इंस्टाग्रामचा माझा एक मित्र आहे, त्याच्यासोबत मग जेव्हा कोलॅब करून आम्ही एकत्र दोघांनी केलं, तर त्याला एक चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला.
1: अच्छा. तुम्ही ठरवता कसं की या वॉकला आज हे दाखवायचं किंवा हे एक्सप्लोअर कसं करायचं, हे तुम्ही कसं ठरवता?
0: हे कसं आहे ना, स्वांत सुखाय आहे, म्हणजे आपल्या आनंदासाठी आपण जे करतो गोष्टी तशासारख्या आहे. आम्ही त्याचे काही चार्जेस घेत नाही आणि काही नाही. आम्ही लोक गुगल डॉक वरती रजिस्ट्रेशन करतो प्रायर, एक आपल्याला अंदाज येतो की किती लोक येणार काय. तर मी आणि माझा एक मित्र होता अथर्व शिवणकर म्हणून, तर तो आता सध्या कॅनडामध्ये आहे, तर नाही तर तो आज इथे असता. तो आणि मी असं एकत्र आम्ही सुरू केलं. मग त्या मी कुठे बाहेर असला तर तो जास्त कंडक्ट करायचा, विकेंडला वगैरे, मोस्टली संडे मॉर्निंग, तर सकाळी 7 ते 9 वगैरे, तर त्यावेळेला लोकांना इंटरेस्ट होता. आणि मग त्यानंतर 50 लोक, 100 लोक असे पण झाले. मग ज्या वेळेला G20 एक इथे होतं नागपूरला, तर त्याच्यात C20 जेव्हा झालं त्याच्यात युथ जे होते ते Y20 अंतर्गत एक आपण घेतला होता हेरिटेज वॉक.
1: ओके.
0: तर त्याच्यामध्ये खूप माणसं होती, म्हणजे भयानक. आणि मग त्याच्यानंतर जसं जसं ज्या ज्या कोणत्या संस्था असतील सामाजिक आणि सोशल मध्ये ज्या एनजीओ काम करतात, मग त्यांच्यासोबत कोलॅब करून जसं वेळ मिळेल तसं आम्ही तो वॉक घ्यायचो. तर मग लोकांना त्याच्यात अवेअरनेस, आता अजून लोक तयार झाले, आता आम्ही लोक खूप कमी करतो पण आता बाकीची जी टीम
1: आहे,
0: तर मग तसं सुरुवात झाली. सो त्यानुसार मग ती सुरुवात झाली.
1: मग या हेरिटेज वॉक अंडर तुम्ही काय काय दाखवता?
0: आता हेरिटेज वॉक मध्ये कसं आहे ना की नागपुरात 4 साईडला 4 मोठ्या गोष्टी आहेत, म्हणजे स्थानं आहेत जी बघितली पाहिजे. तर कसं आहे की आपण नागपूरचा विचार केला, नागपूरमध्ये महाल एरिया हा सगळ्यात जुना, तिकडे पोहोचले
1: आपण 4 एरिया थोडक्यात डिस्कस करू.
0: हो चालेल ना. तर आता कसं आहे की नागपूरचे 4 म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि म्हणजे मध्य नागपूर असे 5 विधानसभा क्षेत्र आहे. तर त्याच्यामध्ये जसं आता महाल एरिया जो तो मध्य नागपूरमध्ये येतो, तो प्राईम एरिया, म्हणजे मेन एरिया तोच होता. पूर्वी कसं होतं ना की सगळे लोक महालात राहायचे, मग तिकडनं लोक हळू बाहेर पडले, पण आजही 2 महाली भेटले तर त्यांची ती असतेच, तर ती महालचा विषय निघाला, विषयच येत नाही. तर तशी म्हणून आधी आम्ही महाल घेतो की तिकडे बऱ्याचशा गोष्टी आहे, म्हणजे तिकडे तो वेळ कमी पडतो पण दाखवण्यासाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. तिकडे भोसल्यांचा वाडा आहे, त्याच्यानंतर डॉक्टर हेडगेवारांचं घर आहे, त्याच्यानंतर रुक्मिणी मंदिर आहे, हे सगळं असं 300 वर्ष जुनं वगैरे अशा सारख्या त्या वास्तू आहेत. तर ते गांधी गेट पासून आपला तो वॉक सुरू होतो आणि मग तो पुढे पुढे जातो. तर तिकडे लक्ष्मीनारायणाचं जामदारांचं मंदिर आहे. तर असं सगळं करत करत तो वॉक संपतो. मग आपण जर का दक्षिण मध्ये बघितलं तर तिकडे पण काही आहे, त्याच्यानंतर बावडी वगैरे, म्हणजे आपण विहीर वगैरे म्हणतो तशा, तिकडे पण आता मिळतात आहे. तर तो एखादा वॉक असतो. मग ते कसं असतं की ते लिस्ट असतं की प्रत्येकाला बावडी बघण्यात इंटरेस्ट नसतो, पण काही लोक असतात

0: की ज्यांना ते आवडतं, तर मग ते आम्ही आमचाही अभ्यास होतो आणि आम्हालाही कळतं, तर त्यानुसार मग त्या गोष्टी होतात. मग इकडे तेलंगखेडी एरिया जो आहे तिकडे पण एक याचं मंदिर आहे आपलं, शिवकल्याणेश्वराचं मंदिर, ते 300 वर्ष जुनं आहे. तेलंगखेडी तलावाचा एक वेगळा इतिहास आहे.
1: अच्छा.
0: हा, तर तो आहे. त्याच्यानंतर इकडे सोनेगाव साईडला मुरलीधराचं मंदिर आहे, तर ते जुनं एक मंदिर आहे, तर ते बघण्यासारखं. तिकडे पण सोनेगावचा तलाव आहे, तर तो पण भोसलेकालीने. अशा गोष्टी करत करत मग जसं असेल ते ऍज पर इंटरेस्ट आणि ऍज पर वेळ त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी करतो. यस, डिझाईन फ्रेम करतो आणि मग ते जसं दाखवतो, तर ते सर्वस्वी आपल्यावरती असतं की आज आपल्याला काय बघायचं आहे त्याच्यानुसार.
1: तुम्ही लोक मागच्या 6 वर्षांपासून हा उपक्रम अगदी नियमितपणे चालवताय.
0: बरोबर.
1: तर ह्या सगळ्यात बऱ्यापैकी इतिहास तुमचाही पक्का झाला असेल आणि बऱ्याच नवीन गोष्टीही कळल्या असतील. तर पुस्तकी जो इतिहास आहे तो, आणि जेव्हा आपण एखाद्या साईटला जातो एक्सप्लोअर करायला, तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांकडनं कळलेल्या गोष्टी, तर ह्याचा कसा काय ताळमेळ बसवता तुम्ही लोक?
0: छान प्रश्न आहे. आता कसं असतं बघ की आपण एखाद्या हेरिटेज साईटवरती जातो, तर आजकाल कसं आहे की हेरिटेज साईटवरती पण आपल्याला गाईड
1: असतोच, आणि गाईड नसला तरी आपल्याकडे गुगल आहे.
0: पण कसं असतं ना, गुगलमध्ये कसं असतं मी आणखीन सांगेल की गुगलची प्रत्येक गोष्ट काही बरोबर असते हे नाही.
1: तोच माझा प्रश्न आहे.
0: मी तेच सांगतो,
1: आपण जो होमवर्क करून जातो आपल्याला जे माहिती असतं.
0: काय असतं ना की होमवर्क पेक्षा काय आहे ना की आपण प्रत्यक्ष जेव्हा त्या स्थानांवरती जातो ना, त्या स्थानावरची जी ऊर्जा आहे ती बरेचदा आपल्याला काही काही गोष्टी सांगत असते, आणि मग ती ऊर्जा घेऊन आपण जेव्हा परत वाचायला घेतो एखादी त्या स्थानाची माहिती आणि तो इतिहास, तर मग आपल्याला अजून गोष्टी समजत जातात. गाईडचं कसं असतं ना, प्रत्येकाला कसं असतं की कथाकथन वगैरे सारखा तो गाईड असतो की तो खूप सांगतो, त्याचे इसवी सण पाठ असतात, तो त्या गोष्टींना दिवसभर त्या स्थानी असतो, तर त्याला तो अभिमान असतो, तर त्याच्यामुळे त्याला सांगताना त्याचा जो फ्लो असतो तो डेफिनेटली एका वेगळ्या लेवलचा असतो. त्याच्यातून आपण कितीही घ्यायचं हे आपल्यावरती असतं. मग त्याच्यानंतर लायब्ररीज आहेत, काही पुस्तकं आहेत, भोसल्यांच्या इतिहासावरती पण अंधारे सरांचा वगैरे, नागपूर प्रांताचा इतिहास वगैरे नावाचं पुस्तक आहे, तर ते रेफर करताना मग आपल्याला त्या गोष्टी समजत जातात आणि मग आपण कोरिलेट करून त्याविषयी आणखी मग जाणून घेऊ शकतो. आणि हल्ली काय झालंय की रील नावाचा जो कॉन्सेप्ट आलाय आणि तो चांगला आहे. आज जर का तू इंस्टाग्राम मध्ये बघशील तर रील मध्ये खूप गोष्टी आपल्याला पण समजतात, अरे हे आपल्या घराच्या 5-7 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आहे, पण आपल्याला माहिती नव्हतं. कारण काय होतं की कोणी त्याला एक रील आणि व्हिज्युअलाइज करून जेव्हा ते टाकतं ना, आणि एक अगेन प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी पण त्याच्यात दिसते. आणि हेरिटेज तसंच हे होतं की म्हणजे असं म्हणून आपण त्याला हेरिटेज जर का राहिला तरच आपण राहणार, अशा सारखं आहे की प्रत्येक शहराला तो इतिहास आहे. आणि माननीय पंतप्रधानांचं पण तेच सांगणं आहे की देखो अपना देश, किंवा आपण आपला हेरिटेज जो आहे तो पहिले सांभाळून ठेवू आणि मग बाकी गोष्टी करू, तर ते तसं आहे.
1: आता सगळं हे जे बदलतं चित्र आहे, ते ह्या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये आपला हा जो सगळा समृद्ध वारसा आहे हा कसा जतन केला पाहिजे?
0: आता डेव्हलपमेंट म्हणशील तर कसं आहे ना की अर्बनायझेशन हे गरजेचं आहे, या गोष्टी झाल्या पण पाहिजे. 200 वर्षापूर्वीच्या गोष्टींमध्ये जर का आपण तसंच राहिलो तर तसं काही पुढे जाणार नाही. तर त्याच्यामुळे कसं आहे ना की ते पण जपून म्हणजे जतन करून ठेवायचं, जपून ठेवायचं आहे. कारण मी राहणार नाही, पण मी येणाऱ्या पिढीसाठी काय ठेवून जात आहे, तर मी जो मला मिळालेला वारसा आहे तो मी समृद्ध करून कसा ठेवेल, तो ठेवून आपण पुढे जायला पाहिजे. पण हल्ली होतं काय ना की तोच मागे होत नाही. आणि कसं आहे की प्रयत्न प्रत्येक जण करता, आपापल्या लेवलनी करता आणि असं, तर निदान आपण त्या स्थानांवरती गेलं, निदान गेलं तरी पण भरपूर फायदा होतो. म्हणजे आपल्याला गोष्टी समजतात, मग आपल्याचकडे कोणी पाहुणे आले तर आपण त्या लोकांना घेऊन जाऊ शकतो. यस, आणि माउथ पब्लिसिटी होते, मग त्याच्यामुळे त्या गोष्टी होत राहणार आहे. अर्बनायझेशनचा एक वेगळा भाग झाला तरी पण हेरिटेज ते तसंच राहणार आहे, पण त्याचं जतन, त्याला संवर्धन, म्हणून आपल्याकडे हेरिटेज वीक पण म्हटला जातो. तो पण आपल्याकडे वीक म्हणजे पूर्ण सप्ताह असतो, तर त्याच्यासाठी आहे की तुम्ही त्या स्थानांवरती जाऊन ते जतन करणं, म्हणजे निदान ती वास्तू तरी बघून येणं, तिथली साफ स्वच्छता वगैरे करणं, त्याच्यासाठी म्हणून ते आहे. तर ते करू शकतो आपण, ते आपल्या हातात आहे. ऍज अ आपण ह्युमन बिईंग आहोत आणि माणसं आहोत, तर आपण एक नागरी कर्तव्य जी आपली आहे माणूस म्हणून, तर ती जर का आपण ठेवली, तर जर का 300 वर्षापासून जर का ते व्यवस्थित जतन केलंय, तर माझी पण ती जबाबदारी आहे की मी ते पुढे पण घेऊन जाईल. तर तसंच राहणार आहे, या गोष्टी डेव्हलपमेंट होतच राहील, पण सोबत ही आपण गोष्टी करायला आपण ऍज अ नागरिक म्हणून ती आपली कर्तव्य आणि ती आपण केली पाहिजे.
1: अगदीच. आताच आपल्या चर्चेत बरेचदा सोशल मीडियाचा उल्लेख झाला. हे काय म्हणू आपण, हा काळच मुळात सगळा इंटरनेट, सोशल मीडिया हा सगळा आहे. तर ह्या काळामध्ये युवकांना या हेरिटेज वॉकसाठी प्रोत्साहन देण्यासाठी

0: किंवा आकर्षित करण्यासाठी आपण काय करू शकतो?
1: छान प्रश्न. आणि मी माझाच स्वतःचा अनुभव याच्यात सांगेल. जसं आता दिवाळीचे 5 दिवस असतात, तर मी सहज विचार केला, हल्ली ते पाडवा पहाट आणि दिवाळी पहाट वगैरे कार्यक्रम असतात, तर मी एक मंदिर एक दिवस असं धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत 5 दिवस 5 मंदिरं आणि असा मी स्वतः पूर्ती केला आणि तो सोशल मीडियात टाकला, तर त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे मी सकाळी गेल्यानंतर लोक संध्याकाळी तिथे जायचे, मला फोटो काढून पाठवायचे की आम्ही हे बघून आलो, हे छान आहे मंदिर वगैरे. तर मला असं वाटतं की या गोष्टी आपण आपल्यापासून जर का सुरुवात केल्या तर होतील आणि बदल घडतो, फक्त ते बदलाचे वारे जे आहेत ना ते आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावी लागतात. तर तशासारखं येतं की होतात गोष्टी होतात. जसं आता श्रावण असतो, श्रावणामध्ये मी 4 सोमवार जे आहेत तर त्यावेळेला मी 4 महादेवाची जी जुनी मंदिर आहे प्राचीन त्याच्यावरती मी पोस्ट केलं, तर त्याचा रिस्पॉन्स आला चांगला, लोकांना ते कळलं, मग लोक जायचे बघायचे. सो अवेअरनेस हा आपण जर का क्रिएट केला ना तर तो होणार. तर तसं मला वाटतं.
0: भविष्यात कुठले स्पॉट्स एक्सप्लोअर करायचा विचार आहे?
1: भविष्यात आता बघ कसं आहे ना की आधी तर विदर्भ जाणून घेतला पूर्ण, अजूनही म्हणणार नाही की पूर्ण, अजून बऱ्याचशा गोष्टी बघायच्या आहेत. आता आपल्याकडे जर का विचार केला तर आपण जास्तीत जास्त 6-8 महिने फिरू शकतो. उन्हाळा आपल्याकडे इतका जास्त असतो की त्या याच्यामध्ये जाणं शक्य होत नाही. तर साधारण जुलै ऑगस्ट मध्ये थोडा पाऊस पडला की त्यावेळेला मग थोडं एक्सप्लोअर करणं सुरू करायचं. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला माझे कोणी मित्र असतात किंवा कोणी येतं, आपले नातलग वगैरे पण बाहेरून येतात, तर आपण एक त्यांना आपलं काय हे दाखवण्यासाठी म्हणून एक मंदिर तरी दाखवलं पाहिजे, याचा अट्टास माझा असतो आणि मी तो करतो. पण म्हणजे आता तुला सांगेल की आम्ही साधारण 4 वर्ष झाले या गोष्टीला. आपलं काशीबाई राजघाट जे आहे, म्हणजे भोसल्यांचं जिकडे स्मशान, म्हणजे त्यांचं तिकडे सगळे अंत्यविधी होतात, तर त्या काशीबाई राजघाटावरती आम्ही दीपोत्सव सुरू केला. सुंदर वास्तू आहे, आता मुळात ती नागपूरकरांना माहितीच नाही आहे. ती अगदी सेंटर प्लेसमध्ये आहे, म्हणजे आपलं मॉडेल मेन आहे ना डीमार्ट, आता जिथं नवीन झालाय तर तिथे जवळ ती वास्तू आहे. तर तिथे मी आणि अथर्वने आम्ही दीपोत्सव सुरू केला. तर पहिल्या वर्षीच इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला की आम्ही तिथे 500 दिवे लावले. 14 फेब्रुवारी हा काशीबाईंचा स्मृती दिन असतो. तर भोसल्यांच्या म्हणजे राजदरबारात तिकडे पण ते लोक राजरत्न पुरस्कार वगैरे देतात, तर मग त्याच्यावरती आम्ही म्हटलं की आपण असं करूया का. तर मग त्यांनी पण आम्हाला परमिशन दिली आणि तो इतका छान 500 दिवसांचा दीपोत्सव झाला की नागपुरात असं कधी झालंच नव्हतं.
0: बरोबर.
1: तर ते सुरुवात झाली, आम्ही सलग 3 वर्ष केलं, मग आम्ही आमच्या कामांनी बाहेर होतो. तर मग आता ते सुरू आहे, म्हणजे पुढची टीम करते आहे, सगळं व्यवस्थित करते आहे, त्याला रिस्पॉन्स ही तसाच चांगला मिळतोय. तर त्यावेळेला मग आम्ही आमच्या घरच्यांनाही घेऊन गेलो होतो की चला, घरचे थोडेशा घेऊन की घाटावर कसं जायचं आणि तुम्ही तिथे कुठले दिवे लावणार. पण ती वास्तू इतकी सुंदर आहे की तिथे गेल्यानंतर असं काही वाटलं नाही. तर मग
0: चांगल्या अर्थाने दिवे लागले,
1: चांगल्या अर्थाने दिवे लागले. आणि मी खरं सांगतो, त्याला आपण असं म्हणू की जे प्रचार प्रसार माध्यम असतात, वर्तमानपत्र वगैरे, या लोकांनी पण त्याला खूप चांगली प्रसिद्धी दिली आणि त्यांच्या सोबत राहून हा एक नागपूरमध्ये राहून असा आम्ही एक छोटासा बदल केला जो आजही सुरू आहे. आता त्याला 5वं वर्ष येईल ते यावर्षी, तर ते तसा सुरू आहे.
0: ओके, जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते. आपल्या शहराचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर काय केलं पाहिजे?
1: वा, आपल्या शहराचा इतिहास आणि नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य, कमीत कमी आठवड्यातून एक दिवस तरी एखाद्या हेरिटेज साईटवरती जावं. आज हेरिटेज साईटची दुर्दशा खरं सांगतो खूप खराब आहे. म्हणजे मी तुला एक सांगेल की रुक्मिणी मंदिर आहे, खरं सुंदर मंदिर आहे, ते तिथलं जे कार्विंग आहे ना अप्रतिम सुंदर आहे, पण हा तिथला जो म्हणजे काय म्हणू आपण तिथे तिथली जी रया आहे ती पूर्णच गेलेली आहे. सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आपण आपल्या लेवलने जेवढं होतं तेवढं नक्की करावं, निदान जावं बघावं, आणि जो प्रदक्षिणा मार्ग आहे म्हणजे त्या मंदिराचा, इतकं सुंदर उत्कृष्ट कार्विंग केलेलं मंदिर आजच्या डेटला नागपूरमध्ये आहे, जे 300 वर्ष जुनं आहे आणि तिथल्या ज्या मूर्त्या आहेत त्यांनी केलेलं कार्विंग अप्रतिम बघण्यासारखं. तर आपल्या लेवलने आपण प्रयत्न केले पाहिजे. आता याच्यातच मी तुला सांगेल की आपल्या नागपूरच्याच प्रसिद्ध जे कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर उदय माहूरकर, तर मिसेस माहूरकर आणि आम्ही लोक गेलो होतो, त्यांना खूप आवड की आपण आपलं शहर कसं काय, तर मी त्यांना घेऊन गेलेलो. तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय पोहोचवला की या मंदिराबद्दल काहीतरी आपण केलं पाहिजे. तर कसं होतं ना की आपण त्या स्थानी गेल्यानंतर आपल्याला जे काय वाटतं आपण आपल्या कॉन्टॅक्ट मधूनही काही जर का करू शकलो तर लोक करतात. तर निदान तिथे गेलं पाहिजे. मुरलीधर मंदिर सुंदर आहे, ओडिया शैलीतलं एकमेव ते मंदिर आहे सोनेगाव तलावाच्या जवळचं. आणि मुरलीधर मंदिर म्हणजे काय आपण असं इमॅजिन करू की कृष्ण आणि राधा

0: असंच असेल, पण ते तसं नाहीये. ते रुक्मिणी आणि सत्यभामा आणि मध्ये कृष्ण असं ते मंदिर आहे. अशी चार मंदिरं नागपुरातच आहे वेगवेगळ्या स्थानांवर. येस, ते बघायला पाहिजे. जाऊ शकतो ना आपण. आता अधिक होऊन गेला संकल्प वगैरे की एकदा तर मी कृष्ण मंदिरात जाईल. गोरक्षणमध्ये सगळे जातात पण या मंदिरांमध्ये कोणी जात नाही. मी जाऊन जर का प्रयत्न केला जाऊ शकतो आपण. तर तो बदल होतो. आपल्याला आपल्या लेवलने केला तर त्या गोष्टी सहज शक्य आहे. आणि नागपुरात राहून खूप गोष्टी बघण्यासारख्या. आज गुगलवरती जरी गेलं आणि गुगल गुरुची मदत घेऊन आपण जरी म्हटलं की नागपूर हेरिटेज साइट्स, तरी पण पानभर लिस्ट आहे. त्याच्यातल्या तुम्ही चार गोष्टी जरी पाहिल्या महिन्यातून, किंवा आपल्या येणाऱ्या पिढीला घेऊन गेला, आपल्या घरचे लहान मुलं आहेत त्यांना घेऊन गेलं, त्यांना दाखवलं, तर गोष्टी सहज घडतात. एक जाता जाता तुला सांगतो की आपल्याकडे बघ शहरांमध्ये पुतळे आहेत. करेक्ट. बाजी प्रभू देशपांडे चौक कुठे आहे?
1: रामनगरला.
0: करेक्ट. बरोबर. रझाशी राणी स्क्वेअर आहे. ठीक आहे. नेताजी सुभाषचंद्र बोसांचाही चौक आहे स्टेशनच्या जवळ.
1: येस.
0: तिकडे कॉर्नरला नेताजींचा एक छान पुतळा आहे. मला असं वाटतं की हे पुतळे जरी आपण आपल्या येणाऱ्या पिढींना दाखवलं आणि त्याच्यात दोन म्हणजे थोडासा जरी इतिहास जरी सांगितला, चॅट जीपीटीची मदत घ्या हरकत काय नाही, तो थोडाफार तरी करेक्ट सांगेल. तर निदान ते जरी दाखवलं ना तरी भरपूर आहे की आज मुलांना माहितीच नाही की सावरकर कोण. तर आपला इथे एवढा सुंदर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा शंकरनगर चौक, तो दाखवा. तर ते होऊ शकतं. बदल आपल्याकडनं सहज शक्य आहे.
1: छोट्या छोट्या लेवलवर सुरुवात केली तरी हरकत नाही.
0: एक्झॅक्टली. मी हेच म्हणतो की सगळ्यांनी झाडू घेऊन पूर्ण झाडायची गरज नाही. छोटीशी गोष्ट आहे, तिथून सुरुवात केली. फक्त सुरुवात होणी महत्वाची आहे, मग तिथून गोष्टी हळूहळू बदलत जातात आणि बदल घडतो. याच्यावर मला विश्वास आहे. वेळ लागतो, नक्कीच लागतो, पण बदल घडतोच.
1: क्या बात आहे. तू वेळात वेळ काढून आलास आणि इतक्या छान गप्पा आपल्या झाल्या. नागपूर आणि नागपूर बाहेरील हेरिटेज याविषयी तू सांगितलंस, तर त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि या मुलाखतीद्वारे तरी आपण आपल्या शहरातला वारसा लोकांपर्यंत पोहोचू शकू, किंवा तो लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी ते आपल्याला अप्रोच करतील अशी आपण पॉझिटिव्ह अपेक्षा करूया. आणि थँक्यू सो मच.
0: नक्कीच, खूप छान वाटलं मला पण. थँक्यू, थँक्यू सो मच इन्व्हाइट केल्याबद्दल.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेतून स्वर्णिमा कमलवार यांनी हेरिटेज वॉक या विषयावर सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत ऐकली. या मुलाखतीसह आजचा आपला युववाणी हा विशेष कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात अशाच काही नवनवीन विषयासह आणि रंजक गप्पांसह. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण अश्विनी तुमची रजा घेते. धन्यवाद. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

0: युववाणी कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणी सोलापूर केंद्रानं.

0: एफएम 103.4 MHz वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6 वाजलेत. आता जितेंद्र घोडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके

0: हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
1: नमस्कार
0: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
1: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
0: बर.
1: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडून दिले गेलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
0: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
1: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मीपूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची, कुठेही मध्ये ते काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
0: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
1: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
0: दीपावली.
1: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
0: अर्थातच लक्ष्मी पूजन.
1: कुठल्या दिवशी येतं?
0: अमावस्येला.
1: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
0: बरोबर आहे.
1: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
0: हो.
1: घरातली जळमट काढता.
0: खरे.
1: म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
0: बरोबर.
1: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
0: अमावस्येचा.
1: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
0: अरे वा. मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
1: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
0: का?
1: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे.
0: अच्छा.
1: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
0: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
1: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
0: बर.
1: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
0: हो.
1: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
0: अच्छा.
1: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली, कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
0: अच्छा.
1: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
0: हा
1: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
0: अच्छा.
1: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
0: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: हा तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
0: करेक्ट करेक्ट.
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
0: हो हो.
1: बरोबर ना.
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग हे नैसर्गिक आहे का नाही?
0: आहे.
1: मगाशीच सांगितलं.

0: मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग हे नैसर्गिक आहे,
1: बरोबर,
0: देवानी दिलेले.
1: हो,
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत. हो. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबरमध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: त्यामुळे परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण अधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: जितेंद्र खोडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात.

गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

0: 1981 पासून तिवारीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: इंस्टाग्राम स्टोरी, फेसबुक लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
3: 86032 आणि 265 या जातीच्या उसाच्या दर्जेदार रोपांसाठी प्रसिद्ध असलेली श्री सद्गुरु रोपवाटिका, वसेकर वस्ती, टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ. मोबाईल 9895286072.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
7: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट मध्ये.
8: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
7: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडणे. संपर्क 87400034008.
9: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
10: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
9: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
10: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
9: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
10: अरुण नरखेडकर अंगर.
9: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
11: श्रोत्यांनो, संध्याकाळचे 6:14 होत आहेत. आता मराठी गाण्यांचा आनंद पण घेऊयात. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांचा अभंग प्रभाकर कारेकर यांच्या स्वरामध्ये.

0: काय हो, दवाखान्यात जाऊ म्हणालात आणि लगेच घरी आलात?
1: अगं उपचार झाले सुद्धा.
0: काय जादू वगैरे आहे का काय?
1: अगं एसटी स्टँड वर उतरलो, समोरच्या अंबिका हॉस्पिटल मध्ये गेलो, उपचार केले आणि घरी आलो.
0: वेळेची आणि पैशाची बचत म्हणजे अंबिका हॉस्पिटल एसटी स्टँड समोर सोलप.
2: मोबाईल 99217555.
3: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेस साठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे सोलापूर.
4: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18.
5: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
6: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
5: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव AC आणि नॉन AC निवासी गुरुकुल.
6: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28. जिजाऊ गुरुकुल.

0: स्कूल निवासी स्कूल सुरक्षित राहील आपलं मूल।
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी।
2: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू, लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर।
3: अग बाई बाई बाई वैतागले ग बाई या दारूला।
4: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ, मोबाईल 96 37 91 22 88।
5: श्रीकृष्ण मार्ट म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक गरजेचा विश्वासू साथीदार।
6: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण मार्ट मध्ये किराणा माल, सौंदर्य प्रसाधन सर्व काही एकाच छताखाली मिळतं।
5: श्रीकृष्ण मार्ट, मंगळवेढा रोड, कामती बुद्रुक, जिल्हा सोलापूर।
7: संपर्क 90 11 33 82 83।
8: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी, 3 वर्षांचा LLB कोर्स।
9: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या।
8: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर।
9: संपर्क 98 60 10 44 70।
10: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शांता शेळके यांची रचना, पद्मजा फिराणी जोगळेकर यांच्या स्वरात, संगीत आहे यशवंत देवी यांचं।

श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:30 होत आहेत. आता एफएम बँड 103.4 MHz आयसीसी विमेन्स T20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं थेट प्रसारण आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ऍपवर आमचे नेहमीचे कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत.

श्रोतेहो, आता हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत. सुरुवातीला आपण ऐकूयात सर या चित्रपटातली कुमार सानू यांनी गायलेली ही रचना.

आता ऐकूयात नोबिना मक्की यांच्या स्वरामध्ये आरिफ देहलवी यांची रचना, संगीत आहे जवाहर वत्तल यांचं.

आता ऐकूयात हॅलो ब्रदर या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गाणं. संगीत आहे हिमेश रेशमिया आणि साजिद वाजिद यांचं.

साधना सरगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी. तर चित्रपट होता दिल का क्या कसूर. याबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे. या जिल्ह्यातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांचं गेल्या 2 महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या

नुकसानीची 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे. 95,000 हून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम येत्या 8-10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं होतं. याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं आहे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्यांचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला लागलेल्या आगीच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टरवर वनजमिनीचं नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसापूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. यावर अध्यक्ष नार्वेकरांनी सरकारला याबाबत 29 जूनला सभागृहात निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसापूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यांनी चाकू भोसकून हत्या केली होती. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नागपूर इथला डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयास येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं.
तर भारतात

0: विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र गुजरात पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200 जास्त डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अलिकडेच शिवसेनेत सामील झालेले खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबरोबर अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. संजय दीना पाटील यांच्या संवादाच्या निषेधात आज पत्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं. त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं आजही हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास खामगाव तालुक्यातल्या काळेगाव कंचनपूर बोरी अडगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून रावेर तालुका आणि सातपुडा पर्वतरांगात अतिवृष्टी झाल्याचं वृत्त आहे. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे जीएमआर कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:11 झालेली आहेत.
2: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी.
3: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
2: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी, सूत मिल समोर, वाघोली तालुका मोहोळ.
3: मोबाईल 9999 42 41 49. 86-32 आणि 265 या जातीच्या ऊसाच्या दर्जेदार रोपांसाठी प्रसिद्ध असलेली श्री सद्गुरू रोपवाटिका, वसेकर वस्ती, टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ. मोबाईल 98 90 25 86 72.

उपळीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणं फारच गरजेचं आहे, हो ना? हेच लक्षात घेऊन खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्याच्या विविध विषयांवरील चर्चा, उपयुक्त आणि सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवरती योग्य मार्गदर्शन देखील. त्यासाठी अवश्य ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15. आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।

आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्झवरून. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. आता विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकार विशेष कृती दलाची स्थापना करणार. कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा अधिक मदत मिळणार, मंत्री नितेश राणे. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. महसूल विभागातील मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी केली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्त नोंदणीबाबत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्तांची बेकायदा नोंदणी करून कोट्यवधींचा महसूल बुडवल्याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून

0: सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणाही बावनकुळे यांनी केली. मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. मुद्रांक शुल्क निश्चित करताना कायद्याचं पालन करूनच ही निश्चिती करावी लागेल अशा सूचना देण्यात येतील आणि त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असं बावनकुळे म्हणाले. दरम्यान राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. तसंच कृती दल स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्यामार्फत हे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसंच गडचिरोली जिल्ह्यात साखरफाटा इथं नायब तहसीलदारावर हल्ल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यासाठी परवानगी देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या संबंधित प्रांत अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात येईल असंही मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण निर्माण करणाऱ्या उद्योगांना बंद करण्याची नोटीस त्वरित बजावण्यात येईल आणि प्रदूषण रोखण्यासाठी 3 टप्प्यातील विशेष कार्यक्रम आखण्यात येईल अशी घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश उद्योगांचा पाहणी दौरा आपण केला असून प्रदूषणाचा गंभीर प्रकार पाहिला आहे. मात्र हे सर्व उद्योग एका रात्रीत बंद करणं शक्य नाही, त्यामुळे 3 टप्प्यात उपाययोजना आखण्यात येतील आणि मग त्याच राज्यभरात लागू करण्यात येतील अशी माहिती देखील मुंडे यांनी यावेळी दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर नियोजित वराची वधूकडून झालेल्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी विधानसभेत दिले. याबाबतचा मुद्दा सभागृहात सुनील शेळके यांनी उपस्थित करताना हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली होती. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी केल्यावर तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी हे निर्देश दिले. त्यावर भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष पदावरील व्यक्तीला असे निर्देश देण्याचा अधिकार आहेत का असा प्रश्न उपस्थित करत निर्णय देण्याची मागणी केली. मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या हत्येचे तीव्र पडसाद आज सभागृहात उमटले. लोकलमधील या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्य सरकारकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असून यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नाना पटोले आणि भास्कर जाधव यांनी केली. यासंदर्भात स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. विधानसभा अध्यक्षांनी स्थगन नाकारत विषय मांडण्याची मात्र मुभा दिली. त्याचवेळी राज्य सरकारने यावर त्वरित उपाययोजना करावी तसंच सोमवारी याबाबत सभागृहात निवेदन करावं असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले. कोकणातील आंबा आणि काजू पिकाचं तब्बल 90% नुकसान झालं असून ही परिस्थिती पाहता राज्य सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या अर्थात एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन बागायतदारांना विशेष बाब म्हणून वाढीव आर्थिक मदत देईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. नितेश राणे यांनी कोकणातील फळबागांच्या नुकसानीचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित करताना वाढीव मदतीची मागणी केली होती. कोकणातील बागायतदारांना तातडीने दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. 15 दिवसात हा निधी उपलब्ध करून दिला जाईल तसंच फळपीक विमा योजनेतून निधी वितरित केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तरात सांगितलं. अमरावती शहरात नियमबाह्य पद्धतीने आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून दिल्याप्रकरणी संबंधित गृहपालासह दोघांना निलंबित करण्यात आलं आहे आणि या सर्व प्रकरणी आदिवासी विकास आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली. याबाबतचा प्रश्न सुलभा खोडके यांनी उपस्थित केला होता. खासगी रुग्णालयांनी रुग्णांना विविध आजारांवरील उपचारांसाठी किती दर आकारावा यासंदर्भात राज्य शासनांनी धोरण ठरवावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील खासगी रुग्णालयातील दरांबाबत धोरण ठरवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सदस्य बापूसाहेब पठारे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. तसंच खासगी रुग्णालयांना रुग्णालयाबाहेर उपचारांचे दरपत्रक लावणं बंधनकारक करण्यात आलं असून त्याची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी केली जाईल असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दीर्घकालीन उपाययोजनांसाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेणार राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची माहिती.

अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई, मालवाहू वाहनांचे परवाने रद्द होणार, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी सीआयडी चौकशी करावी अशी सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करणार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन. पुणे विषारी दारूकांडातील आरोपींवर मकोका लावण्याचा विचार, 22 मृतांच्या कुटुंबियांना मदत देणार, राज्य सरकारची विधान परिषदेत ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या कामकाजातली काही क्षणचित्र. गुरुवारी सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात विशेष बैठकीने झाली. 12वी धरणातील जलसाठा 35% आल्यानं ठाणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीवर शासन गांभीर्याने उपाययोजना करत असून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत औद्योगिक क्षेत्रासाठीच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. तसंच वाढतं शहरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेऊन दीर्घकालीन जलनियोजनासाठी नगरविकास, जलसंपदा आणि पाणी पुरवठा विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की एमआयडीसीच्या मालकीच्या 12वी धरणातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या शहरांना पाणी पुरवठा केला जातो. अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्यानं उपलब्ध जलसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्यात येत असून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे. 12वी धरणाची क्षमता वाढवण्याबाबतच्या मागणीचीही तपासणी करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन नवीन 2 धरणं प्रस्तावित करण्यात आली असून भविष्यातील मागणीचा विचार करण्यात येत असल्याचं राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्री सरनाईक बोलत होते. सरनाईक म्हणाले की अलीकडेच घडलेल्या 2 भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं. या प्रकरणांमध्ये वाहन चालकांसह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालवाहू वाहनाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. आवश्यक कार्यवाहीनंतर मदत वितरित करण्यात येणार आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचा ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8300 नवीन बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. संबंधित मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात प्रत्येक तासाला एसटी बस चालवण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढच्या 2 ते 3 महिन्यात दर अर्ध्या तासाने बस सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील अपघातप्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या सहकार्याने त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलं. सदस्य चित्रा वाघ यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. शाळांमध्ये असलेल्या सुविधांची माहिती मुख्याध्यापक आणि शिक्षक हे युडायस या पोर्टलवर भरतात. कधीकधी त्यांनी भरलेल्या माहितीबाबत काहींच्या मनात शंकाही असते, त्यामुळे त्याची पडताळणी करणारी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच शाळांना उपयुक्त सुविधा मिळाव्यात यासाठी लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात भूमिका बजावावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी सीआयडी चौकशी करावी याची सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. वाणिज्य शाखेच्या सहाव्या सत्राचे इकॉनॉमिक्स कॉमर्स

तसंच डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस पेपर 2 या 3 विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचं एप्रिल 2026 मध्ये उघडकीस आलं. या प्रकरणी 3 विद्यापीठाचे कर्मचारी 6 विद्यार्थी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, परंतु या गुन्ह्याचा सखोल तपास होऊन जबाबदारी निश्चित व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला हे प्रकरण सीआयडी चौकशीला पाठवण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका लावण्यात येईल. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नसून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क तसंच अन्न आणि औषध प्रशासनाकडून

0: पोलीस, राज्य उत्पादन शुल्क तसंच अन्न आणि औषध प्रशासनाकडून एकत्रित कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. भाजपचे सदस्य अमित गोरखे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली त्यावर उत्तर देताना कदम यांनी सांगितलं की या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू असून संपूर्ण साखळी उघड करण्यात तपास यंत्रणांना यश आलं आहे. विषारी दारू तयार करणं, पुरवठा करणं आणि विक्रीशी संबंधित असलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील एकूण 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आलं आहे.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम FM 103.4 MHz वरून.

हृदय संध्याकाळचे 7:30 होत आहेत. आता आयसीसी विमेन्स T20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याचं थेट प्रसारण आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. तर न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आमचे नेहमीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित प्रसारित करत आहोत. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

नमस्कार गावकरी बंधूंनो, आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 4 आषाढ 1948, 25 जून 2026. सुरुवातीला ऐकूयात सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. 100 पेंडींकरता आंबाडी भाजी 500 ते 600, बीट 700 ते 1800, कारली 1500 ते 6000, वांगी 1000 ते 4000, कोबी 700 ते 2000, ढोबळी मिरची 3000 ते 4000, गाजर 700 ते 5500, फ्लॉवर 560 ते 2000, गवार 1000 ते 4500. 100 पेंडींकरता कोथिंबीर 700 ते 1800, काकडी 500 ते 4000, लसूण सुका 7500 ते 19500, घेवडा लोकल 4000 ते 7000. 100 पेंडींकरता चाकवत 700 ते 1200, हिरवी मिरची 1000 ते 3000, पेरू 800 ते 2000, जांभूळ 500 ते 10000, भेंडी 800 ते 4500, लिंबू लोकल 1000 ते 4000, आंबा हापूस 800 रुपये, आंबा लोकल 2000 ते 4000. 100 पेंडींकरता मेथी 700 ते 2000, मोसंबी 2000 ते 5000, कांदा 100 ते 3200, पपई 500 ते 1000, अननस 1000 ते 3000, डाळिंब 1000 ते 20000, बटाटा

लोकल 900 ते 1200, 100 पेंडींकरता राजगिरा 500 ते 800, तांदूळ मसुरा 3570 ते 7035, दोडका शिराळी 1500 ते 3800, 100 पेंडींकरता शेपू 1000 ते 1600, 100 पेंडींकरता पालक 400 ते 800, 100 पेंडींकरता तांदूळचा 800 ते 1100, टोमॅटो वैशाली 500 ते 2500, कलिंगड लोकल 800 ते 2000, गहू शरबती 2615 ते 4010 रुपये. हे होते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. आता जाणून घेऊयात आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीमध्ये सध्या घसरण होताना दिसतेय. यासाठी भूजल पुनर्भरण करणं हा त्याच्यावरील एकच पर्याय आहे. भूजलाच्या शाश्वत विकासासाठी ग्रामीण भागामध्ये खाजगी विंधन विहिरी आणि साध्या विहिरींचं पुनर्भरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आणि कृषी क्षेत्रासाठी पाण्याची वाढती मागणी जर विचारात घेतली तर भूजलाचं व्यवस्थापन करणं ही आता काळाची गरज आहे. विहीर, विंधन विहीर किंवा सायफन पद्धतीनं विहीर पुनर्भरण करणं महत्वाचं ठरतं. पावसाचं पाणी आपल्या विहिरीत सोडणं यालाच विहीर पुनर्भरण असं म्हणतात. यासाठी शेतातील ओहोळ, ओढा किंवा नाल्यातून वाहणारं पावसाचं पाणी, पावसाचा अपधाव याचा वापर आपल्याला करता येतो. पावसाळ्यात विहीर भरल्यानं विहिरीतील पाणी जमिनीत खोलवर जातं. ज्या जलस्तरातून पाणी उपसलं गेलं होतं त्या जलस्तरामध्ये विहिरीतील पाणी मुरतं. पावसाळ्याच्या संपूर्ण हंगामामध्ये पाण्यानं भरलेल्या विहिरीच्या सर्वात जास्त खोलवर असलेल्या थरापर्यंत भूजलाचं पुनर्भरण होतं. यासाठी विहिरीची जागा ही शेतातील ओहोळ, नाला किंवा ओढा यापासून किमान 12 ते 18 मीटर लांब असावी. भूजल पातळीमध्ये घट झालेल्या विहिरींची यासाठी निवड करावी. विहिरीमध्ये भेगा असलेला खडक जेवढा जास्त तेवढी त्याची पाणी ग्रहण क्षमता अधिक असते, त्यामुळे अशी विहीर पुनर्भरणासाठी चांगली मानली जाते. विहिरीजवळ नाला, ओढा, ओहोळ नसल्यास विहिरीपेक्षा उंच भागातील अपधावानं जमा होणाऱ्या पाण्याचा यासाठी वापर केला पाहिजे. विहीर पुनर्भरणासाठी उपलब्ध ओहोळाची, पाणी, नाला, शेतातील पाणी यामध्ये साठवण आणि गाळण असे दोन खड्डे घ्यावे. साठवण खड्ड्याच्या मध्यभागी एक आडवं छिद्र घेऊन हा खड्डा पीव्हीसी 6 इंची पाईपद्वारे गाळण खड्ड्याला जोडावा. साठवण खड्ड्याकडे पाईपच्या तोंडाला मोठ्या छिद्राची जाळी बसवावी. साठवण खड्ड्यामध्ये जमा होणारं पाणी स्थिरावून पाण्यामधील पाला, पाचोळा, कचरा असे पदार्थ विरहित पाणी यामुळे गाळण खड्ड्यामध्ये जातं. भौगोलिक परिस्थितीनुसार साठवण आणि गाळण खड्ड्याच्या आकारमानामध्ये यासाठी बदल करणं आवश्यक आहे. याप्रमाणे विहीर पुनर्भरण करण्यासाठी साधारणतः 10,000 रुपये इतका खर्च आपल्याला येतो. तेव्हा अशा पद्धतीनं विहीर पुनर्भरण केलं तर ते आपल्यासाठी कायमच फायदेशीर होतं. सोबतच आपल्या पिण्याच्या पाण्याची आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची यामुळे सोय देखील होते.

0: आजचा कृषी सल्ला आता आपण ऐकलात. कार्यक्रमात आता ऐकूयात खरीप पिकांसाठी संतुलित खतं याविषयी संकलित माहिती. वाचक स्वर आहे जयपाल खेडकर यांचा.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खरीप पिकांच्या लागवडीमध्ये योग्य जमिनीत योग्य वेळी योग्य अंतरावर पेरणीसह खत व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे. पिकाच्या वाढीसाठी योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य खतांची मात्रा देणं तितकंच आवश्यक आहे. माती परीक्षणानुसार खतं दिल्यास पीक उत्पादनामध्ये वाढ मिळून जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास त्याची मदत होते. खरीपातील प्रत्येक पिकाची खतांची गरज ही वेगवेगळी असते. त्यानुसार संतुलित खतं व्यवस्थापन करणं अत्यंत महत्वाचं आहे. या अनुषंगानं खरीप हंगामातील विविध पिकांना द्यायच्या संतुलित खतांबाबत आज आपण माहिती जाणून घेऊया. सुरुवातीला

जाणून घेऊया सोयाबीन बाबत. सोयाबीनला शेणखत किंवा कंपोस्ट खत हे हेक्टरी 10 टन दिलं पाहिजे, तर रासायनिक खत देताना 50-75-75 यामध्ये 20 किलो गंधक अधिक 25 किलो झिंक सल्फेट आणि 10 किलो बोरॅक्स प्रति हेक्टर प्रमाणात द्यावं. पीक 20-25 दिवसांचा असताना सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिवळं पडण्याची शक्यता जास्त असते. यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी केली पाहिजे. शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये 19-19-19 तर शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये 0-52-34 या विद्राव्य खतांची 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी केली पाहिजे. पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळला पाहिजे. जाणून घेऊया भुईमूग पिकाला द्यायच्या खतांबाबत. भुईमुगाला शेणखत किंवा कंपोस्ट खत हे हेक्टरी 10 टन या प्रमाणात द्यावं, तर रासायनिक खतं देताना प्रति हेक्टरी 25-50 किलो नत्र आणि स्फुरद अधिक जिप्सम 400 किलोग्राम प्रति हेक्टर प्रमाणामध्ये पेरणीवेळी आणि आऱ्या सुटताना प्रत्येकी 200 किलो प्रति हेक्टरी द्यावं. सूर्यफुलामध्ये शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरताना हेक्टरी 10-12 टन या प्रमाणात वापरावं, तर सूर्यफुलाला शिफारशीत रासायनिक खत मात्रा म्हणजे प्रति हेक्टरी बागायती लागवडीसाठी 60-60-60 किलो नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टरी द्यावं. त्यापैकी नत्राची अर्धी मात्रा म्हणजेच 30 किलो नत्र तर स्फुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा पेरणीवेळी द्यावी. उर्वरित नत्राची मात्रा म्हणजेच उर्वरित 30 किलो नत्र पेरणीनंतर 25-30 दिवसांनी द्यावं. गंधकाची कमतरता असल्यास गंधक हेक्टरी 20 किलोग्राम प्रमाणे शेणखतामध्ये मिसळून द्यावं. तर सूर्यफुलाची कोरडवाहू लागवड करत असताना 50-25-25 किलो नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टरी द्यावं. तिळासाठी शेणखत किंवा कंपोस्ट खत हे हेक्टरी 5 टन या प्रमाणात द्यावं, तर रासायनिक खत देताना पेरणीवेळी 25 किलोग्राम नत्र आणि पीक 3 आठवड्याचं झाल्यानंतर 25 किलोग्राम नत्राची मात्रा द्यावी. जमिनीमध्ये गंधकाची कमतरता असल्यास पेरणीवेळी हेक्टरी 20 किलो गंधक द्यावं. खरीप हंगामातील बाजरीचा जर विचार केला तर बाजरीसाठी हेक्टरी 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावं, तर रासायनिक खतं देताना हलक्या जमिनीसाठी 40-20-20 किलो या प्रमाणात नत्र स्फुरद आणि पालाश द्यावं, तर मध्यम जमिनीसाठी 50-25-25 किलोग्राम नत्र स्फुरद आणि पालाश यापैकी पेरणीवेळी नत्राची अर्धी मात्रा म्हणजे 25 किलो नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाशची मात्रा द्यावी, आणि उरलेली 25 किलो नत्राची मात्रा ही पेरणीनंतर 25-30 दिवसांनी दिली पाहिजे. खरीप ज्वारीसाठी हेक्टरी 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावं, तर रासायनिक खतासाठी शिफारशीत खतं मात्रा ही हेक्टरी 100-50-50 किलोग्राम नत्र स्फुरद पालाश यामध्ये पेरणीवेळी अर्धनत्र म्हणजेच 50 किलो आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावं, तर उरलेलं अर्धनत्र म्हणजेच 50 किलो नत्र हे पेरणीनंतर 25-30 दिवसांनी दिलं पाहिजे. खरीप हंगामातील तुरीसाठी शेणखत किंवा कंपोस्ट खत हे हेक्टरी 5 टन इतक्या प्रमाणात वापरावं, तर रासायनिक खतांचा विचार केला तर यामध्ये पेरणीवेळी 25-50-0 किलो नत्र स्फुरद पालाश द्यावं किंवा 125 किलो डीएपी प्रति हेक्टरी या प्रमाणात द्यावं. पेरणीच्या वेळी हेक्टरी 30 किलो पालाश म्हणजेच 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश दिल्यास पिकामध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढून उत्पादन वाढण्यास त्याची मदत होते. पीक 50% फुलोऱ्यात असताना 19-19-19 या खताची 1-2% फवारणी करावी. सिंचनाचं पाणी सोय नसेल तर फुलोरा अवस्थेत 2% युरिया म्हणजेच 10 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम युरिया किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये 2% पोटॅशियम नायट्रेटची 13-0-45 ची एक फवारणी केली पाहिजे. खरीप हंगामातील मूग आणि उडीदासाठी शेणखत किंवा कंपोस्ट खत हे हेक्टरी 5 टन इतक्या प्रमाणात दिलं पाहिजे, तर रासायनिक खतं देताना मूग आणि उडीदामध्ये 20-40 किलोग्राम नत्र आणि स्फुरद किंवा 100 किलोग्राम डीएपी पेरणीच्या वेळी द्यावं किंवा युरिया 30 किलोग्राम आणि सिंगल सुपर फॉस्फेट 250 किलोग्राम प्रति हेक्टरी द्यावं. पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 30 किलोग्राम पालाश म्हणजेच 50 किलोग्राम म्युरेट ऑफ पोटॅश दिल्यास पिकामध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढून
उत्पादनामध्ये वाढ

0: वाढ होते. शेतकरी बांधवांनी 15 जुलैनंतर मूग आणि उडीद या पिकांची पेरणी करणं टाळलं पाहिजे. अर्थातच 15 जुलैनंतर मूग आणि उडीदाची पेरणी करू नये. कुळीत आणि मटकीचा विचार केला तर यासाठी देखील शेणखत किंवा कंपोस्ट खत हे हेक्टरी 5 टन इतक्या प्रमाणात लागतं, तर शिफारशीत खतमात्रा प्रति हेक्टरी पेरणीवेळी 12.5-25 किलोग्राम नत्र आणि स्फुरद किंवा 75 किलोग्राम डीएपी प्रति हेक्टरी प्रमाणात द्यावं. चवळीसाठी शेणखत किंवा कंपोस्ट खत हे हेक्टरी 5 टन इतकंच वापरावं, तर पेरणीच्या वेळी 25-50 किलोग्राम नत्र स्फुरद किंवा डीएपी 125 किलो प्रति हेक्टरी प्रमाणात द्यावं. राजम्याची लागवड करताना हेक्टरी 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावं. रासायनिक खतांचा विचार केला तर राजम्याच्या पेरणीवेळी 30-80 किलोग्राम नत्र स्फुरद किंवा डीएपी 170 किलोग्राम प्रति हेक्टरी द्यावं. पीक 20 दिवसांचं झाल्यानंतर नत्राचा दुसरा हप्ता 30 किलोग्राम म्हणजेच 70 किलोग्राम युरिया प्रति हेक्टरी द्यावा. कापूस लागवडीमध्ये देखील संतुलित खतांचा वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे. यासाठी कापसामध्ये शेणखत किंवा कंपोस्ट खत, बागायती लागवडीसाठी 10 टन तर कोरडवाहू बागायतीसाठी 5 टन प्रति हेक्टरी या प्रमाणात द्यावं. तसंच शिफारसीत रासायनिक खतमात्रेचा विचार केला तर संकरित कापसासाठी 100-50-50 नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टरी द्यावं, तर सुधारित कापसासाठी 80-40-40 इतकं त्याचं प्रमाण असावं, तर बीटी कापसासाठी 125-65 नत्र स्फुरद पालाश हे किलोग्राम मध्ये प्रति हेक्टरी द्यावं. पेरणीच्या वेळी 20% नत्र आणि स्फुरद पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी, तर पेरणीनंतर 30 दिवसांनी 40% नत्र आणि पेरणीनंतर 60 दिवसांनी नत्राची उर्वरित 40% मात्रा दिली पाहिजे. तसंच मॅग्नेशियम, गंधक, लोह, जस्त, मॅंगेनीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील कापूस पिकास आवश्यकता असते. त्यासाठी गंधक 20 किलोग्राम, मॅग्नेशियम सल्फेट 20 किलोग्राम, झिंक सल्फेट 25 किलोग्राम आणि बोरॅक्स 5 किलोग्राम प्रति हेक्टरी प्रमाणात द्यावं. या पद्धतीनं खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, तीळ, बाजरी, खरीप ज्वारी, तूर, मूग आणि उडीद, कुळीत आणि मटकी, चवळी, राजमा आणि कापूस या पिकांना संतुलित खतं दिल्यास याचा अनुकूल परिणाम आपल्याला त्या पिकाच्या उत्पादन वाढीवर दिसतो.
1: खरीप पिकांसाठी संतुलित खतं याविषयी संकलित माहिती आता आपण ऐकलीत. वाचक स्वर होता जयपाल केडकर यांचा. कार्यक्रमात आता ऐकूयात चुकीच्या खाद्यामुळे जनावरातील पोटफुगी याविषयी संकलित माहिती. वाचक स्वर आहे शिवाई शेळके यांचा.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, समारंभातील उरलेलं अन्न, शिळीफळं आणि सडका भाजीपाला गैरजबाबदारीनं उकिरड्यावर फेकण्यात येतो आणि भुकेली जनावरं चाऱ्याअभावी या अन्नाकडे आकर्षित होतात. न कळत जास्त प्रमाणात याचं सेवन केल्यामुळे पोटफुगी आजार जनावरांमध्ये उद्भवतो. याची लक्षणं ओळखून तातडीनं अशा जनावरांवर उपचार करणं गरजेचं आहे. मानवी आणि जनावरांमधील अन्नपचन संस्थेमध्ये खूप मोठा फरक आहे. जनावरांमध्ये जठर हे 4 विभागात विभाजित झालेलं असतं आणि त्यांची शरीररचना जटिल कर्बोदके जसं की हिरवा चारा, ज्वारी, मका, धांड्यांचे पचन करून त्यातून शरीराला लागणारी ऊर्जा तयार करण्यात प्रगत असतं. त्याउलट साधी लवकर पचणारी कर्बोदके म्हणजे पोळी, भात, शिजलेली डाळ जर पाळीव जनावरांच्या जसं की गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी यांच्या खाण्यात आली तर त्याचं अतिशीघ्र पचन होऊन जठराच्या पहिल्या भागात लॅक्टिक आम्लाची निर्मिती होते. यामुळे जठरातील पचनक्रिया बंद पडत आम्लाचे प्रमाण वाढून जीवघेणी पोटफुगी होऊन उपचाराअभावी अशा जनावरांचा मृत्यू ओढावतो. समारंभातील उरलेलं अन्न, शिळीफळं आणि सडका भाजीपाला जर आपण गैरजबाबदारीने उकिरड्यावर फेकून देत असाल आणि भुकेली जनावरं चाऱ्याअभावी या अन्नाकडे आकर्षित होत असतील तर नकळत जास्त प्रमाण

0: आणि त्याचं सेवन केल्यामुळे पोटफुगे आजार जनावरांमध्ये उद्भवतो. या आजाराची गंभीरता लक्षात घेणं जरुरी आहे, कारण बऱ्याचदा लवकर पचणारी कर्बोदकं खाऊन अशी बरीचशी जनावरं पहिल्या 8 ते 10 तासात उपयुक्त उपचाराअभावी दगावतात. जनावरांमधील पोटफुगीची कारणं पाहता गैरजबाबदारीने उकिरड्यावर टाकलेलं समारंभातील उरलेलं शिळं अन्न, नासाडलेली फळं या आजाराचं मुख्य कारण ठरतात. चाऱ्याची कमतरता आणि भुकेने त्रस्त जनावरं याकडे आकर्षित होऊन हे अन्न खाऊन आजारास बळी पडतात. बऱ्याचदा उन्हात वाळत घातलेले धान्य सुद्धा फिरत्या जनावरांचं लक्ष वेधून ते खाल्ल्यामुळं या आजाराचं कारण ठरू शकतात. काही विशेष सणानिमित्त जसं की पोळा, बेंदूर, शेतकरी आपल्या गाई बैलांना अंघोळ घालून रंगरंगोटी करून ओवाळून पुरणपोळी खाऊ घालतात. अशा सणांनंतर पशु चिकित्सालयात पोटफुगी हा आजार झालेली जनावरं येतात. याचे विश्लेषण केल्यानंतर असं आढळून आलं आहे की पूर्वी पुरणपोळी खाऊ घालण्याचं प्रमाण 1 किंवा 2 घरापुरतं मर्यादित होतं. आता हेच प्रमाण 25 ते 30 घरांपर्यंत वाढल्यामुळं अपचन होऊन जनावरं आजारी पडतात. अशा कारणांमुळं जनावरांना पोटफुगी झालीच तर काही लक्षणं दिसून येतात, जसं की जनावरे चारा खाणं थांबवतात, फुगलेल्या पोटावर हाताने दाब दिल्यास खळखळ असा आवाज येतो, नाकातोंडातून हिरवट द्रव स्त्रवतो, जनावर शक्तिहीन होत खाली बसतं, हळूहळू एका अंगावर झोपतं. हे या आजाराचं अतिशय गंभीर लक्षण आहे. वेळेवर आजाराची गंभीरता लक्षात घेऊन पशुवैद्यकाच्या मदतीनं उपचार न केल्यास जनावर या आजारास बळी पडतात. चुकीच्या खाद्यामुळे जनावरांमधील पोटफुगी हा आजार रोखण्यासाठी उपाययोजना करताना आजारात जनावरांना खूप तहान लागते तरी पाणी पिऊ द्यायचे प्रमाण मर्यादित ठेवावं लागतं, कारण जठरामध्ये अगोदरच पाण्याचा खूप मोठा साठा असतो, त्यामुळं फुफ्फुसांवर दाब पडून श्वसनाला त्रास होतो. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पुढच्या उपचारांसाठी आजारी जनावराला जवळच्या पशु चिकित्सालयात घेऊन जावं, अन्यथा जनावर दगावण्याची शक्यता वाढते. पशुतज्ञ आजाराची पुढील चाचणी करून आधुनिक उपचार पद्धतीने जनावराचा प्राण वाचवल्यास प्रयत्नशील राहतो. पशुवैद्यकीय मदत मिळेपर्यंत खाण्याचा सोडा 1 ग्रॅम प्रति किलो वजनाच्या, जसं की गाईला 300 ते 350 ग्रॅम आणि शेळी किंवा मेंढीस 25 ते 30 ग्रॅम प्रमाणात पाण्यात मिसळून पाजावे. हे मिश्रण पाजताना जनावराला ठसका लागू नये याची काळजी घ्यावी. आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन जनावरांना लवकर पचणारी कर्बोदकं जसं की गव्हाच्या पोळ्या, तांदूळ, शिजलेला भात, हॉटेल किंवा समारंभातील उरलेले अन्न खाण्यास प्रतिबंध करावा. अशा प्रकारे उपाययोजना केल्यास चुकीच्या खाद्यापासून होणाऱ्या पोटफुगी या आजाराची लक्षणं दिसताच योग्य ते उपचार केले जातात आणि जनावरांना होणाऱ्या त्रासापासून वाचवता येतं.
1: श्रोते हो, आताच आपण चुकीच्या खाद्यामुळं जनावरातील पोटफुगी याविषयी संकलित माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता शिवाई शेळके यांचा. आता ऐकूयात प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गाणं.

श्रोतेहो, या बरोबरच आजचा गावकरी मंडळाचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्याच्या गावकरी मंडळाच्या कार्यक्रमात. नमस्कार. गावकरी मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम एफएम 103.4 मेगाहर्ट्झवरून.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.
2: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेस साठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे, सोलापूर.
1: मोबाईल 90-49-36-60-77 आणि 97-66-17-24-18.
3: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
1: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
3: मोबाईल 91-72-710-499.
2: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
1: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
2: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 95-79-790-940. अहो काका, मिठाई काय वाटतंय?
1: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
2: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझेशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन, डी मार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
1: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
2: मोबाईल 73-5000-25-47 आणि 84-11-966-700.
4: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
5: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
4: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
5: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर DP नकाते यांचं
4: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ, सोलापूर.
6: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
7: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
6: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
7: जे दागिने त्यांच्याकडूनच आणले.
4: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
2: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार.
1: डॉक्टर RS मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटगे रोड, सोलापूर.
2: मोबाईल 91-30-396-809. डॉक्टर, इंजिनियर व्हायचंय अथवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवायचंय? कोटा, राजस्थान सारखी अध्यापन पद्धत आता सोलापुरात. मोशन एज्युकेशन सोलापूर.
1: GE, NEET, MST, CET महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी तर MST, CET साठी स्पेशल बॅच.
2: आणि विद्यार्थ्यांनो, दिवसा कॉलेज करून संध्याकाळी CET ची तयारी.

0: करण्यासाठी स्पेशल बॅच 8वी ते 10वी फाउंडेशन बॅच साठी प्रवेश सुरू.
1: उपयुक्त स्टडी मटेरियल, अनुभवी तज्ञ शिक्षक, नियमित टेस्ट सिरीज.
0: मोशन एज्युकेशन सोलापूर, युनिटी श्रद्धा आर्किड दावत चौकाजवळ, पतंजली स्टोअर शेजारी, जुळे सोलापूर. मोबाईल 97666 46 400 आणि 78220 97 296.
1: मोशन आहे तर भरोसा आहे,
0: मोशन आहे तर हमका सिलेक्शन आहे. श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी,
1: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
0: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी, सूत मिल समोर, वाघोली, तालुका मोहोळ.
1: मोबाईल 89992 42 41 49.
0: त्वचारोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
1: मोबाईल 77 19 92 22 55.
0: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
1: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
0: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
1: संपर्क 98 60 10 44 70.

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम। नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार। आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 वर 971 जण जखमी। महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं आज जारी केला। गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे। यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे। कोकणातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांच्या गेल्या 2 महिन्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मंजूर झालेल्या 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे। 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे। ही रक्कम येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं। याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलंय। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतली घसरण आजही कायम राहिली। ब्रेंट क्रूडचे दर 9% घसरून प्रति बॅरल 73 अमेरिकन डॉलर्स आणि 6 सेंट्सवर व्यवहार करत होते।

0: तसंच वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचे दरही 8% जास्त घसरणीसह प्रति बॅरल 69 अमेरिकन डॉलर्स आणि 74 सेंट्सवर व्यवहार करत होते. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि याप्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्रकुमार गोस्वामी यांनी केली आहे. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. आणीबाणीबाबत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका कवितेची आठवण त्यांनी करून दिली.
1: जब आपातकाल को एक वर्ष हो गया तो अटल जी ने एक कविता लिखी और उन्होंने उस समय की मनस्थिति का वर्णन अपनी कविता में किया है. झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, सिसकी भरते सावन का अंतर्गत रीत गया, एक बरस बीत गया.
2: सीख चौ में सिमटा जग किंतु विकल प्राण बिहग, धरती से अंबर तक गुजा मुक्ति गीत गया, एक बरस बीत गया, एक बरस.
0: 1975 मध्ये आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जातो. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. रेल्वे मालवाहतुकीचं आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीनं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक घेतली. विविध वस्तूंचं आकारमान आणि वैशिष्ट्यांनुसार मालगाडीच्या वाघिणींची रचना करावी असा प्रस्ताव या बैठकीत पुढे आला आहे. मीठ आणि सिमेंट अशा वस्तूंसाठी मुद्दाम तयार करण्यात आलेल्या वाघिणींचं आरेखन या बैठकीत सादर करून त्याच्या सफलतेविषयी चर्चा झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या 164 झाली असून 971 जण जखमी झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. काल मध्यरात्रीनंतर 7.2 रिक्टर तीव्रतेचे धक्के तिथे जाणवले. गेल्या 100 वर्षात एवढ्या तीव्रतेचा भूकंप या परिसरात झालेला नाही. धक्क्यांचा प्रभाव सुमारे 1700 किलोमीटर दूरपर्यंत ब्राझीलमध्ये अॅमेझॉनपर्यंत जाणवल्यानं घाबरून रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्या. देशात आणीबाणी घोषित केली असून मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामकाज बंद ठेवलं आहे. जखमींच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यावरचे सर्व निर्बंध हटवले असून पश्चिम आशियातल्या संकटापूर्वीच्या स्तरावरचा पुरवठा पुन्हा सुरू केला आहे. यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. संकट सुरू झाल्यानंतर थांबवण्यात आलेल्या बल्क एलपीजी पुरवठ्यावरचे निर्बंधही कमी करून त्याचा पुरवठा संकटापूर्वीच्या वापराच्या 50% आणला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओने तयार केलेल्या नेत्रा या स्वदेशी बनावटीच्या हवाई हल्ला इशारा आणि नियंत्रण यंत्रणेला अंतिम परिचालन मंजुरी मिळाली आहे. बंगळुरू इथं आज झालेल्या एका समारंभात

0: भारतीय वायुदलाचे उपप्रमुख एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांना ही मंजुरी सुपूर्द करण्यात आली. नेत्रासारखं स्वदेशी तंत्रज्ञान ऑपरेशन सिंदूर आणि बालाकोट हल्ल्याच्या वेळी उपलब्ध झाल्यामुळे देशाच्या संरक्षण सिद्धतेत मोठी वाढ झाल्याचं यावेळी वायुदल उपप्रमुखांनी सांगितलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांनी इराणच्या IRGCने अधिकृतरित्या नेमून दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा. इतर मार्गांनी प्रवास केल्यास ते धोकादायक ठरू शकते अशी सूचना इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेशी झालेल्या करारानुसार इराणी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा समावेश आहे. यापुढच्या काळात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज प्रवासाचं व्यवस्थापन करण्यासाठी इराण आणि ओमाननं संयुक्त कृती दल स्थापन करण्याचं ठरवलं आहे. होर्मुझमध्ये अडकून पडलेल्या 11,000 खलाशांच्या सुटकेसाठी सर्व सुरक्षा परवान्यांसहित हमी योजना तयार केली असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे. महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज मँचेस्टर इथं भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरु आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्यांची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात संघाची धावसंख्या 8 असताना दिलारा अख्तर 4 धावांवर बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या 16 षटकांमध्ये 3 बाद 106 धावा झाल्या होत्या. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात राज्यसभेच्या 10 नवनिर्वाचित आणि पुनर्निर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि झारखंड मधल्या सदस्यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 27 ते 29 जून दरम्यान सेशेल्स या देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 वर 971 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
3: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.

0: तुमच्या क्लिनिक मध्ये
1: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
0: मोबाईल 920-95-94-290.
1: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8.
0: डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल सोलापूर इथं रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत PCOD आणि लठ्ठपणा याविषयी जनजागृती शिबिराचं आयोजन केलंय.
1: यामध्ये मोफत तपासणी आणि मार्गदर्शन केलं जाईल. पत्ता: डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागे, ST स्टँड समोर, सोलापूर.
0: मोबाईल 75-58-300-637.
1: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
0: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
1: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव AC आणि नॉन AC निवासी गुरुकुल.
0: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98-50-28-43-28. जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल.
2: आता ICC विमेन्स T20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याचं थेट प्रसारण आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. श्रोते हो, आता काही मराठी गाणी आपण ऐकूयात. सुरुवातीला ऐकूयात शांता शेळके यांची रचना आशा भोसले यांच्या स्वरात.

शांता शेळके यांची रचना आता आपण ऐकली. आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आता ऐकूयात अरुण दाते यांच्या स्वरातली रचना. रचना आणि संगीत आहे यशवंत देव यांचं.

स्वर आणि संगीतसाज आहे यशवंत देव यांचा. रचना आणि संगीत यशवंत देव यांचं.

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-14-44-34.
2: श्रीकृष्ण मार्ट म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक गरजेचा विश्वासू साथीदार.
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण मार्ट मध्ये किराणा माल, सौंदर्य प्रसाधनं, सर्व काही एकाच छताखाली मिळतं.
2: श्रीकृष्ण मार्ट, मंगळवेढा रोड, कामती बुद्रुक, जिल्हा सोलापूर.
4: संपर्क 90-11-33-82-83.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
7: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
8: आकर्षक साड्या तेही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
9: आता आयसीसी विमेन्स T20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याचं थेट प्रसारण आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. श्रोतेहो, आता मराठी गाणी आपण ऐकूयात. आजच्या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुधाकर नेर्लेकर यांच्या रचना ऐकणार आहोत. सुरुवातीची ही रचना गायली आहे साधारण सरगम यांनी.

मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुधाकर नेर्लेकर यांच्या रचना आपण ऐकत आहोत. सुरुवातीची ही रचना गायली होती साधना सरगम यांनी. आता अमय दाते यांच्या स्वरातली सुधाकर नेर्लेकर यांची ही रचना आपण ऐकूया.

0: श्रोते हो, याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. रात्रीचे 9:15 झाली आहेत. आता ऐकूया आरोग्य जागर. आज यामध्ये पोलिओ निर्मूलनानिमित्त डॉ राजीव प्रधान यांची तेजश्री कुंठेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉ सोमेश्वर पाटील. ऐकूयात कार्यक्रम आरोग्य जागर.
1: आरोग्य जागर. श्रोते हो, नमस्कार. आरोग्य जागर या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलंय डॉक्टर राजीव प्रधान सर यांना. सर पॅथॉलॉजिस्ट आहेत आणि रोटरीचे माजी प्रांतपाल सुद्धा. तर सरांचं स्वागत करूया. सर कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, जागतिक पोलिओ दिन या दिनाचं महत्व काय हे आधी आपण आपल्या श्रोत्यांना समजावून सांगूया.
2: पोलिओ हा रोग हा जो आहे ना, इसवी सन सालाच्या पूर्वी देखील तो रोग होता. आणि त्या रोगाची म्हणजे इजिप्तची काही चित्र आहेत पूर्वीची, त्या चित्रावरती पोलिओचे रुग्ण दाखवले जातात. आणि ह्या रोगाच्या साठी म्हणून एक जागतिक पातळीवरती आपण जे स्मॉलपॉक्स म्हणतो त्याच्यानंतर पहिल्यांदाच असं घडतंय की जगामध्ये पोलिओ नष्ट करण्यासाठी प्रचंड मोठी मोहीम राबवली जाते. जवळजवळ 1995 सालापासून आजपर्यंत ही बाब मोठ्या प्रमाणात चालू आहे.
1: बर, पोलिओचे रुग्ण सध्या दुर्मिळ आहेत. आपल्या भारतामध्ये तर दुर्मिळ झालेले आहेत, पण अजूनही जागतिक सार्वजनिक आरोग्य चिंतेचा विषय का बरं मानला जातो मग?
2: हा, याला कारण असं की पोलिओ हा भारतातून नष्ट झालेला आहे. शेवटचा जो पोलिओचा रुग्ण होता तो मुर्शिदाबाद पश्चिम बंगालमध्ये 2011 साली इथे एक मुलगी होती. आधी अर्थातच भारतामध्ये खूप रुग्ण होते, किंबहुना जगात सगळ्यात जास्त रुग्ण भारतातच होते. त्यानंतर पोलिओचं सर्टिफिकेट आपल्याला 2014 साली मिळालं की पोलिओ मुक्त भारत, नुसता नाही तर भारताबरोबर ईस्ट एशिया म्हणजे सिंगापूर थायलंड वगैरे सगळा भाग पोलिओ मुक्त त्याचा जाहीर झाला. पण आपल्या जवळच्या देशांमध्ये म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या ठिकाणी अजूनही पोलिओ आहे. आणि जोपर्यंत जगामध्ये कुठेतरी पोलिओ आहे तोपर्यंत जग हे सेफ नाही, पूर्णपणे सेफ म्हणता येणार नाही. कारण पोलिओचा विषाणू म्हणजे कुठूनही कसाही जाण्याचा प्रवेश आहे, त्याला काही व्हिसा लागत नाही. तो कुठूनही कसाही जाऊ शकतो. आणि तसं झालेलं सुद्धा आहे. पोलिओचा विषाणू कधीतरी चुकून एखाद्याला न्यूयॉर्कमध्ये सापडतो, कधी मालावीमध्ये सापडतो, अनेक देशांमध्ये तो अधूनमधून सापडतो. याचा अर्थ तो विषाणू पसरतोय, जातोय कुठे ना कुठेतरी. त्याच्याने रोग आता होत नाहीये, पण विषाणू जातोय म्हणून ही भीती

0: भारताला सुद्धा आहे आणि जगाला सुद्धा आहे. त्यामुळे हे काम सतत करणं आवश्यक आहे.
1: म्हणजे समूळ नष्ट झालेला नाही आहे.
0: समूळ नष्ट अजून झालेलं.
1: सर, याच अनुषंगानं मला आता विचारायचं की भारतातून पोलिओचं निर्मूलन झालं असं आपण म्हणतोय, पण त्यासाठी भारतानं म्हणजे आपल्या देशानं यासाठी काय योगदान दिलंय जागतिक स्तरावर?
0: हा, मला तर खूप आनंदाने सांगावं असं वाटेल की याच्याशी मी चांगलाच निगडीत असल्यामुळे चांगलं मला माहिती आहे. देशामध्ये सगळ्या देशातल्या मुलांना वॅक्सिन एका दिवशी देता येईल, लस देता येईल. 95 सालापासून आपल्या देशामध्ये ही मोहीम सुरू केली, जी आता सुद्धा चालू आहे, पण त्याचं प्रमाण थोडंसं कमी झालंय. 1995 ते 2015 एवढ्या कालावधीमध्ये लक्षात घ्या, नॅशनल इम्युनायझेशन डेज असे 2 दिवस असायचे, आणि जिथे पोलिओ जास्त आहे तिथे सब नॅशनल डे असे म्हणून अजून एक 4-5 वेळा व्हायचे. तर या ठिकाणी जवळजवळ सर्व मिळून 25 लाख गव्हर्नमेंटचे सेवक असायचे आणि जवळजवळ 19 लाख बूथ असायचे. आणि त्यानंतरच्या पुढच्या आठवड्यामध्ये गव्हर्नमेंटचे सरकारचे वर्कर आहेत, ते जवळजवळ 2 कोटी घरांना भेट देऊन प्रत्येक घराघरातनं पाहिलेलं आहे त्यांनी. डोंगरदऱ्यामध्ये सरकारी सेवक तिथे काम करत होते. मुंबईला अगदी रस्त्यावरती बिचारे उन्हामतानामध्ये ते झाडाखाली कसे तर उभारून काम करत होते. प्रचंड योगदान आपल्या लोकांनी दिलेलं आहे, प्रचंड काम केलं. म्हणजे सगळ्यांनी मिळून हा मोठा एक यज्ञ मांडला होता आणि या यज्ञाचाच म्हणजे एकेकाळी WHO म्हणायचं की इंडियातनं पोलिओ जाणार, शेवटी जाणार. पण प्रत्यक्ष तसं झालं नाही, आपण खूप लवकर पोलिओ मुक्त झालो. मला असं वाटतं योगदान हे WHOचं आहे, सगळ्यांचंच आहे. म्हणजे सगळ्याच लोकांचं योगदान, मोठं योगदान आहे.
1: खरं, जेव्हा प्रत्येक जण असं ठरवतो आणि निश्चयानं पुढे येतो तेव्हा हा बदल नक्कीच घडतो.
0: बरोबर.
1: सर, आता जागतिक स्तरावर पोलिओ निर्मूलनाच्या आपण किती जवळ आहोत? आता
0: आपण खरं तर खूप जवळ आहोत. पूर्वी जेव्हा 1988 साली जेव्हा त्यावेळेला जवळजवळ 3.5 लाख मुलांना पोलिओ होतो असं आपल्याला तिथे येत होतं. प्रत्यक्षामध्ये त्यापेक्षा कितीतरी जास्त त्याचं रिपोर्टिंग होत नव्हतं, कारण कळतच नव्हतं त्या काळी. आज ते प्रमाण आलंय 23 वरती. यावर्षी आतापर्यंत 23 फक्त रुग्ण झालेले आहेत आणि 125 देश त्यानंतर आतापर्यंत पोलिओमुक्त झालेले. आता फक्त प्रश्न पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 ठिकाणी राहिलेले आहेत. ते देखील पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरची जो भाग आहे तिथे प्रॉब्लेम असा झाला की तिथे थोडासा मध्यंतरी काळामध्ये तालिबान हा एक राजकीय पक्ष नव्हे तर त्यातले काही टोळे आहेत, त्यांनी याला विरोध केलेला आजही करत आहेत. आणि त्या ठिकाणी पोलिओचं वॅक्सिन देणाऱ्या आतापर्यंत 300 अधिक लोकांना मारलं गेलंय. एवढं सगळं असून देखील पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचं सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करतंय, परंतु शेवटच्या मुलापर्यंत अजून पोहोचू शकत नाही. पण प्रमाण इतकं कमी आलंय की आम्हाला असं वाटतं की अजून एक 2-3-2-1 वर्षामध्ये आपण 0 नक्की पोहोचू असा आला एक अंदाज आहे.
1: नक्कीच नक्कीच. सर, आता आपण पोलिओ दिनाविषयी, निर्मूलनाविषयी आणि आपल्या भारतानं आपल्या देशानं काय काय केलं याविषयी आपण जाणून घेतलंच, पण नक्की पोलिओ कशामुळं होतो आणि पोलिओचा विषाणू कसा पसरतो हे आपण श्रोत्यांना सांगूया.
0: पोलिओ हा एक अतिसूक्ष्म अशा विषाणू आहे. त्याचे 3 प्रकार आहेत, P1, P2 आणि P3 असे 3 प्रकार आहेत. हा मुख्यत्वे करून आम्ही ज्याला म्हणतो फिको ओरल, म्हणजे मल्ल्यातनं तोंडामध्ये जातो. तो कसा जातो की दूषित पाणी खाण्याच्या पदार्थावरती धुतलेलं, स्वच्छ धुतलेलं नाहीयेत यातून जातो. तोंडावाटे तो हा जंतू जातो. तो एकदा पोटामध्ये गेला की त्याची वाढ होते आणि त्यातून तो हळूहळू आपल्या मज्जातंतूकडे जातो आणि तिथं तो अफेक्ट केल्यानंतर लहान मुलं पॅरालिसिस व्हायला लागतो. अशा रीतीने हा पसरतो. ह्यातल्या प्रमाण असं आहे की आज खूप लोकांना होतो, परंतु 200 जर लोकांना जर का पोलिओ झाला तर त्यातला एकच खऱ्या अर्थानं अधू होतो, 199 लोकांचा आपोआप बरा होतो. आणि त्याच्यामध्ये या एक ज्या होतो त्यातल्या जवळजवळ 10-20% लोकांचा मृत्यूचं प्रमाण आहे. मृत्यू देखील होऊ शकतो. पॅरालिसिस झाल्यानंतर, पॅरालिसिस म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अधू होणं, कायम स्वरूप राहतं, त्याला औषध नाही, त्याला काही उपाय नाही, असा हा पोलिओचा विषाणू जातो. आजची परिस्थिती अशी आहे की पोलिओचा 2 आणि 3 विषाणू हा जगातून नष्ट झालेला आहे. आता फक्त P1 हा एकच विषाणू आहे, पण जो जास्त घातक आहे तो अजून जिवंत आहे. आणि ह्याच्यासाठी एक अत्यंत महत्वाची भूमिका WHO करते आहे. कुठल्याही प्रकारे लहान मुलांमध्ये अर्धांगवायू कुठल्याही प्रकारचं दिसला, अनेक प्रकार असतात, म्हणजे तो फक्त पोलिओने होत असं नाही, तर त्याचं रिपोर्टिंग झालं पाहिजे आणि हे रिपोर्टिंग करण्याचं काम हे WHO करतं.
1: आताच आपण सर म्हटलं की पाकिस्तान, तालिबान, ह्या अफगाणिस्तान या देशांमध्ये अजून काही प्रमाणात पोलिओ आहे, तर आजही जगात असे कोणते भाग पोलिओनं ग्रस्त आहेत का याशिवाय? आणखी
0: नाही, याशिवाय असं आहे की मगाशी म्हटल्याप्रमाणे की जे काही ड्रेनेजचं जे पाणी आहे ना, ते देखील जगात सगळीकडे तपासलं जातं, म्हणजे भारतात आजही तपासलं जातं की कुठे विषाणू आहे का। तो जर का विषाणू तिथे आढळला तर याचा अर्थ तो कुठेतरी सर्क्युलेट होतोय, तो विषाणू आहे, त्या विषाणूने रोग नाही झाला तर विषाणू त्या

0: वातावरणात आहे. तर असं तर का पाहिलं तर मग त्यांना असं लक्षात आलं की थोड्या प्रमाणामध्ये नायजेरियामध्ये होता, विशेषतः जिथे युद्ध चालू आहेत म्हणजे गाझा पट्टीमध्ये युद्ध चालू आहे तिथं मुलांना व्हॅक्सिनेशन देता येत नाही. तरी देखील एक दिवस युद्ध थांबलं होतं व्हॅक्सिनेशन देण्यासाठी. पण युक्रेन आणि रशियामध्ये युक्रेनमध्ये हा प्रॉब्लेम, खरं तर युक्रेन प्रगत राष्ट्र आहे तरी देखील त्या मुलांपर्यंत पोहोचता येत नाहीये. अशा ठिकाणी अजूनही रिस्क फॅक्टर आहे. प्रत्यक्ष रोग जरी पाकिस्तान अफगाणिस्तान दिसतो तर बाकी ठिकाणी रिस्क फॅक्टर अजूनही आहे, तो पूर्णपणे नष्ट नाही झालेली. आणि त्यामुळे आपण अजूनही प्रकल्प चालू ठेवणं आवश्यक आहे.
1: खरं लसीकरण हा त्याच्यात महत्वाचा भाग आहे. खरं सर, पोलिओ होण्याचा धोका सर्वात जास्त कोणाला असतो?
0: हा धोका जो आहे ना तो 5 वर्षापर्यंतच्या खालच्या मुलांना जास्त असतो. म्हणजे 90% रुग्ण हे 5 वर्षाच्या खालचे आहेत. पण अॅडल्टला देखील होतो. आज खूपच फरक पडलाय. त्याचा फरक आहे तो व्हॅक्सिनमुळे पडलेला आहे.
1: पोलिओची सामान्य लक्षणं किंवा सामान्य चिन्ह कोणती आहेत?
0: अतिशय सामान्य चिन्ह आहे, जिने एरवी देखील होतात. ताप येणे, अंग दुखणे, विशेषतः पायाचे वायू दुखणे हीच पहिली लक्षणं असतात. आणि काही दिवसानंतर हळूहळू पायामधले पहिल्यांदा शक्ती कमी व्हायला लागते आणि मग अधूपणा येतो. पहिली सुरुवातीची लक्षणं बऱ्याच वेळेला कुठल्याही इतर रोगाप्रमाणे असतात, नंतर मात्र त्याची अधूपणा झाल्यानंतरच लक्षात येतं की अरे हा पोलिओ असू शकतो. आम्हाला असं युपीमध्ये आढळलं की 4 डोस आणि एवढं सगळं करून देखील पोलिओ थांबत नाहीये. तर भारतामध्ये म्हणून आपण एनआयडी आणि एसएनआयडी म्हणजे नॅशनल इम्युनायझेशन डेज जेव्हा सगळ्याच भारतातल्या लोकांना एकाच वेळा दिलं जातं आणि सब नॅशनल म्हणजे जिथे तो अजूनही धोका आहे तिथे दिलं जातं, तर हे डोस देऊन देखील मुलांना ते डोस सुद्धा देणं आवश्यक आहे. म्हणजे हे डोस दिले म्हणजे थांबलेलं नाही. 5 वर्षाच्या खालच्या मुलांना जेव्हा जेव्हा पोलिओचं लसीकरण चालू आहे, मोहीम चालू आहे, त्यावेळेला दिले गेले पाहिजेत. मग ते डोस जास्त दिले गेले पाहिजेत. युपीतल्या काही भागामध्ये जिथे युपी बिहारमध्ये जिथे थोडस त्यांना माल नरिशमेंट आहे त्या ठिकाणी असं लक्षात आलं की त्यांना 8-8 10 डोसच लागतात त्यांची
1: प्रतिकारशक्ती
0: वाढवायला. आता तरी आपल्याला गरज अशी आहे की ते जेव्हा जेव्हा व्हॅक्सिनेशन होत राहतं तेव्हा तेव्हा मुलांना त्या ठिकाणी नेलं गेलं पाहिजे. किंवा आता आज सौदी अरेबियाचा नियम आहे की हज यात्रेला कुणी येऊ दे जगातनं, त्यांना तिथे पोलिओ डोस दिल्याशिवाय आतच घेत नाहीत.
1: बरं, म्हणजे वयाचं बंधन,
0: वयाचं बंधन बिलकुल नाही त्या ठिकाणी. पोलिओ त्यांना तिथं येऊ नये सौदी अरेबिया म्हणून त्यांनी ते प्रिकॉशन घेतलेलं आहे. तसं आपणही घेऊ, आपणही काही देशांना आपण बंदी घातली की त्या देशातून यायचं असेल तर पोलिओचं व्हॅक्सिन नायजेरियात आहे, केनिया आहे, इथून यायचं असेल तर व्हॅक्सिन घेऊन या.
1: सर, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रुग्णामध्ये पोलिओचं निदान कसं केलं जातं?
0: हा चांगला प्रश्न आहे. जसं मी म्हटल्याप्रमाणे की कुठल्याही शरीराच्या भागामध्ये अधूपणा आहे असं वाटायला लागलं की त्याचं स्टूलचं सॅम्पल तपासलं जातं. त्या स्टूल सॅम्पल जी आहेत ती काही लॅबोरेटरीज आहेत की ज्याचं आता मुंबईला आहे, कसौलीला आहे, अशा काही लॅबोरेटरीज आहेत. त्या लॅबोरेटरीजमध्ये ते व्हायरस आहे का नाही हे बघणं आवश्यक आहे आणि त्यातून मग तो रोगाचं निदान होतं. हे फार महत्वाचं आहे कारण रोगाचं निदान झाल्यानंतर जरी त्या मुलाला प्रत्यक्ष अधू झालेल्या मुलाला आपल्याला काही झालेल्याला काही करता येत नाही, पण त्याच्या आजूबाजूच्या म्हणजे त्या परिसराच्या आजूबाजूतल्या सर्व मुलांना लवकरात लवकर लसीकरणाची मोहीम घ्यावी लागते. पुन्हा एकदा एक्स्ट्रा मोहीम घ्यावी लागते आणि तिथल्या लोकांना परत लसीकरण केलं जातं. तर स्टूल सॅम्पल घेणे आणि समजा ड्रेनेजमध्ये सुद्धा सापडला एखाद्या भागामध्ये, तिथल्या भागातल्या ड्रेनेजमध्ये सापडला, पुन्हा तिथल्या सगळ्या जवळपासच्या मुलांना व्हॅक्सिनेशन केलं जातं.
1: बरं,
0: पुन्हा सेफ्टी म्हणून. कुठल्या मुलाच्या स्टूलमध्ये सॅम्पल चाललं कळत नाही, पण अशा वेळेला ते सगळ्या अख्ख्या भागामध्ये तुम्हाला व्हॅक्सिनेशन करावं लागतं. पुन्हा एकदा
1: पोलिओ हा रोग रोखण्यासाठी लसीकरण किती प्रभावी?
0: लसीकरण अतिशय प्रभावी आहे. दोन प्रकारचे लसीकरण आहे. एक त्याला आपण ओरल म्हणजे तोंडावाटे येतो त्यावगैरे दोन थेंब घालायला लागतात. ते सॅबिन यांनी शोधून काढलं होतं. साधारण 1958 साली मान्यता मिळाली. 1961 पासून द्यायला सुरुवात झाली. तर ओरल जे दिलं जातं आज त्याला आपण नॉव्हेल पोलिओ व्हॅक्सिन दिलं जातं. म्हणजे नॉव्हेल म्हणजे त्याला अजून त्याला मॉडिफाय करण्यात आलं. तर ते जे व्हॅक्सिन दिलं जातं त्यातून दोन प्रकारचं संरक्षण होतं. एक तर आपल्या पोटामध्ये आलेल्या जे पोटामध्ये जे वाटाणे आलेले आहेत त्याचं संरक्षण होतं, पण मूळ प्रमाणामध्ये त्यातून कम्युनिटीचं सुद्धा सेफ्टी मिळत जात. कारण का तर त्याचे जे स्टूल जे सॅम्पल आहे त्यातून पुन्हा विषाणू जाऊ नये म्हणून जीआयटी जर का पोटाचा भाग जर का आपण सेफ केला तर तिथून जाणे याच्यासाठी म्हणून तो प्रकार होतो. दुसरं जे आयपीओ आहे म्हणजे इंजेक्टेबल आहे ते सुद्धा भारताने फार यशस्वी चाचणी केली की जो डोस प्रिस्क्राईब केलाय डब्ल्यूएचओनं त्याच्या निम्म्या देऊन काही प्रभाव पडतो का, आणि असं लक्षात आलं की निम्म्या घेऊन तेवढाच प्रभाव पडतो. बऱ्याचशा देशांमधनं निम्माच डोस द्यायला लागलेला आहे. तर तो निम्मा डोसचं वॅक्सिन जे दिलं जातं त्याचा उपयोग असा आहे की जरी लहान मुलाला आपण वॅक्सिन केलं तरी पूर्णपणे तो विषाणू त्याच्या तोंडात जाऊ शकतो, त्याला एकट्याला ती सेफ्टी पूर्ण मिळत नाही आणि ती पूर्ण मिळण्यासाठी म्हणून इंजेक्टेबल देणं.

0: आवश्यक आहे. तर इंजेक्टेबल आणि ओरल हे दोन्ही जर का डोस ज्यांनी आपल्याला इम्युनेशन शेड्यूल जे दिलेला आहे त्याप्रमाणे केलं तर तो 100% यशस्वी होतो आणि त्या मुलाला पूर्णपणे संरक्षण मिळतं.
1: म्हणजे खरंच दो बुन जिंदगी के म्हणतात.
0: हा खरं आहे
1: ते खूपच खरं आहे. सर आता हे पोलिओचे लसीकरणाचे दोन प्रकार आता तुम्ही म्हणालात तर त्याविषयी थोडी सविस्तर माहिती सांगाल का की ओपीव्ही आणि आयपीव्ही हे काय प्रकार आहेत?
0: ओपीव्ही म्हणजे ओरल पोलिओ व्हॅक्सिन आहे. त्याच्यामध्ये P1 P2 P3 तिन्ही जे सूक्ष्मजंतू आहेत ते जंतू आहेत पण त्यांची रोग निर्माण करण्याची शक्ती कमी केलेली आहे.
1: बरं.
0: आणि अशा रीतीचं ते व्हॅक्सिन आहे. आता अलीकडच्या कालामध्ये त्यातनं P2 पूर्णपणे काढून टाकला आहे. आता P1 P3 देतो आपण असं नवीन प्रकारचं व्हॅक्सिन आहे. तर आणि दुसरं जे आयपीव्ही आहे इंजेक्टेबल तिथला जो व्हॅक्सिन आहे ना तो मृत व्हॅक्सिन आहे, तो जिवंत व्हॅक्सिन नाही. ओरल मध्ये

0: बर तिथला जो वैक्सीन है ना तो मृत वैक्सीन है, तो जिवंत वैक्सीन नहीं। ओरल मध्ये तो जिवंत है, आईपी मध्ये तो जिवंत नहीं है। म्हणजे दोन मध्ये फरक असा है कि ओरल मध्ये अगदी क्वचित म्हणजे अतिशय क्वचित म्हणजे असं गृहित धरा की 3-4 लाख डोस दिल्यानंतर एखाद्या व्यक्तीला त्या वैक्सीन मध्ये असलेला जो जंतू आहे जो स्वतःला मॉडिफाय करतो, स्वतःचा बदल करतो, त्या बदल केलेल्यामुळे पोलिओ होऊ शकतो। कारण तो अजून जिवंत आहे आणि त्याची जरी रोगप्रतिकार शक्ती नष्ट केलेली असेल तरी ते जेव्हा एकाचे दोन दोनाचे चार असे वॅक्सिन होत राहतात, झपाट्याने वाढ होतात, तेव्हा कुठल्या तरी स्टेजला तो पुन्हा आपली शक्ती निर्माण करतो। असे फार थोड्या केसेस आहेत पण होतात, आणि म्हणून आयपीव्ही देणं आवश्यक आहे, इंजेक्टेबल्स देणं आवश्यक आहे, दोन्हीपासून संरक्षण देणं आता आवश्यक आहे।
1: म्हणजे इंजेक्टेबल देतो आपण ते लहान मुलांनाच देतो फक्त, मोठ्यांसाठी नाही,
0: मोठ्यांसाठी द्यायची गरज नाही। आणि 5 वर्षांनंतर एक बुस्टर आपण देतो सगळ्यांनाच।
1: अच्छा, आता माझा पुढचा प्रश्न त्याच्याशीच संलग्न आहे की पोलिओसाठी शिफारस केलेलं लसीकरण आणि त्याचं वेळापत्रक काय आहे?
0: वॅक्सिनचे दोन प्रकार आहेत, त्यातला ओरल जो पोलिओ वॅक्सिन आहे तो अगदी जन्मता सुरू करतो, त्यावेळेला जन्म दिल्याबरोबर पहिला म्हणजे त्याला 0 डोस म्हणतो, मग 6 आठवडे, 10 आठवडे आणि 14 आठवडे अशा शेड्यूलने आपण 4 डोसेस देतो। आणि आयपीव्ही जो आहे म्हणजे इंजेक्टेबल म्हणून आहे तो अर्थात 6 आणि 14 दोन वेळा देतो, अशा रीतीने देतो। पण की आज जे रुटीन इम्युनायझेशन म्हणून जे आपण जे म्हणतो त्यामध्ये नुसतंच पोलिओ नाही तर कांजणे असतील, डिप्थेरिया आहे, हेपेटायटिस आहे, नंतर लहान बालकामध्ये होणारे न्युमोनियाचा काही व्हायरस आहे, अशा सगळ्याचं वॅक्सिन आपण आता इन्क्लूड केलेलं आहे। आणि त्या दृष्टीने फार महत्वाचं असं आहे की हे जे शेड्यूल आहे एकदा जर का सरकारी खात्यामध्ये जर का लहान बाळाला नेलं तर त्याचं कार्डच तयार केलं जातं, त्या कार्डाप्रमाणे त्यांना वॅक्सिनेशन दिलं जातं, आणि त्या कार्डाप्रमाणे वॅक्सिनेशन दिलं गेलं तर हाच नाही पोलिओच नाही अनेक रोगापासून त्यांना संरक्षण बालकांना मिळू शकतं। कारण या सगळ्यापासून संरक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे। काही प्रचंड प्रमाणात खर्च येतो, म्हणजे जवळजवळ 40,000 का 50,000 कोटी खर्च येतो वॅक्सिनेशन करायला अख्ख्या म्हणजे अख्ख्या जगाला, पण हा खर्च करणं अत्यंत आवश्यक आहे
1: समाज आपला सुदृढ राहण्यासाठी,
0: समाज सुदृढ राहण्यासाठी करणं।
1: सर, आता पोलिओचं निर्मूलन कायम राहावं यासाठी भारतात आपण काय काय उपाययोजना करतो?
0: अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की भारतामध्ये पहिली गोष्ट तर रुटीन इम्युनायझेशनला भर दिला गेलेला आहे। काही भागामध्ये रुटीन इम्युनायझेशन लोकांपर्यंत हा अवेअरनेस नसल्यामुळे हा थोडासा प्रमाण कमी पडतं, म्हणजे 1-2 डोस घेतात, तिसऱ्याला येत नाही, चौथा घेतात, पुन्हा असं चाललंय तिथं होतं। वॅक्सिन मात्र कायम घेतलं गेलं पाहिजे, आणि भारतामध्ये हे वॅक्सिन मोफत सरकार देत आहे तर त्या वॅक्सिन पण कायम घेतलं पाहिजे। आणि सरकारने जे काही शेड्यूल दिलं आहे ते प्रत्येक पालकाने त्याचं पालन केलं गेलं पाहिजे। सरकार तर काम करतच आहे, परंतु त्याचं पालन करणं हे प्रत्येक पालकाचं काम आहे।
1: आता आमच्या श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: अतिशय महत्वाचा संदेश असा आहे, भारतातनं पोलिओ नष्ट झाला आहे, गेल्या जवळजवळ 14 वर्षांमध्ये एकही पोलिओचा रुग्ण इथे आढळलेला नाही, परंतु आपण खऱ्या अर्थानं पोलिओमुक्त आहोत असा गैरसमज करून घेणं योग्य नव्हे। कारण जगामध्ये जिथे पोलिओ आहे, समजा कुठेही पोलिओ असेल तर जग कुठे मुक्त नाही असं आपण त्याचं वाक्य करू। आणि आपल्यासाठी तर जास्त प्रॉब्लेम आहे, कारण आपल्या शेजारच्या 2 राष्ट्रांमध्ये पोलिओ आहे, त्यामुळे पोलिओ हे वॅक्सिनेशन जे आहे, त्याचं जे लसीकरणची मोहीम आहे ही तेवढ्याच प्रखरपणे आपण राबवली पाहिजे, आणि समाजाने त्याला प्रतिसाद दिला गेला पाहिजे, लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे। त्याचबरोबर लोकांमध्ये सतत अवेअरनेस पाहिजे की पोलिओ रोग नष्ट झाला आहे भारतातनं, पण बाहेर नाही झाला, त्यामुळे अजून त्याचा धोका आहे, कमी झालेला नाहीये। हा धोका जेव्हा बंद होईल, जेव्हा जगामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल की यापुढे त्याचं वॅक्सिन देण्याची गरजच नाही, पण त्याला अजून कालावधी आहे, तोपर्यंत ते वॅक्सिनेशन आणि रुटीन वॅक्सिनेशन ज्याला म्हणतो ते देणं अत्यंत आवश्यक आहे।
1: खरं तर श्रोते हो, आपल्या बालकांना सुदृढतेनं या जगात आपल्याला पुढे आणायचं असेल तर प्रत्येक वेळेला पोलिओचा डोस देणं खूप आवश्यक आहे। दो बूंद जिंदगी के, याप्रमाणेच खरोखर जर आपल्याला पोलिओमुक्त भारत किंवा पोलिओमुक्त जग करायचं असेल तर प्रत्येक वेळेला आपल्या लहान मुलांना पोलिओचा डोस देणं आवश्यक आहे। या नोटवरच आपण आजच्या कार्यक्रमामध्ये निरोप घेऊया। आज सर कार्यक्रमामध्ये आलात आणि तुम्ही इतकी छान माहिती आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगितलीत, अगदी सविस्तरपणे आणि छान समजावून सांगितलीत, याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते, धन्यवाद।
0: मी आपले आभार मानतो, आकाशवाणीचे विशेष आभार, थँक्यू।
2: आरोग्य जागर। श्रोते हो, आताचा पण आरोग्य जागर हा कार्यक्रम ऐकलात। आज यामध्ये
3: पोलिओ निर्मूलनानिमित्त डॉक्टर राजीव प्रधान यांची तेजस्वी कुमठेकर यांनी घेतलेली मुलाखत.

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम. संवादक नितीन बनसोडे.

श्रोतेहो नमस्कार. हॅलो, आपकी पसंद कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमधून मी नितीन बनसोडे सहर्ष स्वागत करतोय. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत ज्या श्रोत्यांनी आम्हाला फोन केला, त्यांच्या आवडीची गाणी कळवली, त्यांच्याशी साधलेल्या संवादासह सादर आहे आजचा हॅलो आपकी पसंद.

0: हॅलो, आपकी पसंत कार्यक्रम
1: पैगंबर तांबोळी तीर्थ बुद्रुक बोलतोय.
0: तीर्थ बुद्रुक कुठे
1: हा
0: आलो हे?
1: तुळजापूर तालुका. हे तुळजापूर पासून 9-10 किलोमीटर अंतरावर आहे.
0: बर, तिथं आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण व्यवस्थित ऐकू येतं?
1: हा येतो ना सर.
0: बर, काय सांगाल कार्यक्रमांविषयी?
1: कार्यक्रम तुमचे चांगले असते सगळे.
0: बर,
1: हा सगळे कार्यक्रम ऐकतो.
0: बाकी पैगंबर जी, उद्या मोहरम आहे, हा त्यागाचा दिवस आहे खर तर.
1: हा ते नमाज पडताना मारलं आणि पुन्हा पाणी बी दिलं नाही त्याला. त्याच्यामुळं ती मोहरम धरला. आमचा पवित्र महिना मोहरमचा, रमजानचा कसा आहे तसाही आहे म्हणायचं.
0: ईदचा महिना पवित्र असतो रमजान ईदचा, तसाच हा देखील पवित्र महिना. आणि 10 दिवसांनंतर याचा खर तर आपण उत्सव म्हणता येत नाही आपल्याला, त्यागाचं प्रतीक असल्यामुळं एक तो त्याग हो, तो त्याग लक्षात राहावा, पुढच्या पिढीला ते कळावं यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. तुम्ही मोहरमचा विषय काढलाय तर नक्कीच गाणंही तसं आपण तुमच्याच आवडीचं ऐकणार आहोत. कोणतं गाणं तुम्ही कळवाल आज ऐकण्यासाठी?
1: खाकी चित्रपटातले मेरे मोरा कर्म करणार लावलं तर चलन सर.
0: नक्की नक्की, त्यागाच्या अशा सणामध्ये, बलिदानाच्या या सणामध्ये आम्ही देखील सहभागी आहोत. सोलापूर आकाशवाणीचा परिवार देखील सहभागी आहे. ऐकूया तुमच्या आवडीचं खाकी या चित्रपटातलं हे छानसं गीत.

0: मी मंगेश गायकवाड बोलतोय सर, कसे आहात?
1: मी मजेत आहे. मंगेशजी कुठून बोलताय?
0: मी पुण्यावरून बोलतोय सर, पिंपळे गुरुवरून.
1: बोला मंगेशजी, पुण्यामध्ये पाऊस पडतोय का?
0: हो, परवा झाला सर.
1: हो, म्हणजे पुण्याकडे आलाय म्हणजे काही दिवसात सोलापूरलाही येईल.
0: हो, सोलापूरलाही येईल.
1: हो, बाकी आज पावसाचा विषय काढलाय, पाण्याचा विषय काढलाय, तर गाणं कोणतं ऐकणार आहात?
0: माझ्या भावाचा वाढदिवस आहे, तर ज्याला आपण ते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया.
1: आमच्याकडूनही खूप खूप शुभेच्छा.
0: आणि फर्ज या चित्रपटातलं बार बार दिनी आहे, बार बार दिनी एक आहे, तुम जिओ हजारो साल, हे गाणं ऐकूया. हे गाणं अतिशय सुंदरचं गाणं आहे सर.
1: हो, आणि तुम्ही हे जे गाणं कळवताय ना, हे गाणं आणखी क्या यही प्यार हे या चित्रपटामध्ये एक चांगलं व्हर्जन आहे बरं का याचं?
0: हो, अगदी बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे. हो, मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं आणि खूप फेमस झालं होतं.
1: आजही अनेकांचे वाढदिवस या गाण्याशिवाय झाले.

0: तरी होतच नाहीत.
1: हो अगदी बरोबर आहे.
0: बाकी मंगेशजी तुम्ही काय करताय?
1: मी कंपनीत काम करतो सर, आणि मी क्लासेसही चालवतो.
0: बर, कशाचे क्लासेस हो?
1: इलेक्ट्रिकल मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्सचे क्लासेस घेतो मी,
0: बर, डिप्लोमाचे.
1: डिप्लोमाचे.
0: बर बर, चांगला आहे. बाकी मग पुण्यामध्ये सोलापूर आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकताय म्हणजे न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऍप
1: हो
0: वरतीच ऐकत असाल.
1: हो ऍपवरतीच ऐकतो सर, सर्व कार्यक्रम छान असतात सर. आता तो सोलापूरची नाट्यगाथा कार्यक्रम चालू केला आहे ना,
0: हो
1: तो
0: हो
1: सुद्धा
0: हो
1: सुंदर छान छान असा कार्यक्रम आहे. परत एक कार्यक्रम होता कविता ही सोलापुरी, तो कार्यक्रम आकाशवाणीने बंद केला, त्याचं कारण काय माहित नाही.
0: नक्की. एक कार्यक्रम जर बंद झाला असेल तर त्याऐवजी दुसरा रिप्लेस प्रोग्राम तिथे येतो, दुसरा कार्यक्रमही छान असतो. आणि शेवटी
1: हो
0: काय आहे की श्रोत्यांची जी डिमांड आहे
1: हो
0: त्यानुसार सोलापूर आकाशवाणी हे कार्यक्रम निर्माण करत असते.
1: अगदी बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे. तुमचे सर्वच कार्यक्रम मला खूप आवडतात. हॅलो आपके बसन, सुनो तारा ने के उसके बहाने, असे कार्यक्रम आहेत त्याबद्दल आकाशवाणीचे खूप मी ऋणी आहे.
0: सोलापूर आकाशवाणीने या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या सीमा
1: हो
0: या कधीच ओलांडलेल्या आहेत. आणि या कार्यक्रमांसाठी
1: हो
0: अगदी इतर राज्यांमधून तर SMS येतातच, शिवाय
1: हो
0: इतर देशांमधून देखील SMS येतात या कार्यक्रमांसाठी.
1: हो अगदी बरोबर आहे सर. हो आपलं नाव सर?
0: नितीन बनसोडे बोलतोय.
1: ओ सर ओके
0: ऐकूया
1: वेगळी.
0: मंगेशजी, धन्यवाद.
1: ओ धन्यवाद धन्यवाद.

0: हेलो, आपकी पसंद का कार्यक्रम। नमस्कार
1: नमस्कार नितिन मसरी
0: उत्तम जी।
1: सर। हाँ, तुम मेरे कोई राणा सौंदर्य आपका नेवी जस होता। अभी आवाज
0: कौन सा गाना गाए थे उत्तम जी आज?
1: आप जा रहे ना, जरा जुन्या आठवणी ना उजाळा द्यावा म्हणतो सर। चौऱ्याण्णव
0: बर।
1: शहाण्णवला आमच्या गावामध्ये हायस्कूल होत। त्या हायस्कूल मध्ये मी शिपाई म्हणून काम करतो सर।
0: बर।
1: ते काही कारणानं काही गावकऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे हायस्कूल बंद पडलं। पण मी तिथं शिपाई असल्यामुळे तिथे आमच्या हायस्कूलनं ठरवलं की गॅदरिंग बसवूया म्हणून ठरवलं होतं। तर विद्यार्थ्यांनी भाग घेतला, पण मला बी दोन गाण्याचा चान्स दिलता। एक गाणं मला एक दिलत त्यांनी।
0: बर, कोणतं गाणं होतं ते?
1: नाम चित्रपटाची चिट्ठी आई आहे।
0: अरे वा, पंकज उदास आणि सहकार्यांनी गायलेलं।
1: हो, त्यावेळी मला बरीच बक्षिसे झालते काय। हा, त्यामुळे मला हे गाणं ऐकायचं आहे। आणि तुमचा आवाज तर सुंदर आहे काय, सिनेस्केप आणि खूप सुंदर करताय कार्यक्रम तुम्ही।
0: त्यामध्ये सहभागी होत जा।
1: हो, होतं की होतं की
0: प्रश्न

0: त्यांची बरोबर
1: होय
0: उत्तरही पाठवत जा.
1: होय. आणि अलीकडचं सोलापूरचं नाट्य
0: नाट्यकथा
1: ते आहे. हा नाट्यकथा हा कार्यक्रम आणि पेपर हातात पडायच्या अगोदर सोलापूर दिनांक
0: हो.
1: मंगल प्रभात आवडी नाही ऐकतो आमची बुद्धिमत्ता वाढते ना.
0: नक्की नक्की त्यामध्ये सहभागी होत जा. बाकी
1: आता डेअरीमध्ये मी सेक्रेटरी म्हणून काम करतो, आपल्या पोटापुरती पगार आहे, त्याच्यावर रोजी रोटी वागते माझी.
0: हो आणि तुमच्या डेअरीचा व्यवसाय चांगला चालू आहे सौंदाण्यामध्ये, खूप सारं
1: अगदी
0: संकलनही
1: चांगला
0: होतं.
1: आहे. अहो भरपूर दूध आहे आमच्या गावामध्ये, दोन चार डेअरी मोठे मोठे आहेत त्या.
0: हो पण दुधामध्ये भेसळीचे प्रकारही काही लक्षात येत आहेत बरं का, आपल्याकडे तसं नाहीये ना.
1: नाही शेतकऱ्यांनी जे आमच्या डेअरीला तेच आम्ही संघाकडे वाढतो.
0: नक्कीच नक्की.
1: तर आमच्या गाडीचे ड्रायव्हर ब्रह्मदेव बानोसे यांनी गाडी साहेबला घेतली, त्यांना मी सोय दिलं पाहिजे ना.
0: नक्कीच त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी नक्की आपण ऐकूया नाम या चित्रपटातलं पंकज उदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे छानसं गाणं. फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: हेलो, आपकी पसंद का कार्यक्रम।
1: हाँ नमस्ते सर,
0: नमस्कार, कौन बोलता है?
1: मैं ज्ञान शेख बोल रहा हूँ सर।
0: बोला रहे हैं जी। कौन सा गाना है कैसे?
1: हाँ जितेंद्र का गाना है सर।
0: कौन सा जितेंद्र यंत्र कौन सा गाना है?
1: मांग बोला सर, मतलब आज मुझे फुर्सत नहीं और किसी दिन आना।
0: का वो ये गाना ऐकने से कारण का है?
1: ते गाने से चांगला लगते ना मौसमी जितेंद्र चा गाना है।
0: हो, जितेंद्र रेखा, मौसमी चटर्जी, काजल किरण
1: सर
0: यांचा हा
1: काजल किरण
0: अतिशय छान असा चित्रपट, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं अप्रतिम
1: लक्ष्मीकांत
0: संगीत या
1: प्यारेलाल,
0: चित्रपटाला आहे,
1: आनंद बक्षीकर गीतकार
0: यांचे
1: आहेत।
0: गीत रचना आहेत। हो,
1: हाँ बरोबर सर।
0: बाकी काय करताय शेख तुम्ही?
1: माझं काय नाही बघा सर, रिटायर महिने मी घरी बसून आहे सर।
0: दर उद्या मोहरम आहे,
1: हाँ उद्या मोहरम शादाचा मोहर सर।
0: 10वा दिवस, 10व्या दिवशी
1: हाँ
0: मोहरमच्या
1: 10वा दिवस।
0: मिरवणुका निघतात,
1: हाँ मिरवणुकी निघतात सर उद्या।
0: सहभागी होता का नाही त्यामध्ये?
1: हाँ होतो की सर मी,
0: जे खरं तर त्यागाचा बलिदानाचा हा दिवस आहे, त्यागाचा सण आहे।
1: ते आमचं नवीन वर्ष आहे ना ते मोहरम म्हणजे।
0: हो
1: हाँ आणि ते जमत्या महिना पण आहे
0: हो, मोहम्मद पैगंबरांचे नातू
1: नातू
0: इमाम
1: होते सर।
0: हुसेन,
1: बरोबर
0: इमाम हुसेन
1: इमाम
0: यांच्या
1: हुसेन
0: बलिदानाच्या
1: निमित्त।
0: प्रत्यर्थ आपण हा दिन साजरा करत नाही, तर त्या
1: हाँ
0: बलिदानाचं आपण शौर्याचं ती आठवण आपण करत असतो त्या दिवशी।
1: बर बर सर।
0: बाकी तुम्ही कसं साजरे करता घरी?
1: घरी आपण तेच काय म्हणजे आपण ते त्यांच्या नावावर ते काय तर शरबत बिरबत हे ते करून पाठवून देतो गरीबाला।
0: नक्कीच नक्कीच, एक जी परंपरा
1: हम्म,
0: आपल्या

0: आपल्याला पूर्वजांकडून आपल्यापर्यंत आले ते आपण पुढच्या पिढीपर्यंत ती पोहोचवत असतो.
1: उद्या लई गर्दी असते बुधवार बाजारमध्ये.
0: हो हो हो,
1: सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत.
0: म्हणजे वर्षानुवर्षापासूनच्या त्या परंपरा आहेत.
1: हा, वर्षानुवर्ष तिथे परंपरा चालते सर ते बुधवार बाजारमध्ये.
0: हो, तुम्ही सहभागी होत नाही का तिथं कधी?
1: हा, होतो ना सर, मी पण होतो ना तिथंच,
0: दरवर्षी
1: होतो तिथंच. ते सवारी बघून येतो सर संध्याकाळी घरी.
0: नक्कीच, तुमच्या या सणामध्ये या उत्सवामध्ये आम्ही सहभागी आहोतच.
1: हा, या सर, या उद्या या.
0: नक्की नक्की नक्की. तुमच्या आवडीचं गाणं आता आपण ऐकूया, मांग भरोसा या चित्रपटातलं हे छानसं गीत. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर, धन्यवाद.

0: या सारी हे गाणं ऐकायचं होतं. आमने सामने या चित्रपटात डबल रोल भूमिका बजवलेल्या मिथुन चक्रवर्ती, अतिशय गाजलेला चित्रपट आहे आणि अतिशय फेमस असं गाणं आहे.
1: आर डी बर्मन यांचं अप्रतिम संगीत या चित्रपटाला लाभलंय.
0: देखील आर डी बर्मनचंच आहे, राहुल बर्मन यांचंच आहे या गाण्याला. अतिशय चांगल्या पद्धतीचं गाणं आहे.

0: हेलो, आपकी पसंद कार्यक्रम स्वागत
1: हाँ, मी सोलापुरातून अंबादास बोधुल बोलतो आहे.
0: आहे अंबादास जी कार्यक्रमामध्ये।
1: मला गाणं ऐकायचं होतं.
0: कोणतं गाणं?
1: गेल्या 8 दिवसाखाली सुपरस्टार अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस होता, त्यानिमित्त एक गाणं ऐकायचं होतं.
0: कोणतं गाणं?

0: तो हे गाणं मला पूर्ण पाठ सर.
1: नक्की तुम्ही मिथुन चक्रवर्ती यांचे फॅन वाटताय.
0: हो, अगदी छान, अगदी बरोबर आहे.
1: आणि अमित कुमार यांनी हे गाणं गायलेलं आहे.
0: नाही, आम्ही आवडे बर्मन नाही का,
1: आर्डे बर्मन यांचं संगीत आहे या चित्रपटाला.
0: अमित कुमार यांनी गायलेलं आहे का?
1: हो, अमित कुमार यांनी गायलेलं हे गाणं आहे.
0: हो, अतिशय चांगल्या पद्धतीचं गाणं आहे, आवाज आहे, मला पूर्ण पाठ आहे हे गाणं.
1: नक्की. आम्हाला जी बाकी आमच्या आकाशवाणीचे कार्यक्रम कोणकोणते ऐकताय?
0: बंधन, प्रतिबिंब, सोलापूर दिनांक, गावकरी मंडळ, जे तुम्ही विविध बाबतीचे कार्यक्रम जे करता ना, ते थोडस कमी करून आपल्याच केंद्रावरचे गाणे प्रसारित व्हावं अशी आमची विनंती होती.
1: सकाळी 9:30 आज के फनकार हा जो कार्यक्रम आहे तो एक कार्यक्रम आपण प्रसारित करतो, संध्याकाळी तोच 9:30 एक कार्यक्रम आहे. पण त्या कार्यक्रमाची तेवढी डिमांड पण आहे. विविध भारतीचा म्हणजे खूप छान असा तो कार्यक्रम आहे. तुम्ही म्हणताय की विविध भारतीचे कार्यक्रम कमी करावेत थोडेसे, परंतु विविध भारतीचे कार्यक्रमही खूप छान कार्यक्रम आहेत. आणि त्याचा एक लिस्नर आहे, त्याचा एक वेगळा वर्ग आहे तो कार्यक्रम ऐकणारा, त्यामुळं तो आपल्या प्रसारणाचा भागच आहे.
0: बरोबर आहे, काय हरकत नाही.
1: ऐकूया अंबादासजी, तुमच्या आवडीचं मिथुन चक्रवर्ती आणि सहकाऱ्यांवरती चित्रित झालेलं हे छान संगीत फोन केल्याबद्दल धन्यवाद.
0: हो सर, हो.

0: मी राहुल कांबळे बोलतो दैतनवरा. नमस्कार.
1: नमस्कार.
2: अक्कलकोट द हिटने का सोलापूर द हिटने?
0: आपलं सोलापूर दैतने आतापासून दैतने.
1: राहुलजी स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
0: आपण कोण बोलतो सर?
1: नितीन बनसोडे बोलतो.
0: आपल्याला गाणं ऐकायचं सर.
1: कोणतं गाणं ऐकायचंय?
0: आपलं सनी देवलचं.
1: सनी देवल यांचं कोणतं?
0: सात समुद्र.
1: विश्वात्मा या चित्रपटातलं हे गाणं आहे. आणि विजू शहा यांचं अप्रतिम संगीत या चित्रपटाला लाभलंय.
0: आकाशवाणी कार्यक्रम ऐकत सर. कसं आलो आपली पसंत आलो आपली वड आणि सगळी माहिती मिळते आहे. आणि सोलापूर दिनांक पहिला पेपर याच्या अगोदर सगळं सोलापूर दिनांक माहिती मिळते कुठलं नाही तिथलं सगळं.
1: हो हो हो. नक्कीच ऐकूया राहुलजी तुमच्या आवडीचं दिव्या भारती आणि सनी देओल यांच्यावरती चित्रित झालेलं विश्वात्मा या चित्रपटातलं हे छानसं गीत.

0: हेलो,
1: हेलो,
0: आपकी पसंद का कार्यक्रम।
1: नमस्कार। दत्ता कदम बोलतो भांदिवडी।
0: नमस्कार दत्ता जी।
1: आज तर मला एक बरं 6 टक्के दिन आहे, मुलाखत के दिन आहे।
0: काओ पाऊस तर येत नाहीये आणि हे गाणं सांगताय तुम्ही।
1: गाणं चांगलं वाटतं पण पाऊस तर येण्याच आहे सर।
0: अलका याग्निक आणि कुमार सानू यांनी गायलेलं छानचं हे गीत।
1: हो, खूप सुंदर असं गाणं आहे। बॉबेल देवलवरती चित्र झालेलं गाणं आहे सर।
0: हो, प्रियंका चोप्रा देखील आहे त्यांच्यासोबत। चित्रपटाचंच नाव बरसात आहे।
1: हो, बरोबर आहे सर। बरसात हा चित्रपट नाव आहे। हो, आणि तुमचा तो सुनोतराने एसएमएस के बहाने हा कार्यक्रम मागच्या वेळेस मला वाटतं त्या सरने केलता।
0: हो, त्यामध्ये एसएमएस ही आहेत तुमचे आणि प्रतिबिंबलाही आहेत।
1: हो, आहेत सर, आहेत। मी नक्की भाग घेतो सर, कारण मला कार्यक्रम खूप आवडतो हा। कारण मी वाटत बोलतो सर की आपला कार्यक्रम कधी चालू होतो हा।
0: बाकी तुमची शेती काय म्हणते?
1: शेती सध्या सर आता मका पेरले आहे सर, आणि कडवळ पण आहे आता सर। कांद्याचा सीजन आहे, कांदा पण पेरायचं नियोजन आहे सध्या।
0: हो, यंदा कांद्याला भाव मात्र काही मिळाला नाही
1: नाही सर, नाही सर।
0: आणि
1: हो, कांदा
0: थोडंसं
1: पेरले सर।
0: कांदा लगेच निघाल्यानंतर मार्केटला न नेता थोडंसं चाळीमध्ये जर तुम्ही स्टोअर करून ठेवला आणि ज्यावेळेस भाव
1: हो
0: मिळाला आहे
1: हो
0: त्यावेळेस जर तो मार्केटला नेला तर चांगला भाव मिळू शकतो।
1: हो 100 टक्के 100 टक्के सर। कारण चाळ बनवतो त्याच्यामध्ये तो नासत पण नाही आणि चांगला राहतो तो सर पण।
0: हो हो थोडीशी काळजी घ्यावी लागते पण आता
1: हो,
0: ह्या सगळ्या प्रोसेस शिवाय आपल्याला पर्याय नाही। कारण
1: नाही
0: जर
1: सर, नाही,
0: चांगला भाव
1: नक्की नाही।
0: पाहिजे असेल तर ह्या प्रोसेस मधून आपल्याला जावं लागणार।
1: हो, 100 टक्के। कारण आम्ही चाळी करतो सर सध्या, आमच्या इकडे पण ते तुम्ही म्हणता तसं चाळी आहेत कांद्याचे। हो, प्रत्येक गोष्टी आता सोयाबीनचे असेल, कांद्याचे असेल, ते चाळी करून ठेवतात, पुन्हा मग भाव आले की तुम्ही म्हणता तसं नेतात।
0: नक्कीच ऐकूया
1: हो
0: दत्ताजी तुमच्या आवडीचं बरसात या चित्रपटातलं गीत। फोन
1: हो
0: गेल्याबद्दल
1: सर,
0: धन्यवाद।

श्रोतेहो, हा होता आजचा हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमातून. मी नितीन बनसोडे आपला निरोप घेतोय. नमस्कार.